आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 27 भाद्रपद शके 1948, अर्थात 18 सप्टेंबर 2026. मंडळी, आजच्या प्रसारणाची सुरुवात करूया या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. शुद्ध हो सकाळचे 6 वाजता आहेत आणि आता काही क्षणात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी से है अमरावती केंद्र है FM 101.5 MHz वर्षा हो सका जो एक आवाज उन 5 मिनिट आणि 35 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत हा कार्यक्रम.

भक्ती संगीत या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात महेंद्र जाधव यांचं गीत आपण ऐकणार आहात. संगीतकार मधुकर पाठक.

तो आपण ऐकत होतात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले हे गीत दामोदर श्रीवले यांचं होतं आणि संगीतकार आनंद शिंदे.

गीतकार रमेश अनावकर यांचं गीत गात होत्या सुमन कल्याणपूर. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz वर.

वैभव देशमुख आणि किरण कुमार पाटील यांचं गीत आपण ऐकत होता. गायक कलाकार रवींद्र साठे, ऋषिकेश रानडे आणि सहकारी संगीतकार किरण कुमार पाटील आणि यशोदेव. भक्ती संगीत हा कार्यक्रम या गीतासोबत आम्ही समाप्त करीत आहोत.

सकाळच्या ठीक 6:35 आणि 10 सेकंद झालेले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. मंडळी, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम, अर्थात कार्यक्रमाची रूपरेषा. यानंतर लगेच 6:40 विचार पुष्प. आज लेखक शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन लेखन आहे. प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी, वाचक स्वराय बाबासाहेब खराडे यांचा. त्यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 श्रोतेव आपण ऐकू शकाल दिनविशेष, आम्ही आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अस्मिता वाहिनीवरून श्रोतेव आपण ऐकू शकाल. त्यानंतर 7:40 नाट्यसंगीत आम्ही प्रसारित करू आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. 8:40 हिंदी फिल्म संगीत आपण ऐकू शकाल श्रोतेव आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. सकाळी 10:00 आरोग्य संवाद. आज नेत्रांच्या

आजार आणि त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत शोधतो आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे आणि हा कार्यक्रम आज आम्ही पुनर्प्रसारित करू. अजून 30 मिनिटांनी गीत गंगा मराठी गीतांचा कार्यक्रम शोधतो आपण ऐकू शकाल. आणि सकाळी ठीक 11 वाजता फोन इन कार्यक्रम स्वर संवाद आपण ऐकणार आहात. आज आपल्याशी संवाद केलेला आहे नितीन भट यांनी आणि सादर करते आशिष गावंडे.

पर्यटक बारावाजता वनिता मंडळ आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. रात्री 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपण ऐकू शकाल माझा आवार माझा श्वार. मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय समाचार आम्ही नियमित आणि निर्धारित वेळेत सहक्षेपित करू. श्रोतो हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. आता जाणून घ्या शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. उद्या सकाळी 6:05 भक्ती संगीत या कार्यक्रमाचा आनंद घ्या. श्रोतो हो 6:40 विचार पुष्प, 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 मिश्र संगीत आकाशवाणी अमरावती केंद्रावरून श्रोतो आम्ही प्रसारित करू. 8:40 लोकसंगीत आपण ऐकू शकाल. 10 कार्यक्रम ज्ञानामृत या कार्यक्रमाचं संकलन अजय घरडे यांचं आहे, सादर करते भैयालाल टेकाम. 10:30 गीत गंगा मराठी गीतांचा कार्यक्रम, ठीक 11 स्मृतिगंध माहिती आणि गीतांवर हा कार्यक्रम शोधतो आपण ऐकू शकाल, ठीक 11. आणि उद्या ठीक 12 दुपारी 12 वनिता मंडळ आम्ही प्रसारित करू. हा कार्यक्रम प्रसारित होईल अस्मिता वाहिनीवरून आणि आम्ही सहक्षेपित करू. मंडळी ही होती कार्यक्रमाची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता.

0: सकाळच्या ठीक 6:40 आणि 10 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत विचार पुष्प. आज लेखक शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आहे. प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी, वाचक स्वराय बाबासाहेब खराडे यांचा, त्यानंतर लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून संक्षेपित करू. सुरुवातीला विचार पुष्प.
1: पौराणिक घटना प्रसंगावर मराठी कादंबरीचा पट मांडणारे बहुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून शिवाजी सावंत ओळखले जातात. मृत्युंजय कादंबरी लिहून शिवाजी सावंतांनी मराठीच नव्हे तर इतरही भाषिकांच्या मनावर राज्य केलं. शिवाजी सावंतांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा या खेडेगावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. शिवाजी गोविंदराव सावंत असं त्यांचं पूर्ण नाव आहे. शिक्षण आजरा इथल्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये झालं. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर होते, पण मराठी साहित्य निर्मितीत त्यांच्या इतके केवळ तेच सरस होते. कोल्हापूरच्या राजाराम शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीही केली. इथंच 1967 साली त्यांनी मृत्युंजय कादंबरी लिहिली. कर्णासारख्या महापराक्रमी परंतु सर्वार्थानं उपेक्षित व्यक्तिरेखेला

आणि चिरंजीव केलं. सन 1974 ते 1980 या काळात राज्य सरकारच्या शिक्षण विभागातल्या लोकशिक्षण या मासिकाचं संपादनही त्यांनी केलं. 1983 साली बडोदा इथं भरलेल्या बडोदे मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. त्यांच्या मृत्युंजय, युगंधर, छावा आदी कादंबऱ्या गाजल्या. कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष जाऊन काही दिवस तिथं राहून त्यांनी महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेला महाभारता इतकंच अजरामर केलं. युगंधर ही भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित कादंबरीही अशीच गाजली. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाची झळाळी छावा या ऐतिहासिक कादंबरीतून जगासमोर आणली. मृत्युंजय कादंबरीचं नाट्य रूपांतरही झालं, अनेक भाषांत भाषांतरही झालं. शिवाजी सावंतांनी अशी मने असे नमुने, मोरावळा ही दोन व्यक्तिचित्रण संग्रह लिहिले. कवडसे, कांचनकण, शेलका समाज हे ललित निबंध संग्रह लिहिले. लढत हे विठ्ठलराव विखे यांचं दोन भागात चरित्र लिहिलं. कामगार नेते मनोहर कोतवाल यांचं चरित्रही त्यांनी लिहिलं. मृत्युंजयसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नचिन केळकर पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, ललित मासिक पुरस्कार, भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार तर छावासाठीही असे बरेच पुरस्कार मिळाले. 1994 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. कोणताही लेखक काय लिहितो, कसं मांडतो आणि त्यातून समाजाला काय देतो या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. छावामधून छत्रपती संभाजीराजेंच्या पराक्रमाची गाथा समोर आणली आणि मराठ्यांच्या इतिहासाला नवी ऊर्जा दिली. भव्योदात्त व्यक्तिरेखा, त्यांचा उदात्तपणा, प्रगल्भता, वैचारिक खोली, जीवनाकडे पाहण्याचा गंभीरपणा, संकटांना सहज झेलणं आणि त्याच्यावर मात करणं, संस्कारांची जपणूक करणं, पुरुषार्थाची योग्यता दाखवणं, मैत्री आणि विश्वास यांची पारख करणं, थोरांचा आदर राखणं या गोष्टी त्यांच्या साहित्यानं दिल्या. शिवाजी सावंतांना कादंबरीसारखा वाङ्मय प्रकार भावला. लेखक म्हणून त्यांच्या प्रकृतीशी हाच वाङ्मय प्रकार अधिक जुळला. त्यातही पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांवर त्यांची पकड घट्ट राहिली. शिवाजी सावंतांनी पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांतून मानवी जीवनाकडे पाहिलं, त्यातून जीवन जगण्याचा मंत्रही दिला, त्या त्या पात्रांच्या अनुभवांची संगती लावली. यासाठी त्यांनी जी भाषा वापरली ती खास शिवाजी सावंत यांची भाषा आहे. सुभाषितांचा सारखा सारखा वापर केला म्हणून ती घटना माणसांच्या अधिक जवळ गेली, काळजाला भिडली, तिनं वाचकांच्या मनात घर केलं. याला कारण म्हणजे ज्या वातावरणात शिवाजी सावंतांची जडणघडण झाली ते तत्कालीन वातावरण, कौटुंबिक परिस्थिती, शिक्षकांनी केलेले संस्कार, महाकाव्याकडे पाहण्याची दृष्टी, डोळसपणा, जुन्या कथाशयाला नव्या स्वरूपात मांडण्याची भाषिक कला, मनाला हलवून टाकणारी संवादशैली, सुभाषितांची खैरात, हे सारं सावंतांच्या लेखनात दिसतं. म्हणून वाचकाला खिळवून टाकण्याचं कसब या लेखकात होतं. वयाच्या 62 व्या वर्षी 18 सप्टेंबर 2002 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग दुसरा.
1: ताणतणाव हे सर्वच माणसांवर असतात. काही तणाव हे आपल्याला उपयोगी पडणारे असतात, पण बऱ्याचदा तणावामुळे शरीरावर आणि मनावर देखील त्रास होत असतात. आणि त्यामुळे तणावामुळे होणारे असे जे काही त्रास आहेत हे कमी करायचे असतील तर आपल्याला काय करायला हवं? तर आपल्याला अधूनमधून आपल्या मनस्थितीकडे, मूडकडे लक्ष द्यायला हवं, जे आपण फारसं कधी देत नाही. आपण सतत बाहेरच लक्ष देत असतो, फोनमध्ये लक्ष देत असतो, बाहेर काहीतरी दुसऱ्या माणसांकडे लक्ष देत असतो, टी व्ही पाहत असतो, पण माझ्या मनात काय चाललं आहे याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, जे आपण सर्वांनी द्यायला हवं. असं सतत लक्ष देण्याचं आवश्यक नाही, पण

0: तासाभरात 2 तासानंतर स्वतःला असा प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे, आणि तो मूड काही वेळा चांगला असू शकतो, काही वेळा चांगला नसू शकतो. चांगला मूड नसणं हे काही अनारोग्याचं लक्षण नाही आहे. आपल्या सर्वांचाच मूड कधी ना कधी खराब होतो. आपल्या मनासारखं घडत नाही, घडायला हवं असं वाटतं तसं होत नाही, विरोधी होतं, त्यावेळी आपला मूड खराब होतो. काही वेळा तर केवळ परिस्थितीमुळे देखील, म्हणजे संध्याकाळ झाली, समजा प्रकाश नीट नसेल तरी देखील अस्वस्थ वाटतं, भूक लागलेली असेल तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. तर असं ज्यावेळी आत्ता माझा मूड नीट नाही आहे हे लक्षात येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एक साधं तंत्र आहे की स्वतःला प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. जर चांगला मूड असेल तर प्लस नंबर द्यायचा, +1 ते +4. आणि मूड चांगला नसेल तर वजा नंबर द्यायचा, +1 ते +4. आता +5 म्हणजे खूपच, एखादी व्यक्ती ज्यावेळी खूप दुःखानं रडत असते त्यावेळी ती +5 मध्ये असते. एखाद्या व्यक्तीला खूप अधिक भीती असते, ज्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, एका ठिकाणी ती व्यक्ती शांतपणे बसू शकत नाही, तर ती +5 मध्ये असते. आणि ज्यावेळी +5 स्थिती असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्याचं भान देखील नसतं. आणि त्यामुळे आपल्यावर जर अशी +5 स्थिती कधी ना कधी येत असेल की ज्यावेळी मी भीतीनं, रागानं, दुःखानं बेभान होत असेल, तर ती स्थिती गेल्यानंतर आपल्याला त्यावर काम करणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट, आपल्याला मनस्थितीकडे लक्ष देऊन आपल्या मनस्थितीचा नंबर देणं. आणि जर आपल्याला त्यावेळी भावना समजत असतील, म्हणजे माझ्या मनात आत्ता भीती आहे, तर तो नंबर असेल +3 किंवा +4. पण अशी भावना कोणतीही समजत नसेल आणि केवळ मूड ठीक नाही असं वाटत असेल तर आपला नंबर आहे +1 आणि +2. असंच ज्यावेळी आपला मूड छान असतो त्यावेळी तो, ज्यावेळी केवळ मूड छान आहे तर +1 +2. पण मनात एखाद्या व्यक्तीविषयी खूप प्रेम आहे, आपुलकी आहे, आनंद आहे, कृतज्ञता आहे, तर आपला मूड असेल +3 आणि +4. आणि ज्यावेळी आपण एखाद्या प्रसंगामध्ये पूर्णतः तल्लीन झालेलो असतो आणि पुन्हा हे नंबर देण्याचं वगैरे काही भान नसतं, म्हणजे एखादी व्यक्ती डान्स करत असते, गाणं म्हणत असते किंवा खेळत असते आणि त्यामध्ये खूप एन्जॉय करत असते, त्याला फ्लो स्टेट असं म्हणतात, आणि त्या स्थितीला नंबर +5 असं आपण म्हणू शकतो. तणाव जर आपल्याला नीट योग्य प्रमाणात ठेवायचं असतील तर आपल्याला असं मनस्थितीकडे लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, भारत आणि इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पुरातन काळापासून कपडे फाटेपर्यंत वापरण्याची परंपरा होती, परंतु आता ती काळाबरोबर लोप पावत चालली आहे। अहमदाबाद मधील दिल्ली दरवाजा, काही दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन शहरांमधील सेकंड हँड मार्केट मध्ये सेकंड हँड कपड्यांची विक्री अजूनही मोठ्या प्रमाणावर होते। त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देश कोणताही असो, सेकंड हँड कपड्यांच्या बाजारपेठेत तथाकथित अशिक्षित ग्रामीण महिलांचंच वर्चस्व आहे। या अनौपचारिक बाजारपेठा मुळात महिलांमध्ये

0: स्वयंरोजगाराचं एक प्रमुख माध्यम होतं. त्यातून या महिलांमध्ये प्रचलित असलेली नैसर्गिक व्यावसायिक प्रतिमा व्यक्त होत होती. पण हे बाजारनगर नियोजनाच्या कक्षेबाहेर जातंय. भारतात पारंपरिकपणे भांडी आणि घरगुती वस्तूंची देवाणघेवाण ही एक सामान्य प्रथा होती. ती प्रत्येकाच्या आवडीची होती. जगभरात सेकंड हँड कपड्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसोबतच या संदर्भात जनजागृती करण्याचं कामही केलं जात आहे. आपलं भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढीला सतत खरेदी करणं थांबवणं, कपडे निवडणं आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित वापराला प्रोत्साहन देणं असे संकल्पही आपल्याला घ्यावे लागतील. ब्रँडेड कपडे भाड्यानं देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. परंतु हा उपक्रम कदाचित अकाली आणि समजण्याच्या पलीकडे होईल. सध्याच्या काळात विश्व टिकवण्यासाठी असे पर्याय नितांत आवश्यक आहेत. आताच खबरदारी घेतली नाही तर कचऱ्याचे ढीग वाढतच जातील आणि ते कमी करणं अशक्य होईल. कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाणी, रसायन आणि ऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होतो. संशोधनानुसार जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे, जो 2030 पर्यंत सतत वाढण्याची शक्यता आहे. फॅशन उद्योग 92 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण करतो आणि दरवर्षी 1.5 ट्रिलियन टन पाणी वापरतो. बदलत्या जीवनशैलीचा आणि विचारांचा पर्यावरणासह अनेक स्तरांवर परिणाम झालाय. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. बदलत्या फॅशनच्या मागणीमुळं बऱ्याच समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलंय. पर्यावरणीय समस्या देखील समाविष्ट आहेत. कपड्यांच्या उत्पादनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदीचे निर्णय घ्या.
1: आताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम श्रोते आपण ऐकलेत अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता.

सकाळचे ठीक 6:55 आणि 18 सेकंद झालेले आहेत. आता ऐका शब्द हो दिनविशेष. संत तुकडोजी महाराज म्हणतात, शत्रू आणि मित्र हा भेदभाव कार्यातच समजणे आणि इतर प्रसंगी दोघांनाही आपला समान पाणे हेच खरे शूर लोकांचे लक्षण असते.

मंडळी, आता पाहूया इतिहासात काय काय घडलं आजच्या दिवशी. 1948 या साली भारताने हैदराबाद संस्थान विरुद्ध पुकारलेले लष्करी मोहीम म्हणजेच ऑपरेशन पोलो यशस्वी झाले आणि निजामाच्या सैन्याने शरणागती पत्करल्यामुळे ही मोहीम आजच्याच दिवशी स्थगित करण्यात आली होती. 1927 या साली महाराष्ट्रातील व्यापार आणि उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. 1924 या साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी 21 दिवसाचे ऐतिहासिक उपोषण सुरू केले होते. 1997 या साली

महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली. दोन हजार सोळा या साली जम्मू काश्मीर मधील उरी या लष्करी तळावर जैश ए मोहम्मद च्या दहशतवादी भ्याड हल्ला या संघटनेने भ्याड हल्ला केला. यामध्ये भारतीय लष्कराचे 19 जवान शहीद झाले. 2011 या साली ईशान्य भारतात सिक्कीम, नेपाळ आणि भूतान परिसरात 6.9 रिक्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता. शोधो जगातील प्रसिद्ध वर्तमानपत्र द न्यूयॉर्क टाइम यांनी आपल्या वर्तमानपत्राचं पहिलं प्रकाशन आजच्याच दिवशी सुरू केलं होतं. या वर्तमानपत्राचं आधीचं नाव द न्यूयॉर्क डेली टाइम्स असं होतं. शोधो

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1950 या साली झाला. प्रसिद्ध भारतीय हिंदी हास्य कवी आणि लेखक प्रभुलाल गर्ग त्यांना आज टोपन नावाने ओळखलं जातं. ते नाव आहे काका हातरसे. आज यांचा जन्मदिवस.

0: अत्यंत वेदांती विद्वान अने नामवंत लेखक विष्णु वामन बापट लक्ष्मण शास्त्री यांची आज जयंती. भारताचे 11वे सरन्यायाधीश आणि 6वे उपराष्ट्रपती कार्यवाहक उपराष्ट्रपती मोहम्मद हिदायतउल्ला यांचा आज स्मृती दिवस. त्यांचं निधन 1992 या साली झालं होतं. 1857 या उठावातील महान सेनानी तात्या टोपे यांना शिवपुरी मध्य प्रदेश या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. आज त्यांचा स्मृती दिवस. हिंदी आणि बंगाली चित्रपटामधील दिग्गज विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक असित सेन यांचा आज स्मृती दिवस. मंडळी आपण ऐकत आहोत दिनविशेष.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे साथ आमची.
3: अटी लागू.
5: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
6: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई जान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर.
0: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतो आहेस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळच्या ठीक 7:07 आणि 23 सेकंद झालेले आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र शोधू आम्ही अस्मिता वाहिनीवरून सक्षेपित करू.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया।

0: सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गडे.
0: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा एक छान सवय स्वतःला बदला.
5: ओला वेगळा खतासाठी सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी धन्यवाद देईल पुढची पिढी.
6: दोन डबे घरात ठेवू ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर सौंदर्यात घालू भर.
7: मग
6: मग काय
7: स्वतः पासून सुरुवात कर.
5: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
6: पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
5: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

श्रोतेहो सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगाचं पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तीसंग्राम दिनी ग्वाही. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर. आणि अफगाणिस्तान विरुद्धची T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली. आता सविस्तर बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नॉनमेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. त्यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आतापर्यंत

0: पर्यंत 12 सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल असंही त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
1: इसका पहला एडिशन 2022 में हुआ था। जब पहला एडिशन हुआ था तब हमने पॉलिसी पर बात की, अगले एडिशन में हम प्रोजेक्ट पर चर्चा करने लगे। पिछले साल हमने पायलट लाइन्स और टेस्ट चीज पर चर्चा शुरू की, कैसे भारत की यूनिट से पहले सैंपल निकलने शुरू हुए इस पर बात की, और इस साल हम कॉमर्शियल प्रोडक्शन की बात कर रहे हैं। अब भारत के प्लांट से निकलकर हमारी चिप देश और दुनिया के कस्टमर तक पहुंचना शुरू हुई।
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्याने 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे। या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारताने केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत।
2: मेक इन इंडिया या 2014 मध्ये सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता। या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला। इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 मध्ये 13,11,000 कोटी रुपयांवर पोहोचलं, तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 कोटी रुपयांवर गेला। मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला। PLI अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये मार्च 2026 पर्यंत 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले। मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर।
0: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत काल मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं। यावेळी लोकभवनचे अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसंच SNDT महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। दुपारी ते कैवल्यधामच्या गोवर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी पुण्यातील नेहरू स्टेडियम इथं आयोजित पुणे फेस्टिवलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील। त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

0: माणसाला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन काल राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काल ध्वजारोहण करण्यात आलं. मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. कोकणातील आणि कृष्णा खोऱ्यातील वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
2: प्राथमिक सर्वेक्षण आम्ही सुरू केलेलं आहे. 5 ऑक्टोबर नंतर त्वरित ते पंचनामे पूर्ण करून दुष्काळाच्या ज्या काही उपाययोजना

0: आहेत त्या सगळ्या उपाययोजना आपण सुरू करतो आहोत. आपल्या शेतकऱ्यांना थेट मदत करणं असेल, पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या उपाययोजना दुष्काळाच्या असतात त्या सगळ्या उपाययोजना या आपण ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्याकरता राज्य सरकारने पूर्ण तयारी आता करून ठेवलेली आहे.
1: उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड इथं ध्वजारोहण केलं. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभही मुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल हिरवा झेंडा दाखवून झाला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं नूतनीकरण तसंच विज्ञान उद्यान आणि तारांगण प्रकल्पाचं भूमिपूजनही काल त्यांच्या हस्ते झालं. राज्यात काल पारंपरिक पद्धतीनं माहेर वाशिणी गौरींचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं अर्थात महालक्ष्मींचं घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं जातं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या 12वी आणि 10वीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 1 मार्च 2027 तर 10वीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. प्रश्नपत्रिका निहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य, उद्योजकांना उभारी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल ठाणे इथं व्यक्त केलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सेवा संकल्प अभियान आणि सेवा दिवस या उपक्रमाअंतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आशीर्वाद का दिया या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताची ओळख केवळ शेती उत्पादनापुरती मर्यादित न राहता जागतिक पातळीवर दर्जेदार ब्रँड आणि मूल्यवर्धनासाठी होईल असा विश्वासही पासवान यांनी यावेळी व्यक्त केला. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी निश्चित करण्याच्या पद्धतीत बदल सुचवण्याकरता राज्य शासनानं तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. एमएसटी सीईटी परीक्षेतील तुलनात्मक टक्केवारी आणि 12वीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन प्रवेशाचं धोरण ही समिती ठरवणार आहे. परभणीतील ज्येष्ठ वैद्यक व्यावसायिक बाल साहित्यकार आणि पत्रकार डॉक्टर धुंदीराज कहाळेकर यांचं काल कोल्हापुरात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत सामना आणि ही मालिकाही जिंकली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावातच आटोपला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 अधिक धावांच्या फरकानं भारतानं हा 10वा विजय नोंदवला. अभिषेक शर्माला सामनावीर आणि मालिकावीरही घोषित करण्यात आलं. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगाचं पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तीसंग्राम दिनी ग्वाही. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर आणि अफगाणिस्तान विरुद्धची T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन.

0: 21 2 99 10 38 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा। श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा।
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का?

0: शाश्वती हो त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: गाव आणि शेती मातेशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 7:25 मिनिट होत आहेत. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सक्षम आणि आधुनिक पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. उत्तम रस्ते, महामार्ग आणि सक्षम दळणवळण व्यवस्था यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होतोच, त्यासोबतच उद्योग, व्यापार, शेती आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळते. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक, सागरी सेतू आणि विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देण्यात येत आहे. या प्रकल्पांचे नियोजन, त्यांची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि MSRDCला आता 30 वर्ष झालेली आहेत आणि भारतातले जे जे काही महत्वाचे उपक्रम होते, उदाहरणार्थ मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा भारतातला पहिला महामार्ग, तसंच सागरी सेतू वांद्रे वरळी

0: सी लिंक हा देखील पहिला महामार्ग MSRDC तर्फे आपण केलेला आहे. तर तुम्ही काय सांगाल की या स्थापनेबद्दल काय सांगाल आणि सुरुवातीपासूनची कामं?
1: नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ते विकासाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा राज्यातील रस्ते विकास जो आहे हा देशामध्ये अव्वलस्थानी आहे. 3 लाख किलोमीटरपेक्षा जास्त असं रस्त्याचं नेटवर्क या राज्यामध्ये आहे, ज्यामध्ये 18,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे आहेत, 32,000 किलोमीटरचे स्टेट हायवे आहेत आणि व्हिलेज रोड आणि ODR मिळून 2.5 लाखापेक्षा जास्त किलोमीटरचे ते रस्ते आहेत आणि लोकल रोड्स जे आहेत ते पण एक साधारणतः 23,000 किलोमीटरचे लोकल रोड्स आहेत. असं साधारणतः 3 ते 3.5 लाख किलोमीटर एवढं मोठं रस्त्याचं नेटवर्क या राज्यामध्ये आहे. म्हणजे दळणवळणाच्या सुविधा जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. 1996 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळेस विभागाचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब होते. त्यांच्या काळामध्ये या महामंडळाची निर्मिती झाली. महामंडळाची निर्मिती करण्यामागचा जो उद्देश होता तो असा होता की मोठ्या प्रमाणामध्ये मोठे प्रकल्प हाती घेण्यासाठी या महामंडळाची निर्मिती करण्यात आली. महामंडळ झाल्यामुळे निर्णय प्रक्रिया सुलभ होते, महामंडळाच्या स्तरावरती निर्णय घेता येतात आणि निर्णय प्रक्रियेतील सुलभता यासाठी महामंडळाची निर्मिती 1996 करण्यात आली. आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईमधली 55 उड्डाणपुलं आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि वरळी ते वांद्रे सागरी सेतू याची कामं प्रामुख्याने 1996 हाती घेण्यात आली. मुंबईतील उड्डाणपुलं जी आहेत म्हणजे 55 उड्डाणपुलं आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ही कामे 2002 पर्यंत पूर्ण करण्यात आली. म्हणजे महामंडळाची निर्मिती झाल्यानंतर 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 55 उड्डाणपुलं मुंबईतील आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पूर्ण करण्यात आला आणि 2009 आणि 2010 वांद्रे वरळी सागरी सेतूचं काम हे पूर्ण करण्यात आलं. ते हे जे 3 मेगा प्रोजेक्ट होते, 3 मेगा प्रोजेक्टची कामं 2009-10 पर्यंत MSRDCच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली.
0: त्यामुळे वेळ ही खूप वाचलेली आहे. आता एक्सप्रेस हायवेला देखील मला वाटतं 20 वर्षांहून काळ अधिक झालेला आहे आणि मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक याची गरज आपल्याला भासली. जेव्हा कनेक्टिंग लिंक हा म्हणतात की अभियांत्रिकी चमत्कार आहे आणि खूप उत्सुकता आहे या कनेक्टिंग लिंक बद्दल देखील लोकांना, तर काय सांगाल की कशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आणि किती आव्हानं होती हे करण्यामध्ये?
1: 1996-97 साली जेव्हा या एक्सप्रेसवेचं प्लॅनिंग केलं गेलं त्या काळामध्ये हा जो भाग होता एक्सप्रेसवेचा 13.30 किलोमीटरचा हा त्यावेळेस मिसिंग होता. म्हणजे पार्ट ऑफ द प्लॅनिंग होता त्यावेळेस, पण त्यावेळेस काही जे काही निर्णय घेण्यात आले की कॉमन एक जी लिंक होती म्हणजे कॉमन लेंथ नॅशनल हायवेची जी होती, जुना नॅशनल हायवे आणि हा एक्सप्रेसवे अशी कॉमन लेंथ 19 किलोमीटरची कॉमन लेंथ झाली आणि हा जो मिसिंग लिंक प्रकल्प त्या काळात हाती घेण्यात आला नव्हता. विविध कारणामुळं त्याचं काम त्यावेळेस केलं गेलं नाही. पण हे जे मिसिंग लिंकचं काम आहे हे 2018 हे हाती घेण्यात आलं. ह्याचं 2018 मिसिंग लिंकचं त्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आणि त्यानंतर हे काम सुरू केलं गेलं. आता ही मिसिंग लिंक जी आहे 13.30 किलोमीटरची ही आपण आता पूर्ण केली आहे, त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे. तर ही मोस्ट कॉम्प्लिकेटेड अशी लिंक होती. म्हणजे या ठिकाणी 13.30 किलोमीटरमध्ये 2 मोठाले असे डोंगर आहेत आणि 2 अशा खोल दऱ्या आहेत. म्हणजे 2 खोल दऱ्या आणि 2 उंच डोंगर यामध्ये जाणारी ही मिसिंग लिंक आहे. त्यामुळं डोंगरामध्ये आपल्याला बोगद्याचं बांधकाम करावं लागलं. म्हणजे आता 2 बोगद्या आहेत, एका बोगद्याची लांबी 8.9 किलोमीटर आहे आणि दुसऱ्या बोगद्याची लांबी 1.6 किलोमीटर आहे आणि 2 बोगद्यामध्ये एक व्हॅली आहे टायगर व्हॅली, त्यावरती एक ब्रिज आहे आणि 1.6 किलोमीटरच्या बोगद्याच्या आधी मुंबई साईडला तिथे एक व्हॅली आहे त्याच्यावरती एक ब्रिज आहे. असे 2 मोठाले पुलं आणि 2 बोगदे अच्छा 4 स्ट्रक्चरचा मिळून हा मिसिंग लिंक आहे. आणि इंजिनिअरिंग दृष्ट्या हा माझ्या करिअर मधला सगळ्यात कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट आहे.
0: अच्छा,
1: कॉम्प्लिकेटेड यासाठी म्हणतो की या ठिकाणी ऍक्सेसचा प्रॉब्लेम होता.
0: बरं,
1: म्हणजे इव्हन बोगद्याचं बांधकाम करताना फक्त पुण्या साईडने ऍक्सेस अव्हेलेबल होता. जो बोगदा पुण्या साईडने आम्ही हाती घेतला होता तो जो डोंगराचा दुसरा भाग जो होता तो दरीमध्ये होता.
0: बरं,
1: त्यामुळे टायगर व्हॅलीकडनं टनेलिंगच्या कामासाठी मशिनरी आपण नेऊ शकत नव्हतो. त्या दरीनंतर दुसरा डोंगर होता. आता त्या दुसऱ्या डोंगराची अशी अवस्था होती की त्या दोन्ही साईडने ऍक्सेस नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी टायगर व्हॅलीच्या साईडने जरी त्याच्यामध्ये टनेल खोदायचं

0: म्हटलं तरी 40-41 मिनिटाचा असा ड्रॉप होता. तिकडनं मशिनरी नेऊ शकत नव्हतो टनलिंग एक्सकॅव्हेशनसाठी. आणि मुंबईच्या साईडनी पण एक दरी होती, म्हणजे त्या साईडनी पण मशिनरी नेणं पॉसिबल नव्हतं. म्हणजे ॲक्सेस या 1.6 किलोमीटरच्या टनलसाठी सुद्धा नव्हता आणि 8.9 किलोमीटरच्या टनलसाठी टायगर व्हॅली साईडने पण ॲक्सेस नव्हता, फक्त एक ॲक्सेस होता. त्यामुळे ॲक्सेस क्रिएट करणं हे पहिलं चॅलेंज होतं त्या बांधकामामध्ये. मग ॲक्सेस क्रिएट करताना आम्ही जो खोपोली पेना हा जो रस्ता आहे, नॅशनल हायवे आहे, त्या नॅशनल हायवेवरनं एक विलेज रोड जात होता त्या व्हॅलीच्या दिशेने, 10 किलोमीटरचा विलेज रोड होता. तो विलेज रोड विकसित करून मग त्या ठिकाणी तो ऍक्सेस त्या व्हॅलीला आधी क्रिएट केला गेला.
1: अच्छा.
0: आणि त्या व्हॅलीला ऍक्सेस क्रिएट केल्यानंतर मग ते पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलं, जे व्ही शेप व्हॅलीमध्ये पुलाचं बांधकाम होतं ते हाती घेण्यात आलं. आणि त्याच व्हॅलीमधनं मुंबई साईडचा जो एक डोंगर होता असा उंच डोंगर, त्या टनेलिंगसाठी त्यातनं एक एडिट काढण्यात आला. एक दुसरा एक टनेल आपण खास बांधकामाची मशिनरी आत नेण्यासाठी एक टनेल आपण खोदला, तो आता दिसत नाही. म्हणजे तो असा दोन्ही टनेलच्या मधनं जो काही गॅप आहे त्या गॅपमध्ये असा टनेल काढला आणि त्यातनं आम्ही मशिनरी मध्ये नेली आणि मग त्याचं एक्सकॅव्हेशन केलं.
1: बापरे. आणि सर तुम्ही आता टायगर व्हॅलीचा उल्लेख केला तर तिथे खूप हवा पण खूप जोरात असते, खूप वेगाने तिथे हवा येत असते, तर ते देखील कुठेतरी हे सगळं बांधताना एक आव्हान होतं तुम्हाला?
0: नाही, मोठं आव्हान होतं. आता या ठिकाणी हा जो पूल आम्ही बांधला आहे टायगर व्हॅलीचा, 650 मीटर अशी या पुलाची लांबी आहे. आणि हा 4 लेनचा, म्हणजे 2 पूल आहेत त्या ठिकाणी, एक मुंबई पुणे कॉरिडॉरसाठी 4 लेनचा तो एक ब्रिज आहे आणि एक ऍडिशनल इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे ॲज गुड ॲज तो 5 लेनचा ब्रिज आहे. आणि पुण्याकडे मुंबईकडे जाण्यासाठी दुसरा एक ब्रिज आहे 5 लेनचा. आता या ठिकाणी या पुलाचं जे बांधकाम केलं तर या ठिकाणी 4 पायलन आहेत, म्हणजे हा 4 पायलांवरती 650 मीटरचा पूल आम्ही उभा केला आहे.
1: बरं.
0: म्हणजे एका पायलांवरती जर आपण 4 पायलांवरती, एका पायलांवरती 60 केबल्स, 4 पायलांच्या म्हणून 240 केबल आहेत अशा. आणि या 240 केबलवरती हे 2 ब्रिजेस असे हँगिंग ब्रिजेस आहेत. ह्या ब्रिजच्या डेकचं वजन आहे 36,000 मेट्रिक टन. 36,000 मेट्रिक टनाचं वजन हे 4 खांब घेतात. आणि प्रत्येक खांबाचं जर आपण वजन पाहिलं तर एका खांबाच्या फुटिंगचं वजन 10,000 मेट्रिक टन आहे आणि त्या खांबाचं वजन 7,500 मेट्रिक टन आहे, म्हणजे 17,500 मेट्रिक टनाचा एक खांब आहे. असे 4 खांब आणि 4 खांबावर 36,000 मेट्रिक टनाचा पूल. आता या ठिकाणी जर आपण पुला त्या खांबाची उंची पाहिली तर ते 182 मीटर उंचीचे खांब आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे अगदी ग्राउंड पासून जर विचार केला तर 182 मीटर उंचीवरती आहेत. म्हणजे 182 मीटर उंचीच्या खांबाचा जेव्हा आपण विचार करतो ते साधारणतः 60 मजली जी इमारत असते तेवढ्या इमारती एवढी उंची या खांबाची आहे. आणि रस्त्याची जी पातळी आहे रोड लेवल ती 100 मीटर वरती आहे. म्हणजे आपण जो आता ट्रॅव्हल करतोय, आता मिसिंग लिंक नंतर कनेक्टिंग लिंक झाले, कनेक्टिंग लिंक जेव्हा आपण ट्रॅव्हल करतोय तर त्या डेकच्या खाली हा ब्रिज 100 मीटर उंचीवरती आहे आणि डेकच्या वरती 82 मीटर आहेत. अशा पद्धतीचा हा उंच पूल असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये काम करणं खूप चॅलेंजिंग होतं.
1: अच्छा.
0: मग अशीच आपण उल्लेख केला की लोणावळा आणि खंडाळ्याचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो, 5,000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस असतो पावसाळ्यामध्ये. जोराचे वाहणारे वारे असतात आणि धुकं असतं मोठ्या प्रमाणामध्ये.
1: धुकं असतं
0: हा, म्हणजे या पावसाळ्यामध्ये धुकं, जोराने वाहणारे वारे आणि जोराचा पाऊस यामध्ये काम करणं फार जिकरीचं होतं. पण नॉर्मल कोर्समध्ये ज्या एफिशियन्सीनी आम्ही काम करतो ती एफिशियन्सी मेंटेन करणं कठीण होतं पावसाळ्यामध्ये. 50% एफिशियन्सीनी आम्ही काम करू शकलो पावसाळ्याच्या काळात.
1: पण तरी पावसाळ्यात पण काम सुरू,
0: पावसाळ्यामध्ये पण काम सुरू होतं.
1: नक्कीच सर, अतिशय तुम्ही आत्ता जे आकडे सांगितलेत किंवा जे वर्णन केलं की त्याच्यावरून हे कळतंय की ती जी कनेक्टिंग लिंक आहे ती निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि खरोखरच आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देखील त्याचा अभिमान आहे की अशा पद्धतीचा रस्ता एक तयार झालेला आहे.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी से है अमरावती केंद्र है FM 101.5 MHz वर।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा।
2: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता। प्रसारित करीत आहोत नाट्य संगीत हा कार्यक्रम। स्वागत आहे नाट्य संगीत या कार्यक्रमात।

शकुंतल या नाट्यपदातून हे गीत होतं गो बहादेव वाल्यांचं. गायक आणि संगीतकार वसंतराव देशपांडे.

भूमिकन्या सीता या नाट्यपदातून हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीत होतं वासुदेव भटकर, गात होत्या ज्योत्स्ना भोडे.

धाडीला राम तिने का वनी या नाट्यपदातून हे गीत होतं राजा बडे यांचं, गायक आणि संगीतकार जितेंद्र अभिषेकी.

मत्स्यगंधा या नाट्यपदातून हे गीत होतं वसंत कानेटकर यांचं, संगीतकार जितेंद्र अभिषेक यांनी गात होते रामदास कामत।

अमृतवाहिनी या नाट्यपदातून हे गीत होतं यशवंत रांजणकरांचा संगीतकार जितेंद्र अभिषेक आणि गायक कलाकार शिवानंद पाटील आणि यासोबतच नाट्यसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz. वर्ष देखो सकाळचे 8 वाजता आहेत समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित

0: साडेआठ वाजलेत, प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्तान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटींच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जागतिक केंद्र होण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. त्यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आतापर्यंत 12 सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल असंही ते म्हणाले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी कैवल्यधामच्या गोवर्धनधास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी पुण्यात आयोजित पुणे फेस्टिवलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
2: मेक इन इंडिया या 2014 सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करणं.

0: वापरून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता. या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 मध्ये 13,11,000 कोटी रुपयांवर पोहोचलं, तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 कोटी रुपयांवर गेला. मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला. पीएलआय अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये मार्च 2026 पर्यंत 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले. मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
1: समाजाची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं विकलांगाऐवजी दिव्यांग या शब्दाचा वापर करण्यात पंतप्रधानांची दूरदृष्टी दिसून येते असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींविषयी केवळ सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं ही समाजाची जबाबदारी असल्याचं वर्मा म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य, उद्योजकांना उभारी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल ठाणे इथं केलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सेवा संकल्प अभियान आणि सेवा दिवस या उपक्रमांतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आशीर्वाद का दिया या कार्यक्रमात ते बोलत होते. जगभरातल्या भारतीय आणि वाणिज्य दूतावासांनी काल स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा प्रारंभ केला. मोहिमेच्या प्रमुखांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली आणि त्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अझरबैजान, आइसलँड, लायबेरिया येथील भारतीय दूतावास तर सौदी अरेबिया, टांझानिया राष्ट्रातील भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे लघु उद्योजकांना कोणत्याही तारण हमीशिवाय कर्ज मिळवणं शक्य झालं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल नवी दिल्लीत या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. 2015 सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत वेळेवर कर्जाची परतफेड केल्यामुळे लाभार्थ्यांना अधिक रकमेचं कर्ज मिळवणं, आपली पतस्थिती सुधारणं आणि बँकांचा विश्वास संपादन करणं शक्य झालं आहे असंही अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. दिल्लीत आजपासून विकसित भारताच्या प्रवासात वित्त पुरवठा या विषयावरील 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि अर्थसचिव यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांसाठी घेण्यात आलेल्या UGC नेट जून 2026 परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिका जाहीर केल्या आहेत. या उत्तर तालिका UGC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 जून रोजी घेण्यात आली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पारपत्र अर्थात पासपोर्ट सुधारणा नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार 15 वर्षांखालील मुलांना जारी केलेलं 36 पानी पारपत्र 5 वर्षांसाठी किंवा मूल 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जो कालावधी आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध राहणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या पवनहंस लिमिटेडकडे ध्रुवचं अत्याधुनिक हेलिकॉप्टरही सुपूर्द करणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल थिंपू इथं भूतानचे राजे जिग्मे खेसर नॅमगेल वांगचुक यांची भेट घेतली. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याबाबत भूतानच्या राजांचं मार्गदर्शन मोलाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतातल्या 140 अब्ज नागरिकांसाठी ऊर्जा महत्वाची धोरणात्मक गरज आहे आणि तोच राष्ट्र विकासाचा पाया आहे. त्यामुळे भारतीय जनतेच्या ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं ठाम प्रतिपादन अमेरिकेतले भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा

यांनी काल केलं. भारतीय ऊर्जा गरजांविषयी समाज माध्यमांवरून प्रसारित संदेश मालिकेत त्यांनी भारत हा ऊर्जेचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे असंही त्यांनी नमूद केलं. टाटा सन्स उद्योग समूहानं एन चंद्रशेखर यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार होता. चंद्रशेखर यांच्या फेरनियुक्तीच्या बातमीमुळे शेअर बाजारात टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. लष्कर प्रमुख धीरज सेठ यांनी 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यात रशियन भूदल मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या लष्कराच्या क्षमता विकासाला बळकटी देण्यावर भर देण्यात आला. इराणच्या अणुक्रा कार्यक्रमावर गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवर देखरेख ठेवण्यासंदर्भातील एका ठरावावर व्हेटो म्हणजे नकारीचा वापर चीननं केला आहे, त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांना देखरेखीसाठी अधिकृत मान्यता मिळणार नाही. इराणवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे निर्बंध अजूनही लागू आहेत. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या 2 प्रतिस्पर्धी गटांना पक्षाचं नाव आणि फुलं आणि गवत हे चिन्ह न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. ममता बॅनर्जी आणि अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखाली पक्षांच्या दोन्ही गटांच्या नेत्यांचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश काढले आहेत. क्रिकेटमध्ये पुरुषांचा संघ काल अफगाणिस्तान विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत त्याने मालिका खिशात घातली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावातच आटोपला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 हून अधिक धावांच्या फरकानं भारतानं 10वा विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माला कालच्या सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्थान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटीच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत हिंदी फिल्म संगीत हा कार्यक्रम. स्वागत आहे या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होतात दिल चाहत आहे या चित्रपटातील शीर्षक गीत. गायक कलाकार शंकर महादेवन, गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार शंकर एहसान लॉय.

श्रोतो आपण ऐकत होता सनमरी या चित्रपटातील हे गीत गायक कलाकार अरिजित सिंग अमाल मलिक, गीतकार मनोज मुंतशीर आणि संगीतकार अमाल मलिक. आपण ऐकत आहात हिंदी फिल्म संगीत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावर.

हिंदी फिल्म संगीत या कार्यक्रमात अंतिम गीत ऐतराज या चित्रपटातील आपण ऐकत होतात. गायक कलाकार उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात हे गीत होतं. समीर यांचं संगीतकार हिमेश रेशमिया आणि ह्या गीतासोबतच हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळचे 9 वाजलेत आणि आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी हे अमरावती केंद्र आहे, एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतो प्रसारित करीत आहोत आरोग्य संवाद हा कार्यक्रम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोते हो, विविधांतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात ऐकूयात नेत्रांचे आजार, त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
5: श्रोते हो नमस्कार, कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, दैनंदिन जीवनात सर्वात महत्वाची देणगी म्हणजे आपली दृष्टी. आजच्या स्क्रीनयुक्त जीवनशैलीत लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत नेत्रविकार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. या कार्यक्रमात आपण नेत्रांचे आजार, त्यांची लक्षणे, त्यावरील आधुनिक उपचार, दैनंदिन काळजी आणि महत्वाचा विषय म्हणजे नेत्रदान याविषयी आज आपण नेत्रतज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर हे नेत्रतज्ज्ञ म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे कार्यरत आहेत. सर, स्टुडिओ मध्ये आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार.
6: धन्यवाद.
5: जसं आता आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आज आपण डोळ्यांविषयी जाणून घेणार आहोत आणि सर्वात प्रथम आपण लहान मुलांची डोळ्यांविषयीच्या आजाराविषयी बोलूया. तर आजच्या काळात लहान मुलांमध्ये कोणते नेत्रविकार सर्वाधिक आढळून येत आहेत?
6: साधारणतः आता आपण बघितलं तर एकदम नवजात शिशू जे असतात त्यांच्यामध्ये जन्मजात मोतीबिंदू असेल, रेटिनोब्लास्टमा असेल किंवा तेरळेपणा हे प्रामुख्याने आजार आढळतात.
5: आणि
6: पुढील वयोगट म्हणजे किशोरवयीन मुलं असतील किंवा जे शाळेत जातात अशी मुलं असतील यांच्यामध्ये प्रामुख्याने रिफ्रॅक्टिव्ह इरर, त्याच्यानंतर स्क्विंट म्हणजे तेरळेपणा किंवा बेरकेपणा असंही आपण त्याला म्हणू शकतो. हे आजार प्रामुख्याने आढळतात. त्या रिफ्रॅक्टिव्ह इरर मध्ये मायोपिया असेल, हायपरमेट्रोपिया असेल असे आजार प्रामुख्याने त्याच्यामध्ये असतात. किंवा जो मायोपिया आहे तो लहान मुलांचा चष्म्याचा नंबर म्हणजे लहान मुलगा आहे तो पाठीमागच्या बाकावर बसलेला आहे, त्याला एकदम फळ्यावरच स्पष्ट दिसत नाही, तर अशा वेळेस त्याला चष्मा लागतो, त्याला मायोपिया आपण म्हणतो. आणि बऱ्याचदा असं होतं की त्या मुलाला जवळचंही दिसत नाही आणि दूरचंही दिसत नाही, त्याला आपण हायपरमेट्रोपिया असं म्हणतो. हे प्रामुख्याने आजार रिफ्रॅक्टिव्ह इरर या कॅटेगरीमध्ये लहान मुलांना आढळत असतात.

0: तर पालकांनी नेमकी अशी कोणती लक्षणे त्यांना आढळून आली तर नेत्र तज्ज्ञांकडे जाणे आवश्यक ठरते.
1: आता एकदम लहान मुलगा आहे, नवजात शिशू आहे किंवा एक वर्षाच्या आतला मुलगा आहे, तो बघत नाहीये, आईच्या चेहऱ्याकडे बघत नाही किंवा त्याचा डोळा बंद केल्यानंतर तो त्याला रेजिस्ट करतो, म्हणजे त्याच्या डोळ्याच्या समोर जर हात लावला आपण एखाद्या तर तो हात झटकतो बाजूला, याचा अर्थ त्या डोळ्याला त्याची दृष्टी कमी आहे, त्याच्या दुसऱ्या डोळ्याची दृष्टी थोडी बरी आहे. ज्या डोळ्याची दृष्टी चांगली आहे त्या डोळ्यानं तो बघत असतो, पण त्या डोळ्याला तुम्ही बंद केल्यानंतर तो हात झटकणार. त्याच्यानंतर आपल्याला दिसताना डोळ्याच्या समोर जी बाहुली असते डोळ्याची त्याच्यामध्ये पांढरी टीक प्रामुख्यानं दिसते. पांढरी टीक जर असेल तर तो ल्युकोकोरिया असं आपण त्याला म्हणतो. त्याचे वेगवेगळे डिफरन्शियल डायग्नोसिस असतात, जसं की एक तर रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी आपण त्याला म्हणू शकतो, त्याच्यानंतर जन्मजात मोतीबिंदू त्याला कंजनायटल कॅटरॅक्ट असं म्हणतो, आणि त्याचे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. बऱ्याचदा छोटा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती बेरक बघतीये, तिरळ बघायला लागलीये, असे काही आजार असतील किंवा असं काही वाटत असेल, किंवा छोटा मुलगा आहे तो म्हणतो की मला शेवटच्या बाकावरून दिसत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये त्याला जवळच्या नेत्रतज्ञाकडे दाखवणं गरजेचं आहे.
0: आता लहान मुलांमध्ये मोबाईल पाहण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे आणि टीव्ही पाहण्याचे सुद्धा, तर यामुळे जो स्क्रीन टाइमचा मुलांच्या दृष्टीवर नेमका कोणता परिणाम होतो?
1: आपण बघतो की कोविड काळामध्ये शाळांना सुद्धा ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिलेलं होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांकडे लॅपटॉप आहे असे नव्हते, बऱ्याच जणांना मोबाईलचा वापर करावा लागला, पण त्याच्या कालांतरानं लहान मुलांना ऍडिक्शन एक प्रकारचं झालेलं आहे.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे तो स्क्रीन टाइम त्या मुलांचा वाढतो आणि हा स्क्रीन टाइम वाढल्या कारणाने त्यांची नियर ऍक्टिव्हिटी वाढते, जवळचं ते जास्त बघतात आणि त्याचाच परिणाम मायोपिया वाढण्यावर होत असतो.
0: अच्छा, मुलांमध्ये चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी कोणती काळजी घेणे गरजेचे ठरते?
1: लहान मुलांमध्ये मायोपिया वाढू नये याच्यासाठी प्रामुख्यानं आउटडोअर ऍक्टिव्हिटी म्हणजे बाहेर खेळणे, मैदानी खेळ खेळणे किंवा सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी प्रखर असतो अशा ठिकाणी खेळणे बागडणे हे जास्त महत्वाचं असतं. आजकाल काय झालेलं आहे की आपण बघतो मुलं आहेत त्यांचं एज्युकेशन आपण खूप लवकर चालू करतो, म्हणजे जसं बघितलं तर वयाच्या 3 वर्षापासून मुलांचं एज्युकेशन होतं.
0: बरोबर.
1: आणि या लहान मुलांचं एज्युकेशन अर्ली स्टेज मध्ये चालू झाल्या कारणाने यांना नियर ऍक्टिव्हिटी वाढते आणि नियर ऍक्टिव्हिटी वाढल्या कारणाने यांना मायोपिया म्हणजेच दूरचं कमी दिसणं चालू होऊन जाते आणि ही नियर ऍक्टिव्हिटी वाढत राहिली तर मायोपिया ट्रिगर होत राहतो आणि मायोपिया वाढत जातो.
0: अच्छा.
1: असंही म्हणतात की 2050 या वर्षामध्ये जवळजवळ पूर्ण जगाची जी लोकसंख्या आहे ती 50% लोकसंख्या मायोपिक असेल.
0: अरे, तर याच्यावर उपाय म्हणजे हे की मुलांना जास्तीत जास्त खेळायची सूट देणे, त्यांना खेळायला लावणे. सर, तसंच तुम्ही सांगितलं की काही लहान मुलांमध्ये जे जन्मजात जे रोग दिसून येतात म्हणजे कंजनायटल कॅटरॅक्ट असेल,
1: बरोबर,
0: तिरकेपणा असेल किंवा डोळ्यांचे इतर जे आजार असतील ते असतील, आणि जर हे जन्मजात असतील तर याच्यावर काय उपचार उपलब्ध आहेत?
1: आता याच्यामध्ये आपण बघितलं की जन्मजात मोतीबिंदू जर असेल तर लेन्सेक्टोमी नावाचं एक ऑपरेशन असतं, त्याच्यामध्ये आपण डोळ्याचा मोतीबिंदू काढतो आणि त्याला कालांतराने भिंग प्रत्यारोपण म्हणजेच इंट्राकुलर लेन्स इम्प्लांटेशन करत असतो आणि त्याला पॅच थेरपी वगैरे देऊन दृष्टी वाढवण्यासाठी आणि दृष्टी चांगली नॉर्मल व्यक्तीसारखी होण्यासाठी मदत होते. तसंच रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी जर असेल तर याच्यासाठी इंजेक्शन्स आणि लेझर तसेच ऑपरेशन सुद्धा म्हणजे सर्जरी या पद्धती अवलंबू शकतात. आणि जे स्क्विंट किंवा आपण तिरळेपणा म्हणतो याच्यासाठी चष्मा सुरुवातीला जर तो अकोमोडेटिव्ह कॅटेगरीमध्ये येत असेल आणि नसेल येत तर मग चष्मा किंवा सर्जरी प्रामुख्यानं त्याला लागते. त्याच्यानंतर हे तिरळेपणा किंवा मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह इरर या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी असतात अशा लोकांना अम्लायोपिया नावाचा आजार होण्याची दाट शक्यता असते. अम्लायोपियामध्ये असं होतं की हे जे लहान मुलं असतात वयाच्या 12 वर्षापर्यंत साधारणतः त्यांची दृष्टी जी डेव्हलप व्हायला हवी होती मेंदूमध्ये जे सिग्नल्स जायला पाहिजे ते सिग्नल जर योग्य पद्धतीनं गेले तर ती दृष्टी डेव्हलप होते. परंतु या आजाराला जर आपण वयाच्या 12 वर्षानंतर 16 वर्षानंतर जर ट्रीट केलं आणि ते स्ट्रक्चरली जरी व्यवस्थित दिसत असले तरी त्यांची दृष्टी परत पूर्णतः येऊ शकत नाही, त्यालाच आपण अम्लायोपिया किंवा लेझी आय असंही म्हणू शकतो.
0: बरं. तरुणांमध्ये सुद्धा वाढता डोळ्याचा ताण, ड्राय आय सिंड्रोम, मायोपिया वाढणे किंवा कार्नियल इन्फेक्शन हे विकार वाढत आहेत, तर नेमकं याची काय कारणे आहेत?

0: आपण साधारणतः बघतो की तरुण वर्ग आला म्हटल्यानंतर एकतर तो कम्प्युटरचा वापर खूप करतो किंवा मोबाईलचा वापर असतो. बरेच आयटी प्रोफेशनल्स असतात किंवा जे मोबाईल वापरतात आणि काही कम्प्युटरवर बाकीचंही काम असतं. आणि हल्ली वातानुकूलित जे चेंबर्स आहे याचा वापर जास्त वाढलेला आहे. या सगळ्या कारणामुळे डोळ्यांना कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असा एक आजार आहे. तो आजार त्या तरुणांमध्ये दिसतोय. त्याचे प्रामुख्याने कारणे अशी आहेत की त्याच्यामध्ये डोळा लाल होणे, डोळ्याला सारखं थोडावसं वाटणे, डोळ्याला कोरडेपणा वाटणे, डोळ्यात काहीतरी गेलंय असं वाटणे, किंवा दूरचं बघायला गेलं तर थोडासा ताण येणे, त्याच्यानंतर याच्यामुळे डोकेदुखी होते आणि कामात त्याचं व्यवस्थित लक्ष लागत नाही. हे आजार तरुणांमध्ये जास्त आढळत आहेत.
1: अच्छा, ही लक्षणे आहेत आणि या लक्षणांचं जर वाढ होत गेली, त्याची योग्य काळजी घेतली नाही, तर याचं परिवर्तन आजारामध्ये होईल.
0: हो बरोबर.
1: आता जसं लहान मुलांसाठी काही उपाय आहेत तसं तरुणांची दृष्टी सुद्धा चांगली राहावी म्हणून दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी त्यांनी लावून घ्याव्यात स्वतःला?
0: गरज असेल तेव्हा प्रामुख्यानं हे जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहेत जसे की मोबाईल, लॅपटॉप, याचा उपयोग करावा. त्याच्यानंतर गरज आहे खूप जास्त, जसं की ऑनलाईन लेक्चर्स करावे लागतायत, त्याच्यानंतर आयटीचं वर्क करावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेचा 2020-2020 हा फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे. याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक 20 मिनिटाला 20 सेकंदासाठी 20 फूट दूर त्यांना बघणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत जवळचे जे डॉक्टर आहेत त्यांना वर्षातून कमीत कमी एकदा आपले डोळे तपासून घ्यावे. त्याच्यामध्ये काही असेल तर ते ड्रॉप्स किंवा सर्जरी असेल या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतात. त्याच्यानंतर योग्य आहार तेवढाच महत्वाचा आहे आणि हायड्रेशन मेंटेन करणे, हायड्रेशन म्हणजे पाणी व्यवस्थित पिणे, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: बऱ्याचदा काय होतं की हे जे तरुण आहेत, तरुण वयातल्या लोकांना ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं. आता शहरांमध्ये एका परिसरामधून दुसऱ्या परिसरामध्ये जायचं असेल तर हेल्मेट घालून गाडी चालवणं हे तितकंच महत्वाचं आहे. हेल्मेट न वापरल्याने बऱ्याचदा हेड इंजुरी म्हणजेच डोक्याला मार लागतो अपघातांमध्ये. अशा परिस्थितीमध्ये डोळ्याची नस जी मेंदू आणि डोळ्याला जोडते याला सुद्धा आजार होण्याची शक्यता असते. फॉरेन बॉडीज जाणे दाट शक्यता असते. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी हेल्मेट गाडीवरती टू व्हीलर वापरताना वापरणं गरजेचं आहे.
1: बरोबर. आणि तरुण ही जी मुलाखत ऐकत असतील त्यांनी 20-20-20 हा नियम पाळणे गरजेचे आहे. दर 20 मिनिटाला 20 सेकंद
0: 20 फूट दूर बघायचे,
1: 20 फूट दूर बघणे.
0: बरोबर.
1: हे अतिशय गरजेचं आहे. सर, काही तरुण जे आहेत ते कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी कोणत्या सुरक्षितता नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे?
0: अगदी बरोबर. कॉन्टॅक्ट लेन्स जे रिफ्रॅक्टिव्ह एरर असतात त्याला करेक्ट करण्यासाठी बऱ्याचदा वापरावे लागतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काळजी अशी घ्यायला पाहिजे की जे कॉन्टॅक्ट लेन्स येतात त्याचे पर्टिक्युलर कॅटेगरीतले असतात. काही डिस्पोजेबल असतात, काही वन टाइम युजचे असतात, काही स्क्लेरल वाले असतात, ते लॉंग टर्म युजसाठी असतात. तर ते त्या त्या म्हणजे डिस्पोजेबल असतील तर वापरून फेकणंच गरजेचं आहे, ते तसे ठेवू नयेत. त्याच्यानंतर ते कॉन्टॅक्ट लेन्स नेहमीसाठी वापरायचे असतात. त्यांनी ते टॅप वॉटर म्हणजे आपल्या नळाच्या पाण्यानं किंवा साध्या पाण्यानं त्याला धुवायचं नाहीये. रात्री झोपताना कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपायचं नाहीये. स्विमिंग असेल या गोष्टींमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. किंवा डोळ्याला लाली येते कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यानंतर, दिसायला थोडस अंधुक होत आहे असं काही वाटत असेल तर जवळच्या नेत्रतज्ञाकडे जाऊन तपासणी करून घेणं तितकंच गरजेचं आहे.
1: आता आपण जे वृद्धांमध्ये आढळणारे आजार आहेत
0: बरोबर
1: आणि त्यावर काय उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे याविषयी बोलूया.
0: चालेल.
1: वृद्ध काळामध्ये दिसणारे प्रमुख विकार कोणते आहेत?
0: आता वृद्धपकाळ म्हणजे आपलं शरीर जे आहे ते हळूहळू वृद्धपकाळाकडे जातं. शरीरामध्ये प्रामुख्याने भरपूर बदल होत असतात, तसेच बदल डोळ्यात सुद्धा होतात. डोळ्यामध्ये प्रामुख्याने दिसणारा बदल म्हणजे मोतीबिंदू. हळूहळू मोतीबिंदू सुरू होतो. काही काही रुग्णांमध्ये काचबिंदू सुरू होतो. जे डायबिटीज म्हणजेच मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांना पडद्याचे लक्षणं दिसायला सुरुवात होतात. आणि हे वृद्धपकाळामुळे म्हणजेच एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हे प्रामुख्यानं वृद्ध लोकांमध्ये आपल्याला दिसतात. त्याचबरोबर डोळ्यांना सारखं पाणी येणे म्हणजे जी लवचिकता पापण्यांची असते ती कालानंतर कमी होते. आणि ती कमी झाल्या कारणाने पंप जो आपल्या अश्रू आतमध्ये पुश करत असतो नाकामध्ये ते अश्रू पुश होत नाही आणि त्या कारणाने पाणी येणं हे सुद्धा एक प्रामुख्यानं कारण वाढतं.
1: आता मोतीबिंदूचा आपण उल्लेख

0: मोतीबिंदूची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात आणि रुग्णाने उपचार करण्यास उशीर न करता आधी काय सुरू केले पाहिजे, म्हणजे काय त्याने काळजी घ्यायला
1: बरोबर.
0: पाहिजे?
1: आता मोतीबिंदू आजार जसा आजकाल लवकरच चालू होतोय, त्याचे कारण आहेत बऱ्याचशा आजारांसाठी डायबिटीज असेल किंवा स्टेरॉइड घेणं असेल, या गोष्टींचा परिणाम मोतीबिंदू लवकर दिसण्यावर होत असतो. आता मोतीबिंदू जर त्या व्यक्तीला झाला आहे तर त्यानं कसं समजायचं की त्याची दृष्टी थोडी अंधुक झाली आहे, किंवा त्याला जे दूरचं दिसत होतं ते कमी झालं, पण जवळचं जे कमी दिसत होतं बिना चष्म्याचं दिसत होतं, चष्मा लावल्यावर दिसत होतं, ते आता बिना चष्म्याचं चांगलं दिसतंय, याला आपण सेकंडरी साईट असं म्हणतो. हे एक लक्षण त्याच्यामध्ये दिसतं. दुसरं लक्षण धूसर दिसतं, धूसर म्हणजे पांढरट दिसतं, जे काही क्लिअर दिसत होतं त्याच्यात बुरक बुरक पांढर पांढर असं दिसतं. कलर हॅलोज दिसतात, कलर हॅलोज म्हणजे लाईट जर असेल तर त्या लाईटच्या भोवती वर्तुळ वगैरे दिसत असतात.
0: बरं, आता आपण मोतीबिंदू बद्दल बोलत आहोत. असंच मोतीबिंदूचा एक प्रकार ज्याला काळा मोतीबिंदू म्हणतात,
1: बरोबर,
0: तर नेमकं याला सायलेंट किलर ऑफ विजन असं का म्हणतात आणि याची वेळेवर ओळख कशी करावी?
1: अच्छा, काळा मोतीबिंदू म्हणजे मोतीबिंदू नसून तो ग्लाकोमा म्हणजे प्रेशर रिलेटेड आजार आहे. प्रेशर म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर असतं, तसे डोळ्याला सुद्धा त्याचं स्वतःच एक इंट्राकुलर प्रेशर असतं. आता बऱ्याचदा म्हणजे सगळ्यांमध्ये हे जे इंट्राकुलर प्रेशर असतं हे नॉर्मल रेंजमध्ये राहतं, पण काही लोकांमध्ये जसं ब्लड प्रेशर वाढतं तसं डोळ्याचं सुद्धा प्रेशर एक प्रकारे वाढतं. आणि याचा परिणाम असा होतो की जी ऑप्टिक नर्व असते, ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याला आणि मेंदूला जोडणारी नस, तर त्याच्यावरती त्याचे जे रेटिनल नर्व फायबर्स असतात ते डॅमेज करतं. हा, आणि याला सायलेंट किलर का म्हणायचं, याचं कारण असं आहे की व्यक्ती जो रुग्ण आहे त्या रुग्णाला दूरचं तर नेहमी म्हणजे अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत व्यवस्थित दिसत असतं, आणि आपण जनरली जेव्हा म्हणजे बघतो तेव्हा दूरचं व्यवस्थित दिसतंय म्हणजे त्याची नजर चांगली आहे असं आपण ग्राह्य धरतो. पण या आजारात असं नाही होत. या आजारामध्ये फील्ड म्हणजे जे अगदीच एक क्षेत्र जे आहे ते कमी कमी होत चालतं, ते आकुंचन पावत चालतं, आणि शेवटच्या स्टेजमध्ये एखाद्या पाईप मधून आपण जेव्हा बघतो तेव्हा तेवढाच भाग आपल्याला गोल कसा दिसतो तसं त्याला दिसत असतं, त्याला टनेल विजन असं म्हणतो. आणि त्याच्या पुढचीही स्टेज अशी आहे की तीही नजर चालल्या जाते. त्या टनेल विजन पर्यंत आपल्याला बऱ्याचदा हे जे रुग्ण असतात हे आपल्यापर्यंत येत नाही, त्याच्यामुळे आपण याला नजर चोरणारा आजार किंवा सायलेंट किलर ऑफ विजन असं म्हणतो. त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आल्यावर आपल्या हातामध्ये एवढं काही राहत नाही, कारण हे जे नर्व फायबर लेअर जी डॅमेज झालेली आहे ती परत रिकवर करणं आतापर्यंत तरी शक्य झालेलं नाहीये.
0: बरं, आणि टनेल विजन जर एखाद्याला झाली असेल आणि त्या स्थितीमध्ये जर तो आपल्याकडे आला, एखाद्या नेत्रतज्ञाकडे गेला, तर तिथं रिकव्हरी होण्याची किंवा पूर्ववत होण्याची शक्यता
1: बिलकुलच नाहीये. नजर पूर्ण नाही येणार, पण जी आहे टनेल विजन झालेली ती तिथपर्यंत आयुष्यभर टिकून राहावी याच्यासाठी जे त्याचं प्रेशर वाढतंय, जसं ब्लड प्रेशर होतं तसं डोळ्याचं जे इंट्राकुलर प्रेशर आहे ते जे वाढतंय ते कमी करण्यासाठी ड्रॉप्स किंवा सर्जरीज म्हणजे ऑपरेशन हे गरजेचे राहते.
0: हा, म्हणजे किमान त्याची पूर्ण दृष्टी जाणार नाही, टनेल विजन पर्यंत ती मर्यादित
1: राहील.
0: उपचार योग्य वेळेवर घेतले तर आज ज्या नेत्र तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत, जसे की OCT, फंडस, कम्प्युटराइज आय टेस्टिंग, नेमके ह्या काय संकल्पना आहेत याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: हे विज्ञानाचं युग आहे, त्याच्यामुळे आपण जे रुग्ण तपासतो याच्यामध्ये आणि मुख्यतः नेत्र विभागामध्ये मशीन्सचा आणि कम्प्युटरचा खूप जास्त उपयोग होत असतो. साधारणतः आपण बघतो की रुग्ण आल्यानंतर तिथं ऍटो रिफ्रॅक्टोमीटर, केराटोमीटर हे आपण वापरतो, लेन्सोमीटर वापरतो. यानं काय होते की जी रिफ्रॅक्टिव्ह इरर म्हणजेच त्याच्या जवळचा दूरचा चष्म्याचा नंबर आहे तो एक अंदाजापर्यंत ती मशीन आपल्याला देत असते. त्याच्यानंतर आपण सब्जेक्टिव्ह करेक्शन करतो. फंडस म्हणजे त्याचा रेटिना असतो,
0: बरं,
1: म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये उभं राहिल्यानंतर कसं दिसेल याचं जे पिक्चर आहे त्याला आपण फंडस असं संबोधतो. त्याच्यामध्ये फंडस कॅमेरा आहे. फंडस कॅमेरा म्हणजे त्याचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक फोटो घेऊन आपण आता जो आजार आहे तो भविष्यामध्ये किती वाढला किंवा आधी किती होता हे बघण्यासाठी ते फंडसचे फोटोग्राफ्स आपण घेतो. त्याचा कॅमेरा असतो, त्या कॅमेरानं आपण घेतो. त्याच्यानंतर OCT, OCT नावाची मशीन आता सध्याच्या काळामध्ये खूप महत्वाची होती आहे. याच्यामध्ये रेटिनाच्या

0: म्हणजे एकावर एक असलेल्या लेयर्स आपल्याला त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं दिसतात. त्याच्यामुळे प्रत्येक लेयरमध्ये कुठल्या लेयरचा आजार झाला आहे, इवन कोरॉइड, त्याचं सुद्धा आपल्याला योग्य निदान करण्यास मदत होते. आणि त्याच्याच बेसिसवरती आपण नंतरच्या काळामध्ये त्याला इंजेक्शन्स द्यायचे की सर्जरी करायची, या गोष्टी डिसाईड करत असतो.
1: अच्छा.

0: मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता आधुनिक पद्धतीने केली जाते, तर कोणकोणत्या पद्धती वापरून ही शस्त्रक्रिया केली जाते आणि ती कितपत सोपी आहे करायला?
1: मोतीबिंदू आपण बघतो हा प्रत्येकाला वयानुसार होणारा आजार आहे, त्याच्यामुळे याच्यावर खूप जास्त काम झालेलं आहे. आणि अगदी सांगायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मोतीबिंदू झाल्यानंतर त्याला पिकल्यानंतर पांढरी टीक दिसायची. मग पांढरी टीक दिसल्या कारणाने जे सूर्यकिरणं आहेत, प्रकाशाची किरणं आहेत, ती आपल्या रेटिना म्हणजेच पडद्यापर्यंत पोहोचायची नाही. तर त्या काळामध्ये निडलिंग नावाचा प्रकार होता. निडलिंग मध्ये फक्त मोतीबिंदू थोडा बाजूला केला जायचा. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जसं इव्होल्युशन झालं, मग आयसीसी नावाची सर्जरी आली, त्याच्यामध्ये तो मोतीबिंदू बाहेर काढल्या जायचा. पण त्याची जाग्यावर जे भिंग प्रत्यारोपण म्हणजेच इंट्राकुलर लेन्स टाकायला पाहिजे हे त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. अजून विज्ञान पुढे गेलं, मोतीबिंदू बाहेर काढत होतो आपण आणि त्याच्यामध्ये भिंग सुद्धा प्रत्यारोपण करत होतो. मग हे जे भिंग प्रत्यारोपण सुरू झालं याला ईसीसी सर्जरी म्हणतो. याच्यामध्ये टाके यायचे आधीच्या काळात. मग नंतरच्या काळामध्ये अजून पुढे जाऊन एसआयसीएस नावाची सर्जरी जी कॉमनली सगळीकडे होते ती सर्जरी आली. याच्यामध्ये टाके लागत नाहीत, भिंग टाकल्या जातो आणि दृष्टी छान येते. त्याच्यानंतर त्याच्या पुढची अजून सर्जरी आलेली आहे फेकोइमल्सिफिकेशन. फेकोइमल्सिफिकेशन म्हणजे अगदी छोट्याची म्हणजे 2.2 mm इतक्या छोट्याशा चिऱ्यामधून फेकोप्रोब अल्ट्रासाऊंड एनर्जी वापरून आपण ते जे मोतीबिंदू असतो त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला बाहेर काढतो. आणि घडीचा लेन्स म्हणजेच फोल्डेबल इंट्राकुलर लेन्स आलेला आहे, त्या लेन्सला आपण त्या बॅगमध्ये म्हणजे डोळ्यामध्ये प्रत्यारोपण करत असतो. याच्याही पुढे जाऊन आता फेमटो असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी आलेली आहे. अजून सोपं झालंय, त्याच्यामध्ये जे मोतीबिंदूचे तुकडे करायचे आपल्याला अल्ट्रासाऊंड एनर्जी वापरावी लागायची, ही एनर्जी जास्त वापरल्या कारणाने बुबळाचा सुद्धा डॅमेज त्या ठिकाणी होत होतं. तर आता याच्यामध्ये जे आहे फेमटो लेझर हेच त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला रेडीमेड देत असतं. त्याच्यामुळे ही सर्जरी अजूनही सोपी झालेली आहे.
0: लॅसिक सर्जरी ही एक संकल्पना आहे, तर नेमकं ही काय संकल्पना आहे?
1: लॅसिक सर्जरी म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी. याच्यामध्ये ज्या लोकांना दूरचा किंवा जवळचा चष्म्याचा नंबर असतो त्यांना बऱ्याचदा जाड भिंगाचा चष्मा असतो, अशा लोकांना त्यांचं दैनंदिन जीवन जे आहे जसं की पोहणं असेल, त्याच्यानंतर अजून बाकीचे क्रीडा खेळ खेळणं असतील, याच्यामध्ये त्यांना खूप डिफिकल्टी. तर याच्यामुळे लॅसिक सर्जरी ही नवीन इनोव्हेशन आता याच्यामध्ये आलेलं आहे. तर लॅसिक सर्जरीचे वेगवेगळे प्रकार पडतात. लॅसिक सर्जरी म्हणजे एक फ्लॅप बेस्ड सर्जरी असते. फ्लॅप बेस मध्ये म्हणजे जे बुबुळ असतं बुबुळाच्या वरचा काही भाग एक फ्लॅप म्हणून बाहेर थोडासा केला जातो आणि जे एक्सपोज झालेला आतला भाग आहे बुबुळाचा त्याच्यावरती लेझर करून एक समान आकार त्याला दिला जातो. आणि या समान आकार दिल्या कारणाने

0: जी रिफ्रॅक्टिव्ह इरर म्हणजे चष्म्याचा दूरचा किंवा जवळचा नंबर आहे तो कमी होऊन जातो आणि तो फ्लॅप परत व्यवस्थित ठेवला जातो. त्यानं रिकव्हरी चांगली होते. 24 घंट्यामध्ये त्या व्यक्तीला अगदी छान नजर येते बिना चष्म्याची. त्याच्यामुळं ही सर्जरी खूप जास्त प्रचलित आहे.
1: आता नेत्रांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नेत्रदान, आणि नेत्रदान देऊन आपण खूप साऱ्या लोकांना नवीन एक जीवनदान देतो अशी एक म्हणच रूढ आहे. तर नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि एका नेत्रदात्यामुळे किती जणांना पुन्हा दृष्टी मिळू शकते?
0: नेत्रदान म्हणजे मृत्यू पश्चात जे डोळे दान करतात, ते डोळे म्हणजे त्याचा जे कॉर्निया असतो म्हणजे बुबुळ असतं ते जे दान करतो त्यालाच नेत्रदान म्हणतात.
1: बरं,
0: नेत्रदान कुणी करावं हेही तेवढंच महत्वाचं आहे. नेत्रदान कुणीही करू शकतं. मृत्यू पश्चात त्याची आधी कल्पना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना देणं गरजेचं आहे की माझी अशी इच्छा आहे की माझ्या पश्चात माझे नेत्रदान करावे. नेत्रदान कुठे करावे? नेत्रदानासाठी प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी एक पथक असतं. त्या पथकाचा एक पर्टिक्युलर नंबर असतो, त्याच्यावर फोन केल्यास ते पथक रेडी राहतं. आता नेत्रदान केल्यानंतर जे आपल्याला टिश्यू मिळतात, टिश्यू म्हणजेच बुबुळ मिळतं,

0: एक म्हणच रूढ आहे. तर नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि एका नेत्रदात्यामुळे किती जणांना पुन्हा दृष्टी मिळू शकते?
1: नेत्रदान म्हणजे मृत्यू पश्चात जे डोळे दान करतात, ते डोळे म्हणजे त्याचा जे कॉर्निया असतो, जे बुबुळ असतं, ते जे दान करतो त्यालाच नेत्रदान म्हणतात.
0: बरं,
1: नेत्रदान कुणी करावं हे तेवढंच महत्वाचं आहे. नेत्रदान कुणीही करू शकतं. मृत्यू पश्चात त्याची आधी कल्पना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना देणं गरजेचं आहे की माझी अशी इच्छा आहे की माझ्या पश्चात माझे नेत्रदान करावे. नेत्रदान कुठे करावे? नेत्रदानासाठी प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी एक पथक असतं. त्या पथकाचा एक पर्टिक्युलर नंबर असतो, त्याच्यावर फोन केल्यास ते पथक रेडी राहतं. आता नेत्रदान केल्यानंतर जे आपल्याला टिश्यू मिळतात, टिश्यू म्हणजेच बुबुळ मिळतं, ते बुबुळ एका व्यक्तीला आपण बसवतो. एक बुबुळ अशा दोन व्यक्तीला त्याची फायदा होतो आणि दृष्टी मिळण्यास मदत होते. दोन अंध व्यक्तींना दृष्टी यातून मिळत असते. आजकाल नवीन जी पद्धत आली आहे, बऱ्याचदा बुबुळाचे जे आजार असतात हे सगळ्या बुबुळाला नसतात. बुबुळाच्या काही समोरच्या लेयर्सला असतात किंवा मागच्या लेयर्सला असतात. तर याच्यामध्ये बऱ्याचदा जर बुबुळाच्या समोरची लेयर खराब झाली असेल तर तेवढीच लेयर रिप्लेस करायची सुद्धा नवीन पद्धत आलेली आहे. तर या कारणाने एक टिश्यू म्हणजेच एक बुबुळ दोन लोकांना सुद्धा दृष्टी देऊ शकतं. म्हणजेच एका व्यक्तीच्या नेत्रदानाने जर अशा पद्धतीनं ते प्रत्यारोपण झालं तर चार अंध व्यक्तींना त्याच्यातून नेत्र म्हणजे दृष्टी मिळणार आहे.
0: आता ही जी नेत्रदानाची प्रक्रिया आहे ही मृत्यूनंतर किती वेळात कशी करावी?
1: बरोबर, मृत्यू पश्चात ही साधारणतः 6 ते 8 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीची डोळे बंद असावीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. फॅन वरती असेल तर फॅन बंद ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कापसाचे ओले बोळे आपण त्या डोळ्यांवरती ठेवू शकतो, जेणेकरून तो डोळा जे टिश्यू आपण रिट्राईव्ह करणार आहे तो कोरडा होणार नाही.
0: नेत्रदानाबाबत समाजात कोणते सर्वात मोठे गैरसमज आहे आणि त्याचे वैज्ञानिकपणे निरसन कसे होऊ शकते?
1: अगदी बरोबर, नेत्रदानाने समाजामध्ये म्हणजे अशी भीती आहे की बाबा नेत्रदान केल्यानंतर त्या ठिकाणी खड्डा तयार होतो किंवा चेहऱ्याचं विद्रुपीकरण होतं, पण तसं होत नाही. ते नेत्रदान केल्यानंतर अगदी व्यक्ती झोपल्यानंतर कसा दिसेल अशा प्रकारे व्यवस्थित ते दिसत असतं.
0: अच्छा, नेत्रदानासाठी कोणत्या प्रमाणित नेत्र बँका किंवा कोणत्या संस्थांशी संपर्क साधता येईल?
1: आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या प्रकारची सुविधा असते. त्याचबरोबर बऱ्याचशा एनजीओ याच्यासाठी काम करतात, जसे की लायन्स, रोटरी आणि बरेचसे मोठे मोठे नेत्र रुग्णालय हे सुद्धा याच्यासाठी काम करत असतात.
0: आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे ओढूया. श्रोत्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी नेत्रदानाचा संकल्प का करायला हवा?
1: आपण बघत आहोत जे बुबुळामुळे अंधत्व आलेले व्यक्ती आहेत ते खूप जास्त आहेत. आजकाल जुन्या पद्धतीचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील किंवा अगदी लहान लहान मुलं सुद्धा काही इन्फेक्शन झाल्या कारणाने सुद्धा त्यांचे बुबुळ डॅमेज झालेले असतात. बरेचसे असे लोक असतात शेतात काम करतात, त्यांना साधारण एक कापूस वेचताना कापसाची नखी किंवा एखादं पान,
0: बरोबर,
1: मोसंबी संत्र्याचं बाग काम करत असताना काटा डोळ्याला रुतल्या जातो आणि याच्यामुळे त्यांचं जे बुबुळ आहे त्याला फंगसचं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊन ते डॅमेज होऊन जातं. काही दुरुस्त झाल्यानंतर सुद्धा पांढरी टीक येते आणि अशा लोकांना अंधत्व येत असतं. अशा परिस्थितीमध्ये नेत्रदान केल्याने त्या व्यक्तींना दृष्टी परत येण्याची शक्यता आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकानं नेत्रदान करणं एक संकल्प त्यांनी केला पाहिजे.
0: अच्छा, तर डॉक्टर दीपक पवार सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये आणि तसेच ज्येष्ठांमध्ये जे नेत्र विकार आहेत आणि त्याच्यावर काय उपचार केले पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती दिली, तसेच नेत्रदानाबद्दल सुद्धा आम्हाला योग्य मार्गदर्शन केले, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.

0: श्रोते या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण विविधांतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात नेत्रांचे आजार, त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे आणि पल्लवी सपकाळे यांचं, तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम. नमस्कार, मी अजय घरडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये.

0: नवळत्यवनात केवळ्याच्या बनात नागिन सळसळणी।
1: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात हे गीत होतं, शांता शेळके यांचं आणि संगीतकार देवदत्त साबळे।

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान। आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला
0: कली कली कली कली कली।

0: उमाकांत कानेकर यांचं गीत गात होत्या शोभा गुरुडू. संगीतकार श्रीकांत ठाकरे श्रोते आपण ऐकत आहात गीत गंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

देवकी पंडित यांच्या स्वरात हे गीत होतं रमेश उबाळे यांचं आणि हे संगीत होतं मधुकर झिराडकरांचं. श्रोतो आपण ऐकत आहात गीत गंगा हा कार्यक्रम.

श्रद्धेय कार्यक्रमात अंतिम गीत नटरंग या चित्रपटातील आहे. गायक कलाकार अजय अतुल, गीतकार गुरु ठाकूर आणि संगीतकार अजय अतुल.

0: ಆಯ್ತು ಗಂಗಾ. चमचमीत चवदार स्वाद ब्यूटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. श्रोत्यांची पुढील उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळचे 11 वाजले तरी आता फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. श्रोते आज संवादक आहेत नितीन भट आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: कार्यक्रम स्वर संवाद गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोनिन कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रोत्यांनो आजच्या फोनिन कार्यक्रम स्वर संवादचे संवादक आहेत नितीन भट तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: नमस्कार मित्र हो, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद मध्ये मी नितीन भट आपला रेडिओ मित्र आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुखी माणसाचा सदरा हा शब्द आपण खूपदा ऐकतो. कुठे मिळतो हा सुखी माणसाचा सदरा? नाही मित्र हो, हा सदरा कुठेच विकत मिळत नाही बरं का, तर तो आपला आपल्यालाच शिवावा लागतो आपल्या स्वभावाच्या मापानं आणि भावनांच्या धाग्यांनी. आयुष्यात खेळ खेळताना कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता टोलवायचा हे समजलं ना की आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी करता येते. मंडळी, जीवन खळखळून हसत जगण्याचा एक छोटासा नियम आहे. चांगलं तेवढं लक्षात ठेवा आणि वाईट जे काही असेल ते विसरून जा. रुसवे फुगवे हे प्रत्येकाच्या आयुष्याला लागलेलेच आहेत. एखाद्याशी बिनसलं असेल, संवाद बंद असेल, तर इतकंच करा, त्याच्या पुढे जाऊन उभे राहा, त्याला एक मस्तपैकी झक्कास स्माईल द्या. असं स्माईल की त्याचाही राग निवळेल आणि तुमचंही मन शांत होईल आणि पुन्हा नव्यानं संवाद सुरू होईल. होय मित्र हो, कारण कितीही वितुष्ट आलं तरी माणसा माणसातला संवाद होत राहिला पाहिजे, तो बंद पडायला नको. मंडळी, असाच संवाद फोनच्या माध्यमातून तुमच्या आमच्यात घडत असतो, आमच्या स्वरसंवाद या कार्यक्रमातून. तेव्हा आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. ही बघा, फोनची बेल वाजते, बघूयात आजचा पहिला फोन कोणत्या श्रोत्याचा आहे. हॅलो स्वरसंवाद.
4: हॅलो
3: हॅलो,
4: अमरावती आकाशवाणी.
3: हो हो, कोण बोलताय आपण?
4: मी बडनेरहून बोलतो सर, पद्माताई शृंगारे.
3: पद्माताई शृंगारे, कशा आहात पद्माताई तुम्ही?
4: मी तर चांगली आहे, तुम्ही कशी आहे?
3: मी एकदम छान आहे, मजेत आहे. आणि आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे.
4: हा सर.
3: तर तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? तुमच्याकडे पण येतात गणपती बाप्पा?
4: आमच्या बडनेरा मध्ये खूप गणपती बसले सर काल, आम्ही पण गेलो होतो.
3: बरं बरं बरं. आणि काय मागितलं गणपती बाप्पांना?
4: काय मागितलं? सुख शांती मागितली सर.
3: शांती, बरोबर बरोबर.
4: आपल्याला काय पाहिजे? सुख शांती पाहिजे आपल्यासाठी.
3: खरं. चला पद्माताई, कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
4: आपण नितीन सर बोलता?
3: हो, मी नितीन भट बोलतोय. हो.
4: नमस्कार सर, धन्यवाद.
3: नमस्कार नमस्कार.
4: मला गाणं ऐकायचंय, परला शिंदेची आवाज आहे त्याच्यातलं गाणं आहे सर, तू तर सुख करता तू तर दुःख करता.
3: क्या बात है, परत गणपती बाप्पाचं गाणं आहे ना?
4: हो सर.
3: वा, चला तुमच्या आवडीचं आणि परत गणपती बाप्पांचा छान 10 दिवसांचा उत्सव आहे. खूप खूप तुम्हाला त्या उत्सवाच्या शुभेच्छा.
4: हॅलो सर, नाव घेऊ तो?
3: हो घ्या ना.
4: बडनेर आमचे, माझे मिस्टर आहे हिम्मतराव शृंगारे.
3: बर.
4: माझा मुलगा आहे.

0: लक्ष्मी शृंगारे सुंदयाई आरती शृंगारे सानिध्य शृंगारे लक्ष्मी शृंगारे सावित्री शृंगारे आमचा समस्त शृंगारे पर सर अमरावतीचे श्याम किते हिरामंजी खंडे प्रल्हाद पद्मने रामेश्वर गोंग सिद्धार्थ गोंडाने रामहरीभाऊ लोखंडे किशोर गनवानी अरुण टेलर मलिक टेलर सुहास मेश्रा
1: क्या बात है तू तुमच्या सगळ्यांसाठी पद्माताई तूच सुख करता हे गणपती बाप्पाचं गाणं ऐकवतो आहोत ऐका
0: धन्यवाद नमस्कार
1: धन्यवाद.

0: हेलो, स्वर संवाद कार्यक्रम।
1: नमस्कार जी साहब।
0: नमस्कार नमस्कार, कोण बोलताय सर आपण?
1: माझी ठीक रे चंद्रव जिल्हा पाथरी बोलता साहेब।
0: बरं बरं।
1: मला एक गीत ऐकायचं साहेब।
0: हां, कुठलं गाणं ऐकायचं सर?
1: गणपतीचा देऊन द्या साहेब। गणपतीचा कोणताही गाणं दिले तरी चालेल। मराठी गीत देता?
0: मराठी ऐकूया तुमच्या आवडीचं गणपतीचं। बरं बरं
1: ठीक आहे
0: बरं।
1: साहेब।
0: चला, आणि काय करता आपण सर?
1: साहेब मला माझ्याकडे हॉटेल आहे पाथरीला चंद्रव जिल्हा। आम्ही
0: बरं
1: तुमचे नेहमी कार्यक्रम ऐकतो अमरावती केंद्रावरचे।
0: बरं बरं, आणि कुठले कार्यक्रम आवडतात?
1: हॉटेल आहे माझ्याकडे, शेती आहे, भात पिकतो आमच्याकडे,
0: बरं,
1: आणि आसोला तलाव आहे मोठा
0: अच्छा,
1: इंग्रज काळातला। हो
0: बरं बरं, आणि त्या पाण्यावर सगळी मग शेती होते, बरोबर ना?
1: हो सर, तलाव 5000 वस्ती आहे। आम्ही संपर्क तसंच प्रत्येक ठिकाणी आम्ही हॅलो फरमाइश करतो आणि पत्र बी पाठवतो।
0: बरं बरं, चला तुमच्या आवडीचं गणपती बाप्पाचं हे गीत ऐकूया।
1: ठीक आहे सर,
0: धन्यवाद।

0: गणपती बाप्पा मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
0: अटी लागू।
2: हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम। हा बोला, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय आपण?
3: आकांक्षा संजय गरपाळ।
2: आकांक्षा,
3: मी फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंग ला आहे सर।
2: अरे वा, क्या बात आहे। आणि रेडिओ ऐकता? रेडिओ ऐकायला वेळ मिळतो तुम्हाला?
3: हो, सकाळी एक तास।
2: बरोबर, आणि काय ऐकता? गाणे?
3: सगळं सुरू संवाद कार्यक्रम असते, डेली न्यूज वगैरे सर्वच कार्यक्रम ऐकते।
2: बरोबर बरं। आणि आता सध्या गणपतीचा छान पैकी माहोल आहे, महालक्ष्मीचं आगमन आता होणार आहे, बरोबर ना? आणि मग काय गणपती बाप्पा बद्दल काय वाटत?
3: गणपती हा सर्वांच्या घरी असतो, ते 10 दिवस कसे जातात ते नसते माहिती आपल्याला।
2: बरोबर, मजा येते छान।
3: माझ्याकडे गणपती आणि महालक्ष्मी दोन्ही असतात।
2: बर, महालक्ष्मी पण असतात?
3: हो।
2: अरे वा, आणि छान मजा येते, 3 दिवस छान मजेत जातात, आनंदात जातात,
3: है
2: ना? चला, आकांक्षा कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला?
3: सध्या आपण तर महालक्ष्म्या गणपती या प्रसंगात आहोत, तर गणपती बद्दल ऐकू आपण।
2: एखाद्या गणपतीचं गाणं ऐकू तुम्हाला चालेल? चला चला। आकांक्षा, खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल, आणि तुमच्या आवडीचं एक छान पैकी गणपतीचं गाणं आम्ही तुम्हाला ऐकवतो। धन्यवाद आकांक्षा।

0: नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम।
1: जी, नमस्कार दादा. मी चेतन बोलतोय.
0: हाँ
1: सर
0: नमस्कार।
1: आपला ना आवाज पडतोय.
0: हो, पोचतोय तुमचा आवाज बरोबर। तुम्ही कुठे, अमरावतीला राहता
1: हो, अमरावतीला राहतो.
0: आणि काय करता चेतन आपण?
1: बासरी बासरी वाजवतो दादा. मी बासरी वाजवतो
0: अरे
1: आहे
0: क्या बात है,
1: आणि काही कंपोज पण करते, म्हणजे थोडंफार
0: क्या बात है।
1: कुठलं.
0: आता म्हणजे आता गणपतीचा सीझन आहे आणि या दरम्यान मग कलाकारांकरता एक छान वातावरण असतं,
1: जी
0: छान
1: जी
0: कार्यक्रम
1: दादा, जी
0: असतात वगैरे, तर काय वाटतं
1: जी
0: याच्याबद्दल तुम्हाला?
1: मला तर असं वाटतंय की एखादं गणपतीचं सॉन्ग जर ऐकलं तर फारच छान होईल. ते एक
0: बरं
1: छान
0: बरं,
1: वाटेल त्यांना.
0: चला तुमच्या आवडीचं गणपतीचं एखादं छान पैकी गाणं आम्ही तुम्हाला, चला चला, धन्यवाद चेतन वानखडे सर, खूप खूप धन्यवाद,
1: जी जी
0: खूप

0: स्वरसंवाद कार्यक्रम नमस्कार. कोण बोलताय सर आपण?
1: सागर अकोल्यावरून बोलतो भाऊ.
0: काय नाव आपलं?
1: माझं नाव ज्ञानेश्वर श्रीरामजी कडू.
0: ज्ञानेश्वर कडू. ज्ञानेश्वर जी काय करता आपण?
1: मी शेतीच करतो भाऊ.
0: बरं बरं. काय आहे मग शेतामध्ये काय पिकवलेलं आहे सध्या?
1: आता पराठी आहे, सोयाबीन आहे.

0: स्वरसंवाद कार्यक्रम. नमस्कार, कोण बोलताय सर आपण?
1: सागर अकोल्यावरून बोलतो भाऊ.
0: काय नाव आपलं?
1: माझं नाव ज्ञानेश्वर श्रीरामजी कडू.
0: ज्ञानेश्वर कडू. ज्ञानेश्वरजी, काय करता आपण?
1: मी शेतीच करतो भाऊ.
0: बरं बरं, काय आहे मग शेतामध्ये काय पिकवलेलं आहे सध्या?
1: आता पराठी आहे, सोयाबीन आहे.
0: पराठी आणि सोयाबीन.
1: हो, तूर, सोयाबीन आहे, तूर आहे.
0: बरं बरं. मग आता पराठी आणि सोयाबीन आहे, तर पावसाचं कसं चित्र आहे?
1: आणि
0: तुमच्या शेतीबद्दल सांगा ना जरा आम्हाला, काय कसं आहे, पीक कसं आहे यंदा?
1: पीक चांगलं आहे, आता पाणी आलं.
0: बरं. आणि पाऊस?
1: अगोदर पाऊस नव्हता, पुराला पाऊस आला.
0: बरोबर. हा,
1: एक महिना 6 महिना पाऊसच नव्हता, पीक खराब झाले होते. सोयाबीन जर फार करपले
0: आणि
1: आता तरी चांगली आहे सोयाबीन. आता
0: बरोबर,
1: हा भरून राहिले आता सोयाबीन.
0: अरे वा, चला छान पीक येईल गणपती बाप्पाच्या कृपेने, है ना?
1: हा, गणपती बाप्पाच्या कृपेने छान येते.
0: चला, कुठलं गाणं ऐकायचं आहे ज्ञानेश्वरजी?
1: हा, मला ऐकायचं आहे तुकोजी महाराजांची रचना ऐकायची.
0: तुमच्या आवडीचं राष्ट्र?
1: माझा मुलगा आहे शुभम कडू, माझी पत्नी आहे ज्योती कडू, आणि सून आहे धारती कडू.
0: तुमच्या आवडीचं संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हे गीत ऐकूया.
1: हा,
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम।
1: नमस्कार.
0: नमस्कार, कोण बोलताय?
1: तुमचा थोडे मित्र बोलतो सर, नांदेड जिल्ह्यातून बोलालो.
0: बरोबर
1: अच्छा अच्छा काही हरकत नाही आहे, अमरावती आकाशवाणीशी मी जोडल्या गेलेलो आहे. माझा परिचय करून देऊ सर.
0: बरं, बिलकुल करून द्या।
1: नांदेड माझा जिल्हा, नायगाव माझा तालुका आणि खंडगाव माझे गाव. स्वर संवाद या कार्यक्रमात संवाद साधते नितीन भट सरांशी. बालाजी जोनकरे माझे नाव.
0: काय करता आपण सर? बालाजी सर,
1: सर काल पाऊस झाला 1.5 महिन्याच्या विश्रांती नंतर शेतीची काम.
0: बर, शेतीची काम करता आणि काय मग त्या भागामध्ये काय पिकतं तुमच्याकडे?
1: सर सोयाबीनचं क्षेत्र जवळजवळ 60 ते 70% सोयाबीन राहत सर पूर्ण. आणि बाकीचं उर्वरित क्षेत्र जे आहे मूग उडीद आणि कपाशीची मेहनत असते सर.
0: बरोबर.
1: आणि काही भाग काही शेतकऱ्यांनी हळदीकडे वळलेलं आहे.
0: बरं, मग या सगळ्या पिकाकरता पाऊस आलाय का तिथे समाधानकारक?
1: सर आता 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर पाऊस आला मी सांगायला ना, कालच झाला.
0: आणि काय मग पिकाची अवस्था सध्या?
1: सर हाच पाऊस जर आपल्याला 1 सप्टेंबरला जर झाला असला सर तर आम्हाला एवढं चांगलं होत होतं सर, काही सांगायचं काही आनंद मावत नसता सर.
0: चला काही हरकत नाही बालाजी सर, गणपती बाप्पांचं आगमन झालंय, त्यांच्या कृपेने छान पाऊस येईल अशी अपेक्षा करूया। आणि तुम्ही जसं म्हणता समाधानकारक आहे, पुढेही असंच चित्र समाधानकारक राहील आणि छान पाऊस येईल। तर
1: आणि उत्पादन तेवढं निघणार सर या वर्षी. कसं आहे सर का बसलेला आहे फुलांमध्ये आणि शेंगमध्ये पाऊस नव्हता. ज्यावेळेस आपली सोयाबीन मशाग पूर्ण काम, तणनाशक इतर कीटकनाशक मारून कोळपणी फेपणी करून आम्ही ज्यावेळेस मेहनत करून इंधन खोपण करून ठेवलो त्यावेळेस ऐन टाइमला धोका दिला सर यावेळेस.
0: चला ठीक आहे, अपेक्षा करूया खूप छान पाऊस येईल आणि तुम्हाला छान आनंदाचं वातावरण तयार होईल.
1: हो सर, जिल्हा आहे आणि कारण का तर आकाशवाणी म्हणजे आम्ही पूर्ण मुंबई पूर्ण जे अमरावतीच्या आधी जे रेडिओ होतं ना शेरवर, त्या आधी आम्हाला ही गाणी ऐकायला मिळायची जुनी. इंदिरा भैरू पैलवान की जे बोटला तिथे गुजगुल्या रे नवरा पाहिजे अनेक चित्रपटांनी अगदी मन भरून जायचं.
0: पण आता पण अशी गाणी लागतात की रेडिओवर?
1: चित्रपट संगीतामध्ये मिश्र संगीतात तुम्ही जर लावलात तर चांगलंच होतं ना.
0: अगदी, आता तुमच्या आवडीची गाणी आपण या कार्यक्रमात ऐकवतोच आणि चला मग तुमची आवड आहे
1: आकाशवाणीचे जे प्रासंगिक मुलाखती जे घेतात ना तुम्ही खूप चांगले राहतात सर.
0: चला धन्यवाद, आम्ही खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आम्ही निमंत्रित करतो.
1: आणि ते किसनवाणी जो झाला ना परवा नंबर एक होती सर मुलाखत किडी बद्दल.
0: हो,
1: 10 वाजता
0: ग्राम परिसर आणि शेतशिवार कार्यक्रम आहे आमचा.
1: हो, सकाळचा असतं आपला प्रसंग, संध्याकाळी किसनवाणी नाहीये.
0: सकाळी असतं आमचं, दुपारी 12 वाजेपर्यंत. चला छान. आणि बालाजी सर तू आमचे कार्यक्रम ऐकत राहा आणि आम्हाला आम्हाला अधून मधून फोन करत चला आणि आपली गाणी भ्रमांशी कळवत चला. चला धन्यवाद, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम.
1: हॅलो सर, कोल्हापूरहून बोलतो आम्ही.
0: कोण बोलतोय सर, नाव सांगा.
1: हा, नाव सांगते. तालुका भातकिली, जिल्हा अमरावती, मुक्काम पोस्ट कोल्हापूर.
0: बर.
1: मनसाराम अभिमानजी चक्रे.
0: मनसाराम चक्रे,
1: पंचशील सत्ता संघ.
0: बर, काय करता मनसारामजी आपण?
1: मी आता गल्लत शेतांची सुकारी करतो सर.
0: बर, शेतात सुकारी करता आणि छान गाणे ऐकता येत असतील तुमचं काम करता
1: करता. जंगलची शेतात सुकारी करतो आणि माझी पत्रे तिथं आपकी फरबाई गीत गाता.
0: क्या बात है सर. आणि छान तुम्हाला कार्यक्रम ऐकता येत असतील, तुमचंही काम सुरू असतं, गाणी
1: सुरू. नाव सांगू का?
0: नाव सांगा आणि तुमच्या आवडीचं गाणं पण सांगा मला.
1: हा, ठीक आहे ठीक आहे. सतीश सिंपक चक्रे आणि विजय मंतराम चक्रे, अंकित सतीश चक्रे. आणि कुटुंब म्हणजे माझा हा मुका आहे आणि एक प्रणाली विजय चक्रे. त्यांच्या आवडीचं, सगळ्यांच्या आवडीचं एक गाणं आहे.
0: कुठलं गाणं आहे?
1: जैसी करणी वैसी भरणी, त्यामधलं एक गाणं तुमचं द्या तुम्ही.
0: तर आपण तेच गाणं ऐकूया, जैसी करणी वैसी भरणी.
1: हा, धन्यवाद धन्यवाद.

0: सुरसंवाद कार्यक्रम.
1: नमस्कार नितीन सर, प्रकाश बोलतोय अमरावतीवरून.
0: बर प्रकाश, आपलं आडनाव सांगा मला.
1: गोडे प्रकाश, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी
0: गणेश
1: निमित्त.
0: चतुर्थीच्या. हा, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आणि काय काय करता आपण प्रकाशजी?
1: सर मी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवतो आणि सिंगिंग करतो.
0: आणि कुठल्या प्रकारची गाणी साधारण गात आहोत?
1: गाणी असं काही नाही, हिंदी मराठी.
0: हिंदी मराठी सगळ्याच प्रकारची. मग आता सध्या गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे, आताही बऱ्यापैकी कार्यक्रम मिळत असतील. बरोबर.
1: आता आता मी तुम्हाला कॉल केला आणि बस प्रोग्रामला जाण्यासाठी फ्रेश होतोय, तयारी करतोय.
0: क्या बात आहे, क्या.
1: त्या मग हा त्याच्या आधी मी म्हटलं सरांना कॉल ट्राय करावा, कॉन्टॅक्ट करा.
0: चला, छान वाटलं. तुम्ही म्युझिक इंडस्ट्रीशी जुळलेले आहात आणि आता आणि गणपती उत्सव असा असतो की या काळामध्ये छान कलाकारांकरता एक छान वातावरण असतं.
1: हो
0: बरोबर. चला प्रकाशजी, कुठलं गाणं ऐकव तुम्हाला?
1: ते एक तर ते गाणं आहे गजानन श्री गणराया.
0: बरोबर.
1: आधी वंद तुझ मोरया.
0: गजानन श्री गणराया, गणपती बाप्पाचं गाणं.
1: गणपती बाप्पा.
0: चला प्रकाशजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला फोन केल्याबद्दल. आणि तुम्हाला खूप खूप गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या परत खूप खूप शुभेच्छा. कलावंत म्हणून, कलावंत म्हणून तुमच्या आयुष्यात खूप भरभराट होत या शुभेच्छा. धन्यवाद.
1: नक्की सर, नक्की. धन्यवाद.

0: नमस्कार, स्वरसंवाद कार्यक्रम. मला नाव सांगा तुमचं सर.
1: महेंद्र माजोरा जावरकर,
0: महेंद्र जावरकर. आणि कुठे राहता आपण?
1: पांढरी नगरी
0: हा,
1: पॅटर्न जिमच्या मागं महेंद्र कॉलनी जवळ.
0: अच्छा, महेंद्र कॉलनी जवळ राहता. क्या बात है, तुमचं नावही महेंद्र आणि तुम्ही राहता महेंद्र कॉलनी जवळ.
1: नाही, पांढरी नगरीकडे आम्ही पत्र नेहमी टाकत असतो सर. आज लागला नंबर.
0: क्या बात है, म्हणजे फोन आज पहिल्यांदा लागला तुमचा.
1: लय वेळा ट्रायल केला.
0: वा वा वा वा. महेंद्रजी काय करता आपण?
1: मी तर आता सध्या पेंटर काम करतो. बोला सध्या होत नाही, आता चालू होता तर आरामच चालू आहे.
0: बरं बरं. आणि कुठलं गाणं ऐकायचं आहे महेंद्रजी आपल्याला?
1: हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
0: अच्छा, देवकी नंदन गोपाला मधलं गाणं. गाडगे महाराजांवर खूप श्रद्धा आहे आपली.
1: आम्ही त्यांच्या समाजाचे आहे.
0: हो ना,
1: परी समाजाचे.
0: बरं बरं, क्या बात आहे. आणि फार महान संत, ज्यांचा म्हणजे ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं फक्त समाजाच्या भल्या करता खर्च केलं. बरोबर आहे ना. आणि एक वेगळी शिकवण दिली कीर्तनातून, त्यांच्या वागण्या बोलण्यातून, आणि जसे ते वागायचे तसंच ते सगळं त्यांचं काम पण होतं. बरोबर ना. आणि आम्ही आम्ही पण त्यांचे विचार तुम्ही रेडिओवरून आमच्या ऐकत असाल, आम्ही ऐकवत असतो. हा,
1: कधी कधी मुलाखत येते.
0: हो हो, त्यांची जयंती पुण्यतिथी असली की मग आम्ही त्या त्या तज्ञांना बोलवतो, विचारवंतांना. हो हो. आणि मग आम्ही तशा प्रकारच्या मुलाखती पण आम्ही प्रसारित करत असतो, है ना. चला महेंद्रजी, तुमच्या आवडीचं हे गीत देवकी नंदन गोपाला चित्रपटातलं, आणि खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल.
1: हा,
0: धन्यवाद.

0: नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम।
1: नमस्कार,
0: नमस्कार, कोण बोलताय आपण?
1: तारासेन संतोष धरमकर बोलतोय।
0: संतोष धरमकर।
1: हो सर।
0: बर
1: सर,
0: संतोषजी,
1: आपण पण बोलता सर।
0: मी नितीन भट बोलतोय।
1: बर बर बर, ओके सर।
0: आणि काय करता आपण संतोषजी?
1: माझं सर सलूनचं शॉप आहे।
0: बर, आणि मग रेडिओचे कुठले कार्यक्रम ऐकता? अमरावती आकाशवाणीचे
1: रेडिओचे पा फार्माईटचे कार्यक्रम ऐकतो मी, आणि ते डॉक्टरांच्या मुलाखती वगैरे आणि शेतीविषयक कार्यक्रम वगैरे।
0: बरोबर, म्हणजे आमचा डॉक्टरांचा कार्यक्रम असतो आरोग्य संवाद, आणि शेतीविषयक म्हणजे ग्राम परिसर आणि शेतशिवार।
1: हो, यस यस यस,
0: क्या बात आहे। चला छान, आणि चांगलं आवडतं तुम्हाला कार्यक्रम आमचे?
1: हो हो, अगदी मनापासून सर। 2007 पासून मी श्रोता आहे सर।
0: बरोबर।
1: आता ये गलिया वे चोबारा यहा आना ना दोबारा, प्रेमरोग मधला आहे सर।
0: क्या बात है, राज कपूर यांचा चित्रपट होता है ना?
1: हो सर।
0: आणि फार सुंदर कथानक होत। चला संतोषजी, तुमच्या परिवाराकरता, संपूर्ण मित्र परिवाराकरता हे गीत ये गलिया ये चौबारा आम्ही ऐकवित आहोत।
1: खूप खूप धन्यवाद।

0: तर श्रोते हो, हा होता आजचा स्वरसंवाद कार्यक्रम. श्रोते हो, तांत्रिक अडचणीमुळे प्रारंभी प्राप्त झालेल्या 13 कॉल्सचं ध्वनिमुद्रण होऊ शकलं नाही. परिणामी हे कॉल्स प्रसारित करणं शक्य झालं नाही. सुरुवातीच्या ध्वनिमुद्रणामध्ये या श्रोत्यांचे कॉल्स प्राप्त झाले होते. सूरज उसरेटे, संतोष केसरी, गोपाळ नहातकर, मंगेश तायडे, प्रशांत वाकुडे, अरविंद शिरस्कार, विठ्ठल पिसाळ, मुकुंद आसटकर, नाना डोंगरदिवे, अविनाश सावंत आणि अशोक देशमुख. तांत्रिक अडचणीमुळे उद्भवलेल्या या समस्येबाबत आम्ही दिलगीर आहोत. तर असंच आम्हाला फोन करत रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडीची गाणी आणि आमचा फोन नंबर टिपून घ्या. आमचा फोन नंबर आहे 0721-299-1038. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 0721-299-1038. मंडळी, तेव्हा या नंबरवरून आमच्याशी संवाद साधा आणि आपली आवडती गाणी देखील ऐका. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही करत असतो, तुम्हाला माहिती आहे, दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. तेव्हाच आणि याच वेळेत आम्हाला कॉल करा. स्वरसंवाद कार्यक्रमाचं प्रसारण कधी होतं तेही आपल्याला माहिती आहे, तरी सांगून ठेवतो, शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. तेव्हा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या आणि तुमच्या आमच्यातलं हे प्रेमाचं नातं अधिक वृद्धिंगत करा, अधिक फुलवा. आणि आता आपला रेडिओ मित्र नितीन भटला रजा द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वर संवाद. या कार्यक्रमाचे संवादक आणि निर्मिती नितीन भट यांची होती. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: कार्यक्रम स्वर संवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.

केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेत आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, बऱ्याच घरांमध्ये काल सून पावलांनी महालक्ष्मीचं आगमन झालंय आणि आज महालक्ष्मीचं पूजन होतंय आणि पूजनासोबतच आज या गौरायांना मोठ्या प्रेमानं नैवेद्य अर्पण केला जातोय. मैत्रिणींनो, गौराई माहेरवाशिणी म्हणून घरी येतात आणि तिच्या माहेरच्या माणसांकडून स्वतःचे लाड पुरवून घेतात. मैत्रिणींनो, गौरायांच्या नैवेद्यातील या पंचपक्वानामध्ये एक उदात्त अशी भावना आहे की आई आमच्या घरात अन्नाची, प्रेमाची आणि समृद्धीची कधीच कमतरता पडू देऊ नकोस. आणि विशेष म्हणजे या नैवेद्यातील 16 भाज्या म्हणजे केवळ पदार्थांची संख्या नाही, तर त्या निसर्गानं दिलेल्या समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात. 16 हा अंकही गौरी उत्सवात विशेष मानला जातो. त्यामुळं निसर्गात त्या काळात उपलब्ध असलेल्या विविध भाज्या एकत्र करून गौराईला अर्पण करण्याची पण ही परंपरा आहे बरं. आणि या दिवसांमध्ये रानभाज्या भरपूर प्रमाणात येतात म्हणून नैवेद्यात रानभाज्यांना विशेष स्थान असतं. मैत्रिणींनो, हे सगळं पाहिलं की जाणवतं ही केवळ पूजा नाही, हा आपल्या अन्न संस्कृतीचा उत्सव आहे. हा निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहेरवाशिणी गौराईच्या रूपानं घरात आलेल्या लक्ष्मीचं प्रेमानं केलेलं आदर तिथ्य आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ऐकूया भाषण लढा मुक्तीचा. याचं संकलन आणि निवेदन आहे लीना पांडे यांचं. ऑगस्ट 15, 1947 भारताच्या इतिहासातील तो सुवर्ण दिन. शतकानुशतकांच्या पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या. तिरंगा स्वातंत्र्याच्या आकाशात डौलाने फडकला. देशाच्या काना कोपऱ्यात स्वातंत्र्याचा जल्लोष झाला. पण याच भारतभूमीचा एक भाग असा होता जिथं त्या दिवशी तिरंगा फडकलाच नाही, जिथं स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांना भीती वाटत होती, आणि जिथं भारत स्वतंत्र झाल्यानंतरही स्वातंत्र्याची पहाट यायला तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस बाकी होते. हा प्रदेश होता मराठवाडा. हो, मराठवाडा. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता. निजामानं भारतीय संघराज्यात विलीन होण्यास नकार दिला होता, त्यामुळं भारत स्वतंत्र झाला. तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करीत होतं. आणि मग सुरू झाला मराठवाडा मुक्ती संग्राम. हा केवळ एखाद्या राजसत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता, हा संघर्ष होता लोकशाहीसाठी, नागरी स्वातंत्र्यासाठी, आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय अस्मितेसाठी. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपण त्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेने स्मरूया. मैत्रिणींनो, एक काळ असा होता की आजचा मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाची सत्ता होती, जनतेला राजकीय अधिकार नव्हते. सभा संमेलन मिरवणुका आणि राजकीय स्वरूपाच्या बैठकींवर कठोर निर्बंध होते. मराठी तेलुगू आणि कन्नड या लोकभाषांना प्रशासनात योग्य स्थान नव्हतं. राज्यकारभारात उर्दूला प्राधान्य होतं. परंतु इतक्या बंधनामध्येही मराठवाड्याची माती शांत बसली नाही. जिथं राजकीय सभा घेता येत नव्हत्या तिथं वाचनालय लोकजागृतीची केंद्र बनलीत. जिथं मुक्तपणे विचार मांडता येत नव्हते तिथं साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून जागृती होत होती. परभणीतील गणेश वाचनालयातून अनेक वाचनालयांची चळवळ पुढे आली. व्यायामशाळा, आखाडे, खाजगी शाळा यांच्याही माध्यमातून समाजात आत्मविश्वास निर्माण होत गेला. म्हणजेच मुक्ती संग्रामाची बीज केवळ रणांगणावर पडली नाहीत, तर ती पुस्तकांच्या पानांमध्ये, शाळांच्या वर्गामध्ये, व्यायामशाळांमध्ये आणि सामान्य माणसांच्या मनामध्येही रुजली होती. मैत्रिणींनो, हैदराबाद संस्थानातील जनतेच्या असंतोषाला हळूहळू संघटित रूप मिळू लागलं होतं. 1937 मध्ये परतूर येथे मराठवाड्यातील कार्यकर्ते एकत्र आलेत. महाराष्ट्र परिषद स्थापन झाली. पुढे हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून निजामाच्या सत्तेविरुद्ध संघर्ष अधिक संघटित झाला. 1938 मध्ये स्टेट काँग्रेस स्थापनेवर बंदी घालण्यात आली. पण बंदी म्हणजे संघर्ष थांबला नाही. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद शहरात गोविंदराव नानल यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाची पहिली तुकडी उभी राहिली. त्यानंतर अनेक तुकड्यांनी सत्याग्रह केला. स्वामी रामानंद तीर्थ, काशीनाथराव वैद्य, मुकुंदराव पेडगावकर, माणिकचंद पहाडे, गोपाळशास्त्री देव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या लढ्यात सहभाग घेतला. ही मंडळी जाणून होती समोर सत्ता मोठी आहे, जेलची भीती आहे, छळ होऊ शकतो. पण त्यांना एक गोष्ट माहीत होती, भीतीपेक्षा स्वातंत्र्य मोठं आहे. मैत्रिणींनो, या संपूर्ण मुक्तीसंग्रामाचा उल्लेख झाला की एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचं नाव आदरानं घ्यावंच लागतं. ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, ज्यांनी निजामाच्या राजवटी विरुद्ध जनतेला संघटित केलं आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला दिशा दिली. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये गोविंदभाई श्रॉफ, आक्रू वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंद

नायडू आणि रवी नारायण रेड्डी यांसारखे अनेक कार्यकर्ते होते. स्वामीजींचा लढा केवळ सत्तांतरासाठी नव्हता, तो होता लोकांना त्यांचं हक्क मिळवून देण्यासाठी. भारत स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही निजामानं स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली. पण स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेला सांगितलं, हा प्रदेश भारतापासून वेगळा राहू शकत नाही आणि त्यामुळेच हा संघर्ष अधिक तीव्र झाला. या संघर्षातील आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे गोविंदभाई श्रॉफ. स्वामी रामानंद तीर्थांचे ते निकटचे सहकारी होते. 1938 मध्ये स्टेट काँग्रेसवरील बंदीच्या काळात त्यांनी सत्याग्रहींची नोंदणी करण्याचं काम केलं. वंदे मातरम म्हणण्यावर बंदी असताना विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातही त्यांनी नेतृत्व केलं. विचार करा, ज्या काळात एखादं गीत गाणंही गुन्हा ठरू शकत होतं, त्या काळात वंदे मातरमचा आवाज दाबला गेला नाही. कारण तो आवाज केवळ गीतांचा नव्हता, तो आवाज होता स्वाभिमानाचा. मित्रांनो, विद्यार्थी हा कोणत्याही परिवर्तनाचा महत्वाचा घटक असतो. म्हणून हैदराबाद संस्थानातही युवकांनी मोठी भूमिका बजावली. शाळा कॉलेजांमध्ये वंदे मातरम म्हणण्यावर निर्बंध होते, पण विद्यार्थ्यांनी या निर्बंधांना आव्हान दिलं. त्या तरुणांच्या हातात शस्त्र नव्हती, पण त्यांच्या ओठांवर होतं वंदे मातरम. त्यांच्या मनातही होती स्वातंत्र्याची ज्वाला. हा लढा पुढे केवळ काही नेत्यांचा राहिला नाही, तो बनला जनतेचा लढा. मैत्रिणींनो, 1942 मध्ये महात्मा गांधींनी जेव्हा चले जावचा नारा दिला, तेव्हा संपूर्ण भारत पेटून उठला. मराठवाडाही त्यापासून दूर राहिला नाही. निजामाच्या राजवटीत ब्रिटिश सत्तेपेक्षा वेगळं राजकीय वास्तव असलं तरी स्वातंत्र्याची आस तीच होती. अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली, छळ झाला, कारागृहात डांबण्यात आलं, पण संघर्षाची ज्योत विझली नाही. मैत्रिणींनो, निजाम सरकारनं सभा, पत्रकं, मिरवणुका आणि राष्ट्रवादी घोषणा यांवर निर्बंध घातले. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी भूमिगत पद्धतीनं काम सुरू केलं. गावोगावी गुप्त बैठका घेतल्या जात. हस्तलिखित पत्रकं आणि संदेश एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचवले जात असत. काही कार्यकर्ते शेतकरी, व्यापारी किंवा सामान्य प्रवासी असल्याचं भासवून निजामाच्या हद्दीत फिरत आणि जनतेशी संपर्क साधत. सीमा भागातील गावांमध्ये गुप्त प्रशिक्षण शिबिर उभी राहिली. तरुणांना संदेश वहन, संघटन, स्वसंरक्षण आणि संकटाच्या वेळी गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं प्रशिक्षण दिलं जात असे. काही ठिकाणी सरकारी कचेऱ्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. निजामाच्या महसूल यंत्रणेला सहकार्य न करण्याचं आवाहन करण्यात आलं. गावकऱ्यांनी कर न भरणं, सरकारी आदेश न पाळणं आणि रझाकारांच्या हालचालींची माहिती स्वातंत्र्य सैनिकांना देणं अशा मार्गांनी प्रतिकार केला. मैत्रिणींनो, ही चळवळ केवळ शहरांपुरती मर्यादित नव्हती बरं, तर ती शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी आणि महिलांनीही आपल्या परीने यात सहभाग घेतला. मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामात पुरुषांचा मोठा सहभाग होता, त्याचप्रमाणे या संघर्षाच्या इतिहासात एक महत्वाचं पान आहे, ते म्हणजे महिलांच्या त्यागाचं. ज्या काळात स्त्रीचं आयुष्य घर, संसार आणि कुटुंबाभोवती मर्यादित होतं, त्या काळात मराठवाड्यातील अनेक महिलांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला आपला हातभार लावला. त्यांच्या हातात कदाचित बंदूक नव्हती, पण त्यांच्या हातात होती धैर्याची मशाल. त्यांनी रणांगणावर जाऊन लढा दिला असेलच असं नाही, पण त्यांनी रणांगणावर लढणाऱ्यांना उभं राहण्याचं बळ दिलं. मैत्रिणींनो, निजामाच्या राजवटीत राजकीय स्वातंत्र्यावर अनेक बंधनं होती. सभा घेणं कठीण होतं, राष्ट्रवादी घोषणा देणं धोकादायक होतं, पत्रकं वाटणं हा तर गुन्हाच होता आणि स्वातंत्र्याचा विचार मांडणंही आव्हानात्मक होतं. अशा परिस्थितीत भूमिगत कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी आसरा देणं, त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था करणं, संदेश पोहोचवणं, गुप्त साहित्य सुरक्षित ठेवणं अशी अनेक कामं महिलांनी केली. कधी एखादा कार्यकर्ता रात्रीच्या अंधारात घराच्या दाराशी यायचा, घरातील स्त्रीला कदाचित माहिती असायचं, हा पाहुणा साधा नाही, हा देशासाठी लढणारा आहे, ती त्याला आसरा द्यायची.

चुलीवरची भाकरी वाढायची आणि पोलिसांची चाहूल लागली तर त्याला सावध करायची. हे काम कदाचित इतिहासाच्या मोठ्या पानावर दिसत नाही, पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याची किंमत अमूल्य होती. मैत्रिणींनो, महिलांनी केवळ कार्यकर्त्यांना मदत केली नाही तर जनजागृतीतही सहभाग घेतला. घराघरांत राष्ट्रभावना जागवणं, महिलांना एकत्र आणणं, स्वदेश, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देणं, या माध्यमातून स्त्रियांनी चळवळीला सामाजिक आधार दिला. त्या काळात एखाद्या महिलेनं घराबाहेर पडणं, सभेत जाणं किंवा राजकीय विचार व्यक्त करणं ही सुद्धा मोठी गोष्ट होती. म्हणूनच त्यांच्या सहभागाकडे त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात पाहणं आवश्यक आहे. मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सांगताना महिलांना केवळ पुरुष स्वातंत्र्य सैनिकांच्या सहाय्यक म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. त्यांनी कदाचित योग्य ठरणार नाही, त्यांनी स्वतःच्या परीनं स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. त्यांच्या सहभागामुळं ही चळवळ घराघरांत पोहोचली, कारण पुरुष रस्त्यावर लढत होता आणि स्त्री घराघरात स्वातंत्र्याची भावना जिवंत ठेवत होती. एकीकडं सत्याग्रही तुरुंगात जात होते आणि दुसरीकडं त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया संसाराचा भार उचलत होत्या. ही देखील त्यामागची एक बाजू होती. मैत्रिणींनो, पुरुष स्वातंत्र्य सैनिकांइतकंच महत्वाचं काम महिला स्वातंत्र्य सैनिकांनी केलं. त्यामध्ये होत्या दगडाबाई शेळके. त्यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणूनही गौरवलं गेलं. त्यानंतर होत्या आशाताई वाघमारे, करुणा चौधरी, गीताबाई चारठाणकर, माई कुलकर्णी, लीला कुलकर्णी, सुशीलाबाई दिवाण, गोदावरी टेके, डॉक्टर शुभदा धारूरकर, लता बोधनकर, सीताबाई चारठाणकर, प्रतिभा वैशंपायन, सुशीला भालेराव, तारा परांजपे, सुनंदा जोशी, सुमित्रा वाघमारे, विमल नलकोटे, संगम लक्ष्मीबाई, याशिवाय पुंजाबाई बुजुर्गे यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. रझाकारांच्या फौजेचा प्रतिकार करताना त्यांना हौतात्म्य आलं होतं. मैत्रिणींनो, मराठवाड्यातील अनेक गावांनी निजामाच्या दडपशाहीविरुद्ध सामूहिक प्रतिकार केला. गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी गुप्त सभा घेतल्या, तरुणांनी पहारे ठेवले, रझाकारांच्या हालचालींची माहिती देण्यासाठी गुप्त संदेश व्यवस्था उभी केली. काही गावांनी स्वसंरक्षणासाठी स्वयंसेवक पथक तयार केलीत. रझाकारांचा धोका वाढला की कुटुंब जंगलात, शेतातील वाड्यांमध्ये किंवा सुरक्षित सीमा भागात आश्रय घेत. तरीही गावकऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अन्न, निवारा आणि माहिती देणं थांबवलं नाही. तसंच काही ठिकाणी सरकारी धान्य साठे आणि महसूल नोंदी जनतेच्या विरोधात वापरल्या जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी सरकारी दळणवळणं विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून रझाकारांच्या हालचालींना अडथळा निर्माण होईल. पण या सर्व प्रयत्नांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली, तीही की मराठवाड्याचा मुक्ती संग्राम हा केवळ नेत्यांचा किंवा सशस्त्र कार्यकर्त्यांचा नव्हता, तर तो गावागावातील सामान्य जनतेच्या धैर्यानं उभा राहिलेला लोक संघर्ष होता. मैत्रिणींनो, असा संघर्ष सुरू होता आणि उजाडला 15 ऑगस्ट 1947. भारत स्वतंत्र झाला, दिल्लीमध्ये तिरंगा फडकला, मुंबईत उत्सव झाला, देशभर आनंदोत्सव साजरा झाला. पण मराठवाड्यात इथं अजूनही निजामाची सत्ता होती. तिरंगा फडकवण्यास बंदी होती. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणंही धोकादायक होतं. स्वामी रामानंद तीर्थांनी मात्र जनतेला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं आवाहन केलं. निजाम सरकारने तिरंगा फडकवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका घेतली. मैत्रिणींनो, कल्पना करा, देश स्वतंत्र झाल्याचा दिवस, पण आपल्या घराच्या अंगणात तिरंगा लावता येत नाही. भारत माता की जय म्हणताना भीती वाटते, आणि तरीही काही हात तिरंगा घेऊन पुढे येतात, काही ओठ वंदे मातरम म्हणतात, काही तरुण तुरुंगात जातात, काही कुटुंब आपल्या मुलांना देशासाठी अर्पण करतात. हीच तर होती मराठवाड्याची स्वातंत्र्याची कहाणी आणि लढा. मैत्रिणींनो, स्वातंत्र्यानंतर निजामाच्या भूमिकेमुळं संघर्ष अधिक तीव्र झाला. निजामाच्या समर्थनार्थ

रझाकार संघटना उभी राहिली. अनेक भागांत रझाकारांकडून दहशत निर्माण करण्यात आली. गावांवर हल्ले, जाळपोळ आणि नागरिकांवरील अत्याचारांच्या घटना घडल्या, पण दहशतीनं मराठवाड्याचा कणा मोडला नाही. गावागावातून प्रतिकार सुरू झाला. सीमा भागात स्वातंत्र्य सैनिकांची शिबिर उभी राहिलीत. कार्यकर्ते संस्थानाच्या हद्दीत जाऊन रझाकारांच्या केंद्रांविरुद्ध आणि निजामाच्या यंत्रणेविरुद्ध कारवाया करू लागलेत. या संघर्षात अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. बहिर्जी वापटीकर, श्रीधर वर्तक, वसंत राक्षस भुवनकर, जनार्दन मामा, जयवंतराव वायपनेकर, जानकीलाल राठी, तुकाराम करंजकर, लाखसिंग लमाणे यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं. त्यांची नावं आज कदाचित प्रत्येकाच्या ओठांवर नसतील, पण इतिहास त्यांच्या रक्ताने लिहिला गेलाय. मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास केवळ काही मोठ्या नावांचा इतिहास नाही, तर तो आहे हजारो अशा अनेक स्त्री पुरुषांचा ज्यांनी कधी प्रसिद्धी मागितली नाही किंवा मिळाली नाही, ज्यांच्या नावाची मोठी स्मारक उभी राहिली नाहीत, ज्यांचे फोटो कदाचित आपल्या पाठ्यपुस्तकांतही नाहीत, पण ज्यांनी आपल्या परीनं स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिलं. मराठी विश्वकोशात मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांची नावं नोंदली आहेत. नानल, श्रीनिवासराव बोरीकर, मुरलीधरराव कामतीकर, मुकुंदराव पेडगावकर, दिगंबरराव बिंदू, श्यामराव बोधनकर, स कृ वैशंपायन, भगवानराव गांजवे, बाबासाहेब परांजपे, फुलचंद गांधी, देवीसिंग चव्हाण, पंडितराव बोकील, काशीनाथराव वैद्य, अच्युतराव देशपांडे आणि अनेक इतर कार्यकर्त्यांनी या संघर्षात भूमिका बजावली. म्हणूनच मुक्ती संग्राम म्हणजे केवळ काही वीरांची गाथा नव्हे, तो संपूर्ण समाजाच्या सामूहिक धैर्याचा इतिहास आहे. मैत्रिणींनो, 1948 सप्टेंबर महिन्यात या संघर्षाला निर्णायक वळण मिळालं ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ठाम नेतृत्वामुळं. सरदार पटेलांनी निर्णायक निर्णय घेतला आणि 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत भारतीय सैन्यानं हैदराबाद संस्थानात प्रवेश केला. 13 सप्टेंबर 1948 पासून भारतीय सैन्यानं कारवाई सुरू केली. काही दिवसातच निजामाच्या सैन्यानं शरणागती पत्करली आणि मग 17 सप्टेंबर 1948 रोजी हा दिवस आला. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्याच्या भूमीवर अखेर स्वातंत्र्याची पहाट झाली. मैत्रिणींनो, 17 सप्टेंबर म्हणजे केवळ एक दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, ही तारीख आहे दीर्घ संघर्षाच्या विजयाची. ही तारीख आहे हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला मिळालेल्या यशाची. ही तारीख आहे मराठवाड्याच्या भारतीयत्वाची अधिकृत पहाट आणि मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्ती मिळाली. मैत्रिणींनो, म्हणूनच महाराष्ट्र शासनानं 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणींनो, आज आपण आधुनिक मराठवाड्याकडे पाहतो. औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, धाराशिव, हिंगोली या भूमीवर विकासाची नवी स्वप्न उभी राहत आहेत, पण या विकासाच्या प्रत्येक पावलामाग इतिहासाची एक सावली आहे. ती सावली आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांची, ज्यांनी तुरुंगवास भोगला, ज्यांनी छळ सहन केला, ज्यांनी घरादाराचा त्याग केला, ज्यांनी मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी ठेवली आणि काहींनी तर आपले प्राणच मातृभूमीच्या चरणी अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळं आज आपण मोकळेपणानं बोलतोय, आपली भाषा बोलतो, आपली संस्कृती जपतो, मत व्यक्त करतो, निवडणुकीत मतदान करतो, लोकशाहीत जगतो. म्हणूनच स्वातंत्र्य म्हणजे केवळ तिरंगा फडकवणं नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या अधिकारांची जाणीव आणि आपल्या कर्तव्यांची जाणीवही आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांनी आपल्याला फक्त स्वतंत्र देश दिला नाही, त्यांनी आपल्याला एक जबाबदारी दिली या स्वातंत्र्याचं जतन करण्यासाठीची. जात, धर्म, भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन

माणूस म्हणून उभं राहण्यासाठीची, लोकशाहीचा सन्मान करण्यासाठीचा, संविधानाचा आदर करण्यासाठीचा, आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्यासाठीचा आणि इतिहास विसरता कामा नयेचा. कारण ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो त्यांना वर्तमानाची किंमत कदाचित कळत नाही. म्हणून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आपण केवळ इतिहास आठवू नये, इतिहास जगण्याचा संकल्प करूया. त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला खरी आदरांजली म्हणजे देशाशी प्रामाणिक राहणं, लोकशाही जपणं, समाजात बंधुभाव निर्माण करणं आणि पुढच्या पिढीला हा इतिहास सांगणं. चला तर मग या मातीत मिसळलेल्या प्रत्येक बलिदानाला नमन करूया. या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कित्येक ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन करूया आणि मनापासून म्हणूया

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आपण केवळ इतिहास आठवू नये, इतिहास जगण्याचा संकल्प करूया. त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला खरी आदरांजली म्हणजे देशाशी प्रामाणिक राहणं, लोकशाही जपणं, समाजात बंधुभाव निर्माण करणं आणि पुढच्या पिढीला हा इतिहास सांगणं. चला तर मग या मातीत मिसळलेल्या प्रत्येक बलिदानाला नमन करूया. या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कित्येक ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन करूया आणि मनापासून म्हणूया

0: मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपण भाषण ऐकलत. विषय होता लढा मुक्तीचा. याचं संकलन आणि निवेदन होतं लीना पांडे यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम आठवणीतलं गाव. यामध्ये निफाड या गावची माहिती. याचं लेखन आणि वाचन आहे कल्याणी विटेकर यांचं.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आठवणीतील गाव या कार्यक्रमात तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या सफारीत मी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जेव्हा आपण सहलीचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतात ती मोठी मोठी पर्यटन स्थळं. पण आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत अशी काही गावं, असे काही तालुके दडलेत ना, जिथे निसर्ग, शेती आणि संस्कृतीचा अद्भुत मिलाप आहे. आज मी तुम्हाला अशाच एका समृद्ध आणि हिरव्यागार नगरीत घेऊन जाणार आहे, जिथे हवेत द्राक्षांचा गोडवा आहे, मातीत कांद्याचा तिखटपणा आहे आणि गोदावरी कादवा नद्यांच्या पवित्र संगमात फुललेली संस्कृती आहे. हो, अगदी बरोबर ओळखलत. आज सफर करणार आहोत नाशिक जिल्ह्यात.

गटाचा वैभव असलेल्या निफाड तालुक्याची। या गावाला हेच नाव का बरं मिळालं असेल? चला आज या नावामागचं गुपित उलगडूया। या गावाच्या आजूबाजूला कुठेही डोंगर किंवा पहाड नाही। तुम्ही बरोबर ऐकताय, खरोखरच असं एक गाव जे दख्खनच्या पठारावर वसलेलं आहे, जिथे आजूबाजूला डोंगरच नाहीत म्हणून सुरुवातीला या गावाला नी पहाड असं म्हटलं गेलं, ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन निफाड या नावानं ते ओळखलं गेलं। हे ठिकाण नाशिक शहराच्या पूर्वेस साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे। निफाड शहरातून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चांदवड, सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहेत। निफाड तालुक्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असं म्हटलं जातं। ज्याप्रमाणे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य हे तिथल्या उत्तम हवामानासाठी, द्राक्ष शेतीसाठी आणि जगप्रसिद्ध वाईन टुरिझमसाठी ओळखलं जातं, अगदी तशीच वैशिष्ट्य निफाडला लागू पडतात। निफाडमध्ये प्रवेश करतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले विस्तीर्ण द्राक्षांचे मळे आणि कांद्याची हिरवीगार शेतं डोळ्यांना प्रचंड सुखद अनुभव देतात। आम्ही जेव्हा निफाडच्या हद्दीत प्रवेश केला तेव्हा रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेल्या त्या नयनरम्य द्राक्षांच्या बागा पाहून माझे डोळे दिपून गेले। हवेत एक वेगळाच ताजेपणा होता आणि ओल्या मातीचा सुवास द्राक्षाच्या वेलींशी जणू काही हितगुज करत होता।

रस्त्याने जाताना जेव्हा तुम्ही गाडी एका बाजूला लावता आणि एखाद्या द्राक्षेच्या बागेत पाऊल ठेवता, तो अनुभव शब्दातीत असतो. आम्ही जेव्हा एका बागेत गेलो तेव्हा सकाळची कोवळे ऊन त्या द्राक्षाच्या गडांवर पडत होत. जणू काही हिरवे काळे मणीच निसर्गाने एखाद्या दोऱ्यात गुंफून ठेवलेत. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी गप्पा मारताना समजलं की या मातीमध्ये आणि हवामानामध्ये काहीतरी अशी जादू आहे ज्यामुळे इथली द्राक्ष जगभर प्रसिद्ध आहेत. शरद सीडलेस, थॉम्सन, फ्लेम, कितीतरी प्रकार. एका शेतकऱ्यानं मला अगदी प्रेमानं वेलीवरून तोडून ताजी द्राक्ष खायला दिली. बाजारात मिळणारी द्राक्ष आणि थेट बागेतून तोडून खाल्लेली ती रसाळ द्राक्ष, आहाहा, ती गोड चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. तिथे द्राक्ष बागांमध्ये काम करणारे शेतकरी बांधव त्यांची ती द्राक्ष खोडण्याची हातोटी, चेहऱ्यावरील समाधान पाहून असं वाटतं की समृद्धी काय असते ती या मातीनं महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. जर तुम्ही निफाडला जात असाल तर जानेवारी ते मार्च या काळात नक्की जा, कारण पूर्ण निफाड तालुका या दिवसात द्राक्षाच्या सुगंधानं न्हाऊन निघालेला असतो. हिवाळ्यात बऱ्याचदा निफाडमध्ये महाराष्ट्रातील नीचांकी तापमानाची नोंद होते. अनेकदा इथलं तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही खाली घसरतं, त्यामुळे संपूर्ण परिसरात दवबिंदू गोठतात आणि बर्फासारखा पांढरा थर पाहायला मिळतो. हिवाळ्यातील थंड हवामान द्राक्षाच्या गोडीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी पूरक असतं. द्राक्षाच्या वेलींनी बहरलेली ही निफाडची भूमी जितकी सुपीक आहे तितकीच ती प्रतिभेच्या बाबतीतही श्रीमंत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांचं नाशिक आणि निफाड तालुक्याशी अत्यंत जिव्हाळ्याचं कौटुंबिक आणि कर्मभूमीचं नातं होतं. त्यांचा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य, सामाजिक कार्य आणि साहित्यिक कारकीर्द नाशिक आणि निफाड परिसराशी जोडलेली होती. निफाड तालुक्यातील शिरवाडेवणी हे कुसुमाग्रजांचं मूळ गाव. या गावात पाऊल ठेवताच एक वेगळी साहित्यिक आणि सांस्कृतिक ऊर्जा जाणवते. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा वारसा जपणारं एक समृद्ध वाचनालय तिथं उभारण्यात आलेलं आहे. हे वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांचं कपाट नसून विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर तीर्थक्षेत्रच आहे असं म्हणावं लागेल. या वाचनालयात कुसुमाग्रजांच्या साहित्याचा खजिना जसं की विशाखा, किनारा, जीवनलहरी यासारखे प्रसिद्ध कविता संग्रह आणि नटसम्राट, ययाती आणि देवयानी यासारखी नाटकं अग्रस्थानी मांडलेली आहेत. त्यासोबतच इतर थोर साहित्यिकांचे बालसाहित्य आणि ज्ञानकोश इथे उपलब्ध आहेत.

वाचनालयाच्या बोलक्या भिंती तुमचे लक्ष वेधून घेतात. भिंतीवर कुसुमाग्रजांच्या प्रेरणादायी कवितेंच्या ओळी, सुविचार आणि मराठी भाषेचा इतिहास सुलेखनात कोरलेला आहे. त्यामुळे तिथे पाऊल ठेवताच साहित्याचा सुवास जाणवतो. वाचन संस्कृतीचं संगोपन व्हावं या उद्देशानं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन भरवलं जातं. विद्यार्थ्यांना वर्षभर दररोज एक तास वाचनालयात बसून अवांतर वाचन करण्याची शिस्त लावली जाते. त्यामुळे कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेली ज्ञानभाषा खऱ्या अर्थानं इथे रुजताना दिसते. इथल्या शाळेत साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरतो. 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करत मायबोलीचा हा उत्सव अत्यंत मांगल्यानी आणि संस्कारक्षम पद्धतीने साजरा केला जातो. दिवसाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेची आणि मराठीतील श्रेष्ठ ग्रंथांची पालखीतून ग्रंथदिंडी काढून होते. प्रभात फेरीच्या वेळी पारंपरिक पोशाखात हातात घोषवाक्य घेतलेले विद्यार्थी

त्या जयघोषानं संपूर्ण गाव मराठीमय करून टाकतात. कुसुमाग्रजांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र शासनानं त्यांच्या निफाड मधील शिरवाडे वणी या गावाला अधिकृतपणे महाराष्ट्रातील दुसरं कवितेचं गाव म्हणून घोषित केलं आहे. शिरवाडे वणी हे कवितेचं गाव म्हणून विकसित होत असल्यानं शाळेच्या प्रांगणात भव्य काव्य संमेलन भरवलं जातं. विद्यार्थी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कविता जसे की कणा, कोलंबसाचे गर्वगीत अत्यंत धीरोदात्त आवाजात सादर करतात. कुसुमाग्रजांच्या अजरामर नटसम्राट नाटकातील प्रवेश किंवा इतर साहित्य कृतींवर आधारित छोट्या छोट्या एकांकिका देखील विद्यार्थी सादर करतात. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा आनंदोत्सव वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून देखील व्यक्त केला जातो. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. वकिलीच्या व्यवसायानिमित्त ते निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावी आले. त्यामुळे कुसुमाग्रजांचं प्राथमिक शिक्षण आणि बालपण याच परिसरात गेलं. येथील ज्या जिल्हा परिषद शाळेत कुसुमाग्रजांच्या आठवणी जोडलेल्या आहेत त्या शाळेच्या इमारतीचं नुकतंच झालेलं नूतनीकरण मनाला सुखावून गेलं. जुन्या ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता आधुनिक पद्धतीनं ही इमारत सजवण्यात आली आहे. रंगीबेरंगी आणि देखण्या भिंती, मुलांसाठी डिजिटल सोयी आणि इमारतीचा भव्य चेहरा यामुळे ही जिल्हा परिषद शाळा नसून ज्ञानाचं एक आधुनिक मंदिरच वाटतं. या वास्तूचे रूप पालटल्याचं पाहून गावाचा आपल्या लाडक्या कवीप्रती असलेला आदर दिसून येतो. शाळेच्या इमारतीमध्ये तयार करण्यात आलेलं वस्तू संग्रहालय या भेटीचं मुख्य आकर्षण ठरलं. या संग्रहालयात कुसुमाग्रजांच्या वापरातील दुर्मिळ वस्तू, त्यांच्या साहित्य कृतींच्या पहिल्या आवृत्त्या, ऐतिहासिक छायाचित्र आणि त्यांना मिळालेले सन्मान अतिशय नेटकीपणानं मांडून ठेवलेले आहेत. तिथं उभं राहिल्यावर कुसुमाग्रजांचा संपूर्ण जीवन प्रवास एका क्षणात डोळ्यासमोरून जातो आणि नतमस्तक व्हायला होतं.

कुसुमाग्रजांच्या रम्य आठवणी मनात साठवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. पिंपळगाव बसवंत येथील बसवंत हनीबी पार्क या आगळ्या वेगळ्या पर्यटन केंद्राला भेट देण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली. हे केवळ एक मनोरंजन केंद्र नसून भारताचं

केंद्र एपिटुरिझम म्हणजेच मधमाशी पालन व कृषी पर्यटन केंद्र आहे. हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच थक्क करणारा होता. बागेत पाऊल ठेवताच तिथल्या हिरवाईनं आणि शांत वातावरणानं मन मोहून घेतलं. या सफरीची सुरुवात एका विशेष माहितीपटाद्वारे झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून मधमाशांचा इतिहास, त्यांचा संपूर्ण जीवनक्रम, मध गोळा करण्याची पद्धत आणि निसर्गातील परागीभवनाचं महत्व सोप्या भाषेत समजावलं जातं, ज्यातून मधमाशांचं मानवी जीवनातलं आणि शेतीमधलं महत्व समजलं. त्यानंतर तिथल्या मार्गदर्शकांनी आम्हाला प्रत्यक्ष मधमाशांची पोळी दाखवली. इथे प्रत्यक्ष मधमाशांच्या पेट्या हाताळण्याचा थरारक अनुभव दिला जातो. सातेरी, इटालियन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा जवळून पाहताना आणि त्यांचं शिस्तबद्ध जीवन समजून घेताना निसर्गाच्या चमत्काराची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात थरारक क्षण तो होता जेव्हा सुरक्षिततेची काळजी घेत आम्ही जिवंत मधमाशांचं पोळं हातात धरण्याचा अनुभव घेतला. बागेतील हनीबी म्युझियम आणि विविध सेल्फी पॉइंट्स खूपच आकर्षक होते. याशिवाय तिथं वेगवेगळ्या पद्धतीच्या शुद्ध मधाची चाखणी करण्याची सोय आहे, ज्यामुळे मधाची नैसर्गिक गोडी अनुभवता येते. या भेटीनं मला हे शिकवलं की जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर माणसाचं अस्तित्वही धोक्यात येईल. मनोरंजनातून ज्ञानाचा ठेवा देणारी ही निफाडची हनीबी पार्कची सफर माझ्या सदैव स्मरणात राहील. या सफारीच्या पुढील टप्प्यात आम्ही हनुमान धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेडले झुंगे येथील अद्भुत ठिकाणाला भेट दिली. हनुमान धामचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथली 111 फूट उंच असलेली प्रभू हनुमानाची भव्य मूर्ती. ही महाराष्ट्रातील सर्वात उंच हनुमान मूर्ती मानली जाते. दुरूनच या मूर्तीचं दर्शन होतं आणि तिचा भव्यपणा पाहून डोळे दिपून जातात. प्रभू हनुमानाची ही अभयवरद मुद्रा अत्यंत देखणी आणि प्रसन्न आहे. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर स्वतःचं अस्तित्व अगदी लहान वाटायला लागतं आणि मनात आदराची भावना निर्माण होते. मूर्तीचं दर्शन घेतानाच मनात एक अनामिक शक्ती आणि भक्तीचा संचार होतो.

मंदिराची रचना साधी पण मनाला भुरळ पाडणारी आहे. गाभाऱ्यात चालणारा जय श्रीराम मारुतीरायाचा गजर वातावरणात एक वेगळी स्पंदन निर्माण करतो. तिथली स्वच्छता आणि शांतता मनाला प्रचंड भावते. केवळ मंदिरच नाही तर इथला नक्षत्रवन आणि संतवन हा परिसर म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार आहे. विविध औषधी वनस्पती, धार्मिक महत्वाची झाडं, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं तयार केलेली ही बाग मनाला भुरळ पाडते. झाडांच्या सावलीत बसून ध्यानधारणा करण्यासाठी किंवा कुटुंबासोबत काही निवांत क्षण घालवण्यासाठी ही जागा उत्तम आहे. सायंकाळची आरती तर या प्रवासाचा सुवर्ण क्षण ठरते. घंटानाद आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. थोडक्यात सांगायचं झालं तर खेडले झुंगचे हे हनुमान धाम म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते निसर्गाच्या सानिध्यात मनाचा कप्पा स्वच्छ करणारं एक सुंदर केंद्र आहे. जर तुम्हाला धावपळीच्या आयुष्यातून दोन क्षण विश्रांती हवी असेल आणि आत्मिक शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर या हनुमान धामची वारी एकदा तरी नक्कीच करायला हवी. हनुमान धामचा निरोप घेऊन आमची पावलं आता पूर्वेकडील एका अत्यंत जागृत आणि गूढ शक्तीपीठाकडे वळली. ते स्थान म्हणजे कामाख्या देवी मंदिर. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे आसाममधील सुप्रसिद्ध गुवाहाटीच्या कामाख्य मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. नुकताच या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सोहळा अत्यंत अभूतपूर्व आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये पंचकुंडात्मक शतचंडी याग करण्यात आला. या धार्मिक विधीसाठी गुवाहाटी, तारापीठ, काशी, मयांग आणि त्र्यंबकेश्वर येथून प्रत्येकी 111 याप्रमाणे शेकडो विद्वानांना आणि ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सोहळ्याच्या सुरुवातीला गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आसामनंतर हे देशातील आणि महाराष्ट्रातील पहिलंच भव्य सिद्ध मां कामाख्या देवी मंदिर ठरलं आहे. हे मंदिर सुमारे 1/4 एकर क्षेत्रावर पसरलेलं आहे. याच्या उभारणीसाठी पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आसाम इथून सुमारे 250 पेक्षा जास्त कुशल कारागिरांनी काम केलं. मंदिराच्या आतील भिंती आणि छताला अतिशय सुंदर अशा रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांची नक्षी करून सजवण्यात आलं आहे. हे मंदिर संपूर्णपणे श्री यंत्राच्या आराखड्यावर आधारित बनवलं गेलं आहे. मंदिराची उभारणी भव्य 111 खांबांवर करण्यात आली आहे. प्रत्येक खांबांवर विविध देवी देवतांच्या देखण्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत. मंदिराला एकूण 21 कळस असून त्यातील मुख्य 3 कळस हे सोन्याचे आहेत. पहिल्या मुख्य कळसाच्या खाली सिद्ध कामाख्या देवीची मुख्य मंदिर आहे. मुख्य कामाख्या मंदिरासोबतच या भव्य संकुलात नवनाथ मंदिर, भगवान शंकर आणि भगवान गणेश यांची मंदिरही स्थापित आहेत. कामाख्या देवीच्या पवित्र मंदिराचे दर्शन घेऊन मनामध्ये तिथल्या सात्विक आठवणी आणि ऊर्जा साठवून आम्ही एका नव्या प्रवासाला निघालो. हा प्रवास केवळ भौगोलिक अंतर पार करण्याचा नव्हता, तर भारताच्या वैचारिक आणि सामाजिक क्रांतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा तो प्रवास होता. आमचे पुढचे ध्येय होते आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाज सुधारक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं पवित्र जन्मस्थान. 1842 साली न्यायाधीश, अर्थतज्ञ आणि समाज सुधारक असणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड इथे झाला. निफाड येथे त्यांच्या जन्मस्थळी पाऊल ठेवताच मनामध्ये एक वेगळाच आदरभाव निर्माण झाला. इथलं शांत आणि पवित्र वातावरण थेट इतिहास काळात घेऊन जाणार होतं. स्मारकामध्ये रानडे यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्र, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचारांची माहिती देणारे फलक अतिशय सुंदर रीतीनं मांडलेले आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून सामाजिक सुधारणा, बालविवाह विरोध आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. तसंच स्वदेशीचा पुरस्कार करून त्यांनी भारतीय अर्थशास्त्राच्या आणि राष्ट्रवादाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. एका सामान्य गावात जन्म घेऊन संपूर्ण देशाच्या विचारांना दिशा देणाऱ्या या महामानवाच्या जन्मभूमीला स्पर्श करणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव होता. ही भेट मला आयुष्यभर समाज कार्याची आणि ज्ञानाची साधना करण्याची प्रेरणा देत राहील. आता या प्रवासाच्या अंतिम आणि अत्यंत मनमोहक टप्प्यात आपण प्रवेश करत आहोत. हा टप्पा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी आणि पक्षी मित्रांसाठी नंदनवन मानलं जाणारं जगप्रसिद्ध नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. मैत्रिणींनो, हे छोटं साधं गाव जागतिक नकाशावर कसं आलं याची एक रंजक कथा आहे. 1900 दशकाच्या सुरुवातीला इथं गोदावरी नदीवर एक बंधारा बांधण्यात आला. हळूहळू तिथे पाण्याचा मोठा साठा तयार झाला आणि आजूबाजूला दलदलीचा पाणथळ प्रदेश निर्माण झाला आणि निसर्गाची अशी काही किमया झाली की या जागेनं जगभरातल्या स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करायला सुरुवात केली. भारताचे प्रसिद्ध ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली जेव्हा अनेक वर्षापूर्वी इथे आले तेव्हा इथली जैवविविधता पाहून ते थक्क झाले. राजस्थानमध्ये जसं प्रसिद्ध भरतपूर पक्षी अभयारण्य आहे अगदी तसंच महत्व या जागेला असल्याने त्यांनी महाराष्ट्राचं भरतपूर अशी उपमा या जागेला दिली आणि पुढे 1986 मध्ये या संपूर्ण परिसराला अधिकृतपणे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. आणि आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर या गावाला रामसर साईटचा दर्जा मिळाला आहे. रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं असलेलं पाणथळ क्षेत्र.

ज्याचं संवर्धन करण्यासाठी विशेष दर्जा दिलेला असतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही पाणथळ जागेला मिळालेला हा पहिला वहिला बहुमान होता. नांदूर मध्यमेश्वरच्या जवळ पोहोचताच दूरवरून पाण्याचा विस्तीर्ण साठा आणि त्यावर पसरलेलं धुकं दिसू लागलं. सोनेरी किरण पाण्याच्या लाटांवर चमकत होती. तिथल्या शांततेचा भंग करत होता तो फक्त पक्ष्यांचा मंजूळ आवाज. गाडीतून उतरल्या उतरल्या एका वेगळ्या जगात आल्यासारखं वाटलं. शहरातल्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या अगदी जवळ. नांदूर मध्यमेश्वर हे मानवनिर्मित पाण्याचं ठिकाण असलं तरी निसर्गाने त्याला आपलंच केलेलं आहे. धरणाच्या साठ्यामुळे इथे विस्तीर्ण पाणथळ जागा तयार झाली आहे, जी पक्ष्यांसाठी उत्तम राहण्याचं आणि खाण्याचं ठिकाण बनली आहे. वन विभागानं पक्षी पाहण्यासाठी सुंदर वॉच टॉवर उभारले आहेत. तसंच प्रवेशद्वाराजवळ दुर्बिणी भाड्याने मिळतात आणि गाईडची सुविधाही उपलब्ध आहे. आम्ही वन विभागाच्या माहिती केंद्रात गेलो. तिथून एक मार्गदर्शक सोबत घेतला. त्यांनी सांगितलं की इथे हिवाळ्यात सायबेरिया, युरोप आणि मध्य आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून लाखो पक्षी येतात. आम्ही दुर्बिणीतून पाहिलं तर पाण्यावर पांढरे शुभ्र फ्लेमिंगो संथपणे चालताना दिसले. त्यांचे ते लांब पाय आणि गुलाबी झाक असलेली पंख पाहताना डोळ्यांचं पारणं फिटलं. तिथे फक्त फ्लेमिंगोच नव्हते तर चक्रवाक, विविध प्रकारची बदकं, करकोचे आणि पाणकोंबड्यांची मोठी गर्दी होती. पाण्याच्या कडेला असलेल्या लव्हाळ्यांमध्ये, गवतामध्ये अनेक पक्षी आपली घरटी बांधून राहत होती. काही पक्षी हवेत झेप घेऊन पाण्यात मासे पकडत होते तर काही आपले पंख वाळवत शांत बसले होते. आम्ही एका टॉवरवर चढलो. तिथून संपूर्ण धरणाचा परिसर आणि अथांग पाणी दिसत होतं. वरून पक्ष्यांचे थवेच्या थवे जेव्हा एकत्र हवेत उडायचे तेव्हा तो नजारा शब्दातीत असायचा. पक्ष्यांच्या पंखांचा फडफडाट आणि त्यांचा तो सामूहिक किलविलाट ऐकून असं वाटत होतं की निसर्गाचं गाणं जणू हे गात आहेत. नांदूर मध्यमेश्वरचा परिसर म्हणजे केवळ पाणी आणि पक्षी एवढंच नव्हे तर तिथली संपूर्ण सृष्टीच खूप नटलेली आहे. गोदावरी आणि कादवा या दोन नद्यांचा संगम इथं होतो. नद्यांच्या प्रवाहामुळे आजूबाजूची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे. नदीकाठची मोठी झाडं, वटवृक्ष, पिंपळ, बाभळीची झाडं या पक्ष्यांच्या आश्रयस्थान आहेत. धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेने चालताना पायवाटेच्या दोन्ही बाजूला रानफुलं फुललेली दिसली. गवतावर पडलेले दवबितू उन्हात हिऱ्यासारखे चमकत होते. या परिसरात फिरताना मनावरचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून गेला. निसर्गाचा आनंद घेतल्यावर आम्ही गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या मंदिरांकडे वळलो. हा भाग धार्मिक दृष्ट्याही खूप महत्वाचा आहे. इथल्या मंदिरांची रचना आणि तिथली शांतता मनाला आध्यात्मिक तृप्तता देते. या परिसराला ज्या मंदिरावरून नाव मिळालं ते म्हणजे मध्यमेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर जुन्या पद्धतीचं आणि दगडी बांधकाम असलेलं आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाताच एक वेगळाच गारवा जाणवतो. महादेवाच्या पिंडीवर डोकं टेकवलं की मनाला प्रचंड शांतता लाभते. मंदिराच्या बाहेरून गोदावरीचा विस्तीर्ण पात्राचा देखावा खरोखरच खूप सुंदर दिसतो. संगमाच्या जवळ आणि नदीच्या काठानं अजूनही काही छोटी मोठी मंदिरं आहेत. काही मंदिरांचे अवशेष जुन्या काळातील शिल्पकलेची साक्ष देतात. नदीच्या घाटावर बसून पाण्याचा संथ प्रवाह पाहणे आणि मंदिराच्या घंटानादाचा आवाज ऐकणं हा मनाला शांत करणारा अनुभव होता. निसर्ग आणि अध्यात्म यांचा हा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. आम्ही तिथे एका छोट्या बोटीतून फिरण्याचाही आनंद घेतला. संथ पाण्यातून बोट पुढे जात असताना पाण्याच्या अगदी जवळून पक्ष्यांचे उडणे पाहणे खूपच मजेशीर होते. पाण्यात मासे पकडण्यासाठी चाललेली पक्ष्यांची धडपड, हवेत अचानक घेतलेली झेप आणि पंखांची होणारी फडफड अगदी जवळून अनुभवता आली. नदीच्या काठावर असलेल्या विस्तीर्ण झाडांवर शेकडो पक्ष्यांची घरटी लटकत होती. जणू काही ती पक्ष्यांची सुबक घरच होती. जलाशयात संथ चालणाऱ्या लाकडी बोटीतून फिरताना पक्ष्यांना कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांचे अतिशय सुंदर फोटो काढता येतात. या संपूर्ण सफारीत आम्ही फक्त निसर्ग पाहिला नाही तर तो अनुभवला, जगलो. माझ्या कॅमेऱ्यात मी पक्ष्यांचे नयनरम्य फोटो टिपले. एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या किंगफिशरचा तो ध्यानस्थ बसलेला फोटो आणि अचानक त्याने मासा पकडण्यासाठी

0: साठी मारलेला सूर हा क्षण माझ्या कॅमेऱ्यात आणि मनातही कायमचा कैद झाला आहे. दुपारच्या वेळी आम्ही तिथे वनविभागाच्या माहिती केंद्राला भेट दिली. तिथे या अभयारण्याची संपूर्ण माहिती, विविध पक्ष्यांचं जीवनचक्र आणि पर्यावरण संरक्षणाचं महत्व ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून खूप सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं आहे. मुलं आणि निसर्गप्रेमींसाठी हे माहिती केंद्र म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे जणू. दुपारच्या वेळी तिथे आम्ही एका छोट्या गावात थांबलो. तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. तिथल्या एका वयस्कर आजोबांनी सांगितलं की आमच्या गावात या पाखरांना देव मानतात बर का, कुणी त्यांना त्रास देत नाही, ही पाखरं लांबून येतात आणि आमचा परिसर सुंदर करून जातात. गावकऱ्यांचं पक्ष्यांबद्दल असलेलं हे प्रेम आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहून खूप आनंद झाला. दुपारच्या जेवणात आम्हाला गरमागरम बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि ठेचा मिळाला. त्या साध्या जेवणाची चव फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षाही भारी होती बर का रसिक श्रोते हो. संध्याकाळ होत आली तशी पक्ष्यांची लगबग वाढली. दिवसभर खाद्याच्या शोधात फिरत असलेले पक्षी आता आपापल्या घरट्यांकडे, झाडांकडे परतू लागले होते. आकाशात पक्ष्यांचे व्ही आकाराचे थवेच्या थवे शिस्तीत उडताना दिसत होते. सूर्यास्ताच्या वेळी आकाश केशरी, लाल आणि गुलाबी रंगांनी न्हावून निघालं होतं. तो मावळतीचा सूर्य आणि त्याचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहत आम्ही नदीकाठी शांत बसून राहिलो. हवेत पुन्हा गारवा वाढू लागला होता आणि पक्ष्यांचा आवाज हळूहळू शांत होत होता. रसिक हो, माझ्या या आठवणीतल्या गावाच्या वतीनं मला तुम्हा सर्व श्रोत्यांना एक हक्काची विनंती करायची आहे. जेव्हा कधी तुम्ही नांदूर मध्यमेश्वरला जाल तेव्हा लक्षात ठेवा, हे पक्ष्यांचं हक्काचं घर आहे. तो परिसर सायलेन्स झोन आहे, तिथली शांतता जपा. सर्वात महत्वाचं म्हणजे प्लास्टिकचा कचरा तिथे टाकू नका. निसर्गानं आपल्याला इतकं सुंदर वरदान दिलं आहे, ते टिकवणं ही आपलीही जबाबदारी आहे, हो की नाही? निफाडमधील हे निसर्गाचं देखणं रूप आणि तिथल्या आठवणी आम्ही आमच्या हृदयात आयुष्यभरासाठी साठवून ठेवत आहोत. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की निफाडची ही सुंदर सफर मनात सदा रिंगळेल. द्राक्षांचा तो गोडवा आठवणीतून जिवंत राहील. गोदामाईचा पावनतीर आणि निसर्गाची ती साथ, नांदूर मध्यमेश्वर जलदुर्गावर पक्ष्यांचा किलबिलाट, खेडले झुंगे येथे हनुमंताचे चरणी भक्तीत लीन मन झाले, कामाख्या देवीच्या दारात शक्तीचे चैतन्य लाभले, रानडे यांच्या जन्मस्थळी राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढले, कुसुमाग्रजांच्या जन्मगावी साहित्याचा सुगंध दरवळला, पिंपळगाव बसवंतच्या हनीबी पार्कात निसर्गाचा मधाळ लळा, निफाड भूमीचे हे वैभव स्मरणात सदैव राहील, या सुंदर अविस्मरणीय सफारीने मन आनंदाने न्हाईल, मन आनंदाने न्हाईल.
1: मैत्रिणीनु, आठवणीतलं गाव या कार्यक्रमात आपण निफाड गावची माहिती ऐकलीत. याचं लेखन आणि निवेदन होतं कल्याणी विटेकर यांचं.

0: बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार.
1: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयीची माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल, असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 मध्ये सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 पर्यंत 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
0: समृद्ध, विकसित आणि कणखर भारताच्या निर्मितीत सर्व नागरिकांनी समर्पित योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत संकल्प सेवा अभियान कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतात आमूलाग्र बदल घडून आले असून अन्न सुरक्षा, संपर्क प्रणाली आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्वपूर्ण सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहिती रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळं दरवर्षी 1 कोटी 83 लाख टनांपेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन उपराष्ट्रपतींनी पूजा केली. कैवल्य धामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज मुंबईत जुहू इथं स्वच्छ सागर सुरक्षित सागर या किनारा स्वच्छता अभियानात भाग घेतला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला 3रा शनिवार जगभरात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली आहे. तसंच 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवरूनही तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आयोगानं हा अंतरिम आदेश गुरुवारी जारी केला. हा आदेश बेकायदा असल्याची टीका तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे. तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वातल्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान या दोन्ही गटांनी नाव

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या.

भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मुडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मना.

0: आणि चिन्हांसाठीचे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या GDP चा वास्तविक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा संस्थेचा अंदाज होता. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20च्या सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. 2026च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वास्तविक वृद्धी दर गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2 दिवसांच्या भूतान भेटीदरम्यान आज भूतानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि भूतान दरम्यानच्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा तसंच परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. भारत आणि भूतानमधली बहुआयामी भागीदारी अधिक बळकट करण्यात झालेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीची हलकी लढाऊ विमानं, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नंदन नीलकणी यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल या महिनाअखेरीपर्यंत अपेक्षित असल्याचं केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू दाखवून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत ताडला. भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. या क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू त्याजिंदर पाल सिंग तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: चालू हो जाते थे मुझे नैनो वाली ने मतलब ये गाना सुनना चाहती हैं. चलिए अब फिलहाल जो गाना हम आपको सुनवा रहे हैं इसकी भी फरमाइश की है.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बी आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. भारताच्या जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20च्या सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असल्याचंही मूडीजनं म्हटलं आहे. 2026च्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर मागच्या वर्षीच्या या कालावधीच्या

0: तुलनेत वाढून 8.2% झाला आहे. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयी माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल, असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 मध्ये सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 पर्यंत 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदा मध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 मध्ये सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंग मुळे व्यवहारही सोपे झाले.
0: यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थाच्या अंदाजानुसार एल निनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्ज माफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात ते म्हणाले की याबाबत त्यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच घेतलेले निर्णय घेतले आहेत. दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. NDRF अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत, मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादी बाबत तातडीनं पावलं उचलत असून NDRF अंतर्गत मदत मिळाल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मरोळ इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत EduCity इथं या सर्वांची कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथंच शिकण्याची संधी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना मिळेल, त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल असं फडणवीस म्हणाले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षा प्रक्रियेत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या नंदन निलकेणी समितीचा पहिला अहवाल येत्या महिनाअखेरीस प्राप्त होईल असं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. निलकेणी समितीनं व्यापक स्तरावर चर्चा आणि पाहणी केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं सांगितलं. नीट परीक्षा पद्धतीला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांची सुनावणी सध्या या न्यायालयात सुरू आहे. UGC नेटच्या इंग्लिश, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या फेरपरीक्षेचे निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जाहीर केले. जून महिन्यात झालेल्या या परीक्षांच्या पेपरमध्ये अनेक चुका आढळल्यानं ही फेर

0: परीक्षा घेण्यात आली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि माल वाहतुकीसाठीचा महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहितीही रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळे दरवर्षी 1,83,00,000 टनापेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी 1 खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. सॉफ्ट टेनिस आणि टेकबॉल या खेळांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदविजेती नेमबाज मनू भाकर आणि जगज्जेता गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंह तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. मनू भाकरनं 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं पटकावली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी करणारी स्वातंत्र्योत्तर भारतातली ती पहिली खेळाडू ठरली होती. उझबेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या 46व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अव्वल स्थान कायम राखलं. पुरुष संघानं इंडोनेशियावर तर महिला संघानं फिनलंडवर मात केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: आकाशवाणी अमरावती
2: स्वरांची गुंफण संगीताची मैफिल
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ
2: एकाकी मनाला भावनांची साथ
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद
2: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतो, दुपारचे 3:14 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, मी अंकिता आपटे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। भारताच्या जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे। याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता। पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेनं म्हटलं आहे। अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे। त्यावर राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं। चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे। यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या दुपदरीकरणानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील। तसंच दरवर्षी 1,83,00,000 टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहतूक करता येईल असं रेल्वेनं म्हटलं आहे। तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे। ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह, तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। उपांत्यपूर्व फेरीत आज निशिन इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली। जपानचा संपूर्ण संघ 57 धावांवर गारद केल्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा करत सामना जिंकला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM।

101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सायंकाळचे 5:03 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: 2025 मध्ये स्मार्टफोन हा भारताचा सर्वाधिक निर्यात होणारा स्वतंत्र वस्तू प्रकार ठरला असून मोबाईल निर्मितीच्या अनेक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये महिलांचा कामगार वर्गातील वाटा जवळपास 70% आहे. मेक इन इंडिया अभियानामुळे मेड इन इंडिया ही केवळ उत्पादनावरील खूण न राहता भारताच्या जागतिक उत्पादन क्षमतेचं प्रतीक बनत आहे.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 19 सप्टेंबरला दुपारी 12:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51,000 अधिक नवनियुक्त युवकांना नियुक्ती पत्रांचं वितरण करतील. यावेळी ते नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करतील. देशभरातील 45 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय. महसूल, रेल्वे, गृह, आरोग्य, वित्तीय सेवा आणि संरक्षण मंत्रालयासह विविध विभागांमध्ये उमेदवार रुजू होतील. या 20व्या रोजगार मेळाव्यानंतर विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्ती पत्र मिळालेल्या युवकांची संख्या सुमारे 12,75,000 होणार आहे. नागपूर इथल्या आयकर विभाग उद्या दुपारी 12:30 राजनगर इथल्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय इथं राष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या 20व्या टप्प्याचं आयोजन करत आहे. या कार्यक्रमात नवनियुक्त झालेले उमेदवार वरिष्ठ अधिकारी हा कार्यक्रम महत्वाचा ठरेल. युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती या संकल्पनेनुसार राज्यभर 29 सप्टेंबरला एकाच दिवशी 500 ठिकाणी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्यानं 25 ठिकाणी मेळावे होणार आहे. विविध शैक्षणिक संस्था, कौशल्य विकास केंद्र, औद्योगिक संस्था आणि उद्योजकांच्या सहभागातून हे मेळावे आयोजित करण्यात आले आहे. 10वी 12वी आयटीआय, डिप्लोमा, पदवी, अभियांत्रिकी, एमबीए तसंच विविध व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नामांकित कंपन्या आणि उद्योजक सहभागी होणार असून युवक युवतींनी आपल्या पात्रता आणि कौशल्यानुसार मेळाव्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनामे आणि सर्वेक्षणाचं काम सुरू असून अंतिम अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यातील 18 जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून अंतिम अहवाल मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित आहे. संपूर्ण आणि अचूक माहितीच्या आधारे शेतकऱ्यांसाठी उपाययोजना तसंच केंद्र सरकारकडे पाठवायच्या प्रस्तावांचा निर्णय घेतला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं असून सर्व विभागांना सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहे. प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांना देण्यात आल्या आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुकुटबन गड चांदूर दरम्यान 38.21 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी भारतीय रेल्वेनं 493 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हा मार्ग विकसित करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गड चांदूर हे औद्योगिक आणि खाण क्षेत्रासाठी महत्वाचं केंद्र आहे. या रेल्वे मार्गामुळे सिमेंट कारखाने, कोळसा आणि चुनखडीच्या खणींना अधिक सक्षम रेल्वे जोडणी मिळणार असून माल वाहतुकीला चालना मिळेल. या मार्गामुळे रेल्वे प्रवासाचं अंतर, वेळ आणि वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसंच विद्यमान वर्धा माणिकगड मार्गावरील वाहतुकीचा ताण देखील कमी होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी सुमारे 6.08 दशलक्ष टन माल वाहतुकीसह दररोज दोन्ही दिशांनी प्रत्येकी 2 मेमू गाड्या चालवण्याचं नियोजन आहे. नवीन मार्गामुळे कोळसा आणि सिमेंट उद्योगांना माजरी नांदेड मार्गाशी थेट जोडणी मिळेल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी माल वाहतूक अधिक सुलभ होईल. या प्रकल्पामुळे गर्दीच्या बल्लारशा नागपूर मार्गावरील अवलंबित्व कमी होऊन यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तुलनेने कमी रेल्वे जोडणी असलेल्या भागांनाही फायदा होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे नागपुरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक अशा 8.9 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण उद्या संध्याकाळी 4:00 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उड्डाणपुलामुळे उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपूर जोडलं जाणार असून शहरातील घनदाट वस्तीमधून जाणाऱ्या उड्डाणपुलापैकी हा पूल असणार आहे. यामुळे वाहतुकीच्या कोंडीला आळा बसेल. त्याचप्रमाणे अशोक चौक इथल्या चक्राकार रोटरी मधून शहराच्या मुख्य चौकात पोहोचणं शक्य होणार आहे. एसआयआर 2026 प्रक्रियेत विरोधकांच्या मतदारांची छाटणी केली जात असल्याचा संशय असून निवडणूक आयोगानं मतदार यादीतली बदलांची बूथ निहाय माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पात्र नागरिकांचा मतदानाचा घटनात्मक हक्क हिरावला जाऊ

नये असे ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याऐवजी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा करत काँग्रेसनं राज्य सरकारवर निशाणा साधलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून डबल इंजिन सरकार दुष्काळाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पटोले यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी त्यांनी केली. पावसाळा सुरू असतानाही अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली असून उकाड्यामुळे नागरिक हैराण असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. दरम्यान बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे महाराष्ट्र आणि गोवा परिसरात 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान पावसाचं जोर वाढण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली. दरम्यान अकोला अमरावती चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात देखील आगामी काही तासात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मुडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. पंतप्रधान उद्या 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. आयकर विभागाद्वारे रोजगार मेळाव्याचं नागपुरात आयोजन. यवतमाळच्या मुकुटबंद ते चंद्रपूरच्या गडसांदूर नवीन रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयांची मंजुरी आणि नागपुरातील इंदोरा चौक ते देघोरी चौक उड्डाणपुलाचं उद्या होणार लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित. त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. दुष्काळ स्थितीबाबत राज्यातल्या 18 जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल आला आहे. अंतिम अहवाल मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित असून त्यानुसार मदतीबाबत निर्णय घेतला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची खरी वस्तुस्थिती समोर यावी यासाठी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. थातुरमातुर निर्णय न घेता सरकारकडे संपूर्ण आणि अचूक डेटा असावा या उद्देशानं सर्वेक्षण सुरू आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थांच्या अंदाजानुसार एलनिनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्जमाफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावानं करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळी स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. एनडीआरएफ अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत. मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादीबाबत तातडीनं पावलं उचलत असून एनडीआरएफ अंतर्गत मदत आल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते UWA अर्थात युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत एज्युसिटी इथं या सर्वांचे कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथं शिकण्याची संधी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना मिळेल, त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल असं फडणवीस म्हणाले. मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनवण्यात UWA महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या अडचणीत आलेल्या 469 पतसंस्थांच्या मालमत्तांची संचालक अधिकाऱ्यांच्या तसंच थकबाकीदार सभासदांच्या मालमत्ता जप्त करून विक्रीसाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत तहसीलदार, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक, दुय्यम

निबंधक आणि पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. ही समिती थकबाकीदार, जामीनदार, दोषी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची मालमत्ता जप्त करून या मालमत्तांचा विशेष वसुली अधिकाऱ्यांना ताबा देण्यासाठी मदत करेल, तसंच मालमत्तांच्या लिलावातल्या अडचणी सोडवेल. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्ज दुपदरीकरण आणि मुकुटबन गडचांदूर नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकरी असलेल्या चौक कर्जत विभागाचं दुपदरीकरण झाल्यानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील, तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनापेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. या प्रकल्पासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केलेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली रेल्वे जोडणी मिळणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचं अंतर, वेळ आणि खर्च कमी होईल, तसंच वर्धा माणिकगड विभागावरचा वाहतुकीचा ताणही कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही दिशांना दररोज प्रत्येकी 2 मेमू गाड्या चालवण्याची, तसंच सुमारे 6 दशलक्ष टन वार्षिक मालवाहतूक हाताळण्याची क्षमता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय हा मार्ग कोळसा आणि सिमेंट उद्योग समूहांना माजरी नांदेड रेल्वेमार्गाशी थेट जोडणी उपलब्ध करून देईल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या विविध शहरांकडे मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होईल, तसंच बल्लाशाह नागपूर या गर्दीच्या मार्गावरचं अवलंबित्व कमी व्हायलाही मदत होईल. कमी रेल्वे जोडणी असलेल्या यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागांनाही या रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: रचना विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. संतोष डावकर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 ला होणार आहे. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. पुणे महोत्सव हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारा आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारा महत्वाचा उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं. 38व्या पुणे महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी लोणावळ्यात एका कार्यक्रमात व्यक्त केलं. उपराष्ट्रपतींनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं. वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनीही गणपतीचं दर्शन घेतलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभादांडा इथल्या

0: कविता गाव या उपक्रमाला साहित्य पर्यटनाचं नवं रूप दिलं जाणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ली इथं ते बातमीदारांशी बोलत होते. येत्या 2 महिन्यात विकास कामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गडचिरोली चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळ आज राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्यानं 31 प्रवासी किरकोळ जखमी झाले. स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात झाल्याचं चालकानं सांगितलं. जखमींवर गडचिरोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यात नामपूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी हे दोघं मोसम नदीच्या पात्रात उतरले होते त्यावेळी हा अपघात झाला. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून पुढचा तपास सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चित इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूत अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शेफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी 1 खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित. त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: घर के सामने एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने.
2: ये आवाज थी मोहम्मद रफी और लता मंगेशकर की. फिल्म का नाम था तेरे घर के सामने. इस गीत को हसरत जयपुरी ने लिखा था और धुन बनाई थी सचिन देव बर्मन ने. बचपन की मासूम आवाज से लेकर हिंदी फिल्मों की लोकप्रिय गायिका बनने तक का खूबसूरत सफर. सुषमा श्रेष्ठ यानी गायिका पूर्णिमा.
3: तो कुदरत को जिसको बनाना होता है ना, वो बच्चे को पहले से ही उसी ढांचे में ढाल देता है और ढलने की एक अकल भी. मैं इतनी कंफर्टेबल थी उस माइक के सामने और मैं फिर शुरू हो गई. उस दिन क्या चमत्कार हो गया पता नहीं. बस वहां से मैं 7 साल की थी और लगता है कुदरत ने वो एक स्टैंप लगा दिया कि डांस तो रहने ही दो, तुम गाना ही गाओ.
2: तो जरूर सुनिए उनके साथ की गई ये खास बातचीत बॉम्बे टॉकीज में 19 सितंबर शाम 4 बजे सिर्फ

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 27 भाद्रपद शके 1948 अर्थात इंग्रजी कालगणनेनुसार 18 सप्टेंबर 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारण.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात मायक्रोग्रीन उत्पादन, पोषण, आरोग्य आणि नव्या व्यवसायाच्या संधी याविषयी डॉक्टर अमृता पवार, सहाय्यक प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सोनाली गोगले यांनी. सादर करते धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण अशा एका आधुनिक शेती व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये कमी जागा, कमी पाणी, कमी कालावधी आणि तुलनेत कमी भांडवल वापरून चांगले उत्पन्न मिळवण्याची क्षमता आहे. हा व्यवसाय म्हणजेच मायक्रोग्रीन्स उत्पादन. अलीकडच्या काही वर्षात सुपर फूड हा शब्द आपण वारंवार ऐकत आहोत. डॉक्टर, आहार तज्ज्ञ, शेफ यांच्या चर्चेतून सातत्याने पुढे येणारे एक नाव म्हणजेच मायक्रोग्रीन्स. पूर्वी केवळ उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात होता, परंतु आता ग्राहकांच्या गरजा, पोषण मूल्य आणि बाजारपेठ मागणी लक्षात घेऊन शेती करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत मायक्रोग्रीन्स हे केवळ आधुनिक उत्पादन नसून पोषण, आरोग्य आणि कृषी उद्योजकतेला जोडणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे. आता मायक्रोग्रीन्स म्हणजे नेमकं काय? आपल्या शेतात किंवा घरी आपण अनेकदा विविध पिकांचे बियाणे पेरतो. काही दिवसांनी त्यांना छोटे अंकुर फुटतात, पुढे दोन बीज पात्रे येतात आणि त्याला पहिली खरे पानं येतात. तर ते पहिली पाने येणारे कोवळे रोप म्हणजेच मायक्रोग्रीन्स. मायक्रोग्रीन हे 7 ते 15 दिवसांमध्ये उगवतात आणि आपल्या 5 ते 10 सेंटीमीटर एवढे ते वाढतात. जनरली मायक्रोग्रीन्स हे 3 प्रकारात घेतले जातात. एक पहिलं स्प्राउट्स, मायक्रोग्रीन्स आणि बेबी लीफ असे 3 प्रकार आहेत. तर स्प्राउट्स म्हणजे काय? मोड आलेले धान्य, म्हणजे ज्याला फक्त अंकुर फुटलेले आहेत, ज्याला सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही, हे स्प्राउट्स म्हणले जातात. त्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला एक 5 ते 7 पानं आल्यानंतर जेव्हा आपण त्या भाजी काढतो तर त्या भाजीला आपण बेबी लीफ किंवा बेबी ग्रीन्स असं म्हणतो. तर आता हे मायक्रोग्रीन्स आहेत, याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या खातो त्याच्यापेक्षा 5 पट जास्त पोषण मिळते. मायक्रोग्रीन्सची लोकप्रियता एवढी का वाढत आहे सध्या? तर पूर्वीची लोक फक्त पोट भरण्यासाठी अन्न खात होते, पण आजकालची लोक पोषणासाठी अन्न निवडतात. आजचा ग्राहक विचारतो, या अन्नातून मला किती प्रथिने मिळतील, किती जीवनसत्व मिळतील, माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल का, हे रसायनमुक्त आहे का? संशोधनामधून असे आढळून आले आहे की मायक्रोग्रीन्स मध्ये जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट आणि इतर जैव सक्रिय घटक मोठ्या प्रमाणात असतात, म्हणून त्यांना अनेकदा न्यूट्रियंट डेन्स फूड असे देखील म्हणले जाते. आता मायक्रोग्रीन्स मधून आपल्याला कुठले पोषण मूल्य मिळतात किंवा कुठले पोषण मूल्य असतात? तर आपल्याला याच्यामधून विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई, विटॅमिन के, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉलिक ऍसिड असे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट यांच्यासारखे अनेक महत्व

चे पोषक घटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होते, तसेच पेशींचे संरक्षण करतात, रक्त निर्मिती करतात, हाडांचे आरोग्य चांगले ठेवतात आणि शरीरातील विविध जैव रासायनिक प्रक्रिया सुरळीत राहण्यास सहाय्य करतात. याचमुळे डॉक्टर, आहार तज्ज्ञ आणि फिटनेस तज्ज्ञ आपल्या दैनंदिन आहारामध्ये मायक्रोग्रीन्सचा समावेश करण्यास सल्ला देतात. मायक्रोग्रीन्स मध्ये आपण कोणते कोणते पीक घेऊ शकतो किंवा कुठल्याही जे मायक्रोग्रीन्स बनवून घेऊ शकतो हे आपण जाणून घेऊयात. मेथी, मूग, मसूर, मुळा, मोहरी, पालक, कोथिंबीर, वाटाणा, सूर्यमुखी, बीट, राजगिरा, लाल कोबी, ब्रोकोली, केल, तुळस ही पिकं आपण घेतो. याच्यामध्ये जर आपण नवीन व्यवसाय चालू करणार असेल तर सगळ्यात सोपे पीक यापैकी मेथी, मूग आणि मुळा यापासून आपण सुरुवात करावी. मायक्रोग्रीन्स आता कुणासाठी उपयुक्त आहेत असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर मायक्रोग्रीन्स हे सर्व आरोग्य जागरूक कुटुंबे, जिम मध्ये जाणारे युवक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, खेळाडू, तसेच संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेऊ इच्छिणारे सर्व करत आहेत. आता मायक्रोग्रीन्स हे आपण कशामध्ये वापरू शकतो, त्याला आपण शिजवून खायचं की कसं खायचं? तर मायक्रोग्रीन्स हे आपण कच्चे खातो किंवा याला आपण वरती, जसं आपण कोथिंबीरीला गार्निशिंग करतो तसं सेम सॅलेड्स मध्ये यूज करू शकतो, सूप मध्ये यूज करू शकतो. तर याच्या प्रत्येक चवीनुसार ह्याला वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये वापर केला जातो. जसं की जो मुळा आहे हा थोडासा तिखट असतो, त्यामुळे त्याला आपल्याला जेव्हा थोडी तिखट करायचं असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मुळा वापरतो. सूर्यफुलाची चव अशी सौम्य आणि नट सारखी असते. वाटाणा थोडासा गोडसर असतो आणि मोहरी थोडी मसालेदार असते. तर ह्यांच्या चवीनुसार ह्यांना वेगळ्या वेगळ्या पदार्थांमध्ये आपण समाविष्ट करून घेतो. मायक्रोग्रीन्स ही आता शेतकऱ्यांसाठी संधी आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो. तर आजच्या शेतीमध्ये केवळ उत्पादन घेणे ही एक बाजू आहे, परंतु बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन करणे हे त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट बनली आहे. मायक्रोग्रीन्स उत्पादनामध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी हा व्यवसाय इतर पिकांपेक्षा वेगळा ठरतात. यासाठी मोठ्या शेतीची आवश्यकता नसते. घरच्या छतावर, बाल्कनीमध्ये, रिकाम्या खोलीमध्ये किंवा शेडनेट हाऊसमध्ये, पॉली हाऊसमध्ये आपण कुठेही हा व्यवसाय छोट्याशा जागेमध्ये सुरू करू शकतो. आता ह्याची भारतात आणि महाराष्ट्रात वाढती संधी आपल्याला कुठे भेटते तर पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये अनेक सुपरमार्केट, ऑर्गॅनिक स्टोअर्स, रेस्टॉरंट आणि ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये नियमितपणे मायक्रोग्रीन्स खरेदी करतात. आता मायक्रोग्रीन्स आपल्याला जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपण जागा कशी शोधावी किंवा जागेची निवड कशी करावी? तर जेही आपण जागा घेऊ ती प्रामुख्याने स्वच्छ असली पाहिजे, हवेशीर असली पाहिजे आणि धूळमुक्त असायला पाहिजे. पावसाचं पाणी त्यामध्ये थेट येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये थेट प्रखर सूर्यप्रकाश त्या रोपांना लागणार नाही किंवा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर पावसाळ्यामध्ये अतिरिक्त आर्द्रता आणि बुरशीचा प्रभाव होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. तर आपण ह्याला कुठल्याही ह्याच्यामध्ये खोलीत किंवा गच्चीत किंवा बाल्कनीमध्ये घेऊ शकतो. पहिल्यांदाच मायक्रोग्रीन्स करत असेल तर आपण सोपे पिक आधी निवडावी. जसं मी सांगितलं, मेथी असेल, मुळा असेल, मूग असेल, तर अशी पिके आपण प्रामुख्याने त्याने सुरुवात करावी. आता बियाण्यांची निवड कशी करायची मायक्रोग्रीन्स साठी? बियाण्यांची निवड करताना काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बियाण्यांची उगवण क्षमता ही 85 ते 90% जास्त असावी. बियाणे स्वच्छ, निरोगी आणि पूर्ण भरलेले असावे. शक्यतो रासायनिक प्रक्रिया न केलेले बियाणे वापरावे, कारण मायक्रोग्रीन्स थेट अन्न म्हणून वापरले जातात. नेहमी विश्वासू बियाणे उत्पादक किंवा अधिकृत विक्रेत्याकडूनच आपण बियाणे खरेदी करावे. बियाणांवर आता आपण पूर्व प्रक्रिया काय करायची? आता काही काही बियाणे असे असतात ज्याला लवकर मोड येत नाहीत, जसे की वाटाणा, सूर्यमुखी, मूग किंवा मसूर. तर या सगळ्या बियाणांना आपण पहिल्यांदा कमीत कमी 12 तास पाण्यात भिजवून ठेवायचे आणि नंतर आपण त्यांना मायक्रोग्रीन्सच्या ट्रेमध्ये लावू शकतो. आता मायक्रोग्रीन्स आपण कशामध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कुठला मीडिया किंवा कुठला माध्यम वापरायचं? तर मायक्रोग्रीन्स हे आपण शक्यतो ट्रेमध्ये घेतो. मायक्रोग्रीन्सचे ट्रे हे 10x20 इंचाचे असतात. आता या ट्रेमध्ये आपण कुठलं माध्यम वापरायचं? तर सगळ्यात जास्त वापरलेलं म्हणजे कोकोपीट

वर्मी कंपोस्ट, याच्यामध्ये आपण माती वापरत नाही शक्यतो. तर किती ह्याचं प्रमाण घ्यायचं, तर कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट, कोकोपीट हे आपण 70% घ्यायचं आणि वर्मी कंपोस्ट आपण 30% त्याच्यामध्ये घेतो. मायक्रो ग्रीन्स ची पेरणी कशी करायची, आता असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर शक्यतो ट्रे मध्ये साधारण 2 ते 3 सेंटीमीटरचा वरचा थर आपण काढून एका बाजूला ठेवतो आणि मग त्यामध्ये आपण जे काही बियाणे आहेत ते आपण टाकून घेतो. बियाणे टाकताना एक काळजी घ्यायची की बियाणे एकावर एक नाही पडले पाहिजेत, सगळ्या ट्रेमध्ये व्यवस्थित बियाणे पडले पाहिजेत. बियाणे टाकून झाल्यानंतर आपण जो बाजूला काढलेला थर आहे तो आपण परत त्या बियाण्यांवरती झाकून घेतो व्यवस्थित आणि त्यानंतर त्याला झारीने पाणी देऊन घेतो. जर झारीने पाणी दिल्यानंतर बिया थोड्या थराच्या वर आल्या असतील तर त्याला परत थोडस कोकोपीट टाकून आपण त्यांना झाकून घेतो. ट्रे आपले पूर्ण झाल्यानंतर अंकुरण्याच्या सुरुवातीला आपण काय करायचे, तर हे ट्रे पूर्णपणे आपण झाकून ठेवायचे. अंकुर येण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नसते, त्यामुळे आपण ट्रे झाकून ठेवायचे. पहिल्या 2 दिवसांमध्ये त्याला अंकुर आल्यानंतर ते झाकलेले ट्रेज काढायचे आणि मग त्याला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी आपण ठेवून द्यायचे. मायक्रोग्रीन्सला डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी चालतो, त्यामुळे आपण ह्याला बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवरती पण करू शकतो. पण जर तुम्ही त्याला एखाद्या खोलीमध्ये करणार असाल तर आपल्याला त्याला प्रकाशासाठी लाईट लावावे लागतात, एलईडी ग्रो लाईट लावावे लागतात. तर ह्या जनरली आपल्याला 10 ते 14 तास आपल्याला चालू ठेवाव्या लागतात मायक्रोग्रीन्स साठी. बहुतेक मायक्रोग्रीन्स पिकासाठी 18 ते 25 अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते आणि सापेक्ष आर्द्रता 50 ते 70% दरम्यान असल्यास त्याची वाढ चांगली होते. अत्यंत उष्ण तापमान किंवा जास्त आर्द्रता यामुळे बुरशी आणि डॅम्पिंग ऑफ सारख्या समस्या वाढू शकतात. आणि मायक्रोग्रीन्स मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे. खूप कमी किंवा खूप जास्त हे दोन्ही पाणी देणं त्याच्यासाठी घातक आहे. तर मायक्रोग्रीन्स मध्ये किती ओलावा आहे, त्या मीडियामध्ये किती ओलावा आहे हे बघून त्याला पाणी दिलं पाहिजे. आता तुम्ही विचाराल की ह्याला आपण खतं काय टाकायची किंवा खतं कशी टाकली पाहिजे, तर ह्यासाठी आपण कोणतंही खत टाकत नाही. जे त्या बियाणांमध्ये अन्नद्रव्य असतं त्यावरतीच येणारे हे कोवळे रोप असतात, त्यामुळे यामध्ये आपण कुठल्याही अतिरिक्त खताचा वापर करत नाही. मायक्रोग्रीन्स मध्ये काय काळजी घेतली पाहिजे, तर सगळ्यात जास्त महत्वाची काळजी घेतली पाहिजे ती स्वच्छतेची, कारण आपण मायक्रोग्रीन्स हे थेट अन्न म्हणून खाल्ले जाते, त्यामुळे मायक्रोग्रीन्स उत्पादन करताना स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. प्रत्येक उत्पादनाच्या चक्रानंतर ट्रे स्वच्छ धुवून निर्जंतुकी करावे. काम करणाऱ्या व्यक्तींचे हात स्वच्छ असावे ही काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ पाण्याचा वापर करावा आणि उत्पन्नाची जागा दररोज स्वच्छ ठेवावी. कोणत्या रोग किंवा कोणती बुरशी येते त्याचे नियंत्रण कसे करायचे, तर बुरशी ही फक्त जास्त पाणी दिल्याने किंवा त्याला पुरेसा सूर्यप्रकाश नाही मिळाला आणि ओलावा जास्त राहिला तर त्यामध्ये पांढरी बुरशी ही येते. तर यासाठी आपण जास्त पाणी देणार नाही किंवा ट्रे मध्ये खाली पाणी साठणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ट्रेला खालून छिद्र असले पाहिजे ज्याच्यातून अतिरिक्त पाणी हे बाहेर पडलं पाहिजे, पाणी त्या मीडियामध्ये साठून नाही राहिलं पाहिजे. आता मायक्रोग्रीन्स लावलंय आणि त्याला आपण असंच ठेवलं आणि डायरेक्ट 7 ते 15 दिवसांनी बघितलं, तर असं करून चालत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला दैनंदिन निरीक्षण ठेवावे लागते. उगवण झाली आहे का, उगवण एकसारखी झाली आहे का, रोपांचा रंग गडद किंवा हिरवा आहे का, बुरशी किंवा कूज तर दिसत नाहीये ना, वाढीच्या माध्यमातून योग्य ओलावा आहे का, रोपांना पुरेसा प्रकाश मिळत आहे का. रोज केवळ 5 ते 10 मिनिटं निरीक्षण केल्यास अनेक समस्या सुरुवातीलाच नियंत्रणात आणता येतात. आता काढणीची योग्य वेळ कुठली आहे, तर मायक्रोग्रीन्स उत्पादनामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे योग्य वेळेत काढणी करणे. जर काढणी खूप लवकर केली तर रोपांची वाढ पूर्ण झालेली नसते, त्यामुळे उत्पादनाचे वजन कमी मिळते आणि चवही पूर्ण विकसित झालेली नसते. तर खूप उशिरा काढणी केल्यास रोप उंच वाढतात, खोड कडक होऊ लागतात आणि गुणवत्तेमध्ये घट येते. काढणी करताना बीजपत्रे पूर्णपणे उघडलेली आहेत ना आणि पहिली पाने फुटण्यास सुरुवात झालेली असावी. आता काढणी कशी करावी, तर काढणी करण्यासाठी आपण स्टेनलेस स्टीलची स्वच्छ धारदार कात्रीचा उपयोग करतो. रोपे मातीच्या पातळीपासून साधारण 1/2 ते 1 सेंटीमीटर वरून कापावी. काढणी शक्यतो सकाळच्या थंड वातावरणात करावी.
त्यामुळे रोपं अधिक

ताजी राहतात आणि सेल्फ लाईफ वाढते. काढणी करताना माती, कोकोपीट किंवा वाढीच्या माध्यमाचा कोणताही अंश उत्पादनामध्ये मिसळणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. आता काढल्यानंतर आपण याची काय काळजी घ्यायची, तर काढल्यानंतर थेट उन्हात किंवा थेट थंड जागेत आपण ठेवू नये. आपण त्यांना थोडा वेळ सावलीमध्ये ठेवून घ्यावे. जर त्याला जास्त माती लागली असेल तर ते मायक्रोग्रीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. शक्यतो मायक्रोग्रीन्स धुणे हे टाळावे, कारण की जर त्याच्यामध्ये ओलावा राहिला तर त्यामध्ये बुरशी यांना सुरुवात होऊ शकते. आता चांगल्या मायक्रोग्रीन्सची गुणवत्ता आपण कशी ओळखू शकतो? मायक्रोग्रीन्स घेताना पाने ताजी आहेत ना, ती हिरवसर आहेत का हे बघून घ्यावे. त्याचे खोड मजबूत आणि सरळ आहेत का, कोणतीही बुरशी किंवा कूस त्याच्यावर नसावी, पानांवर कोणता डाग नसावा, नैसर्गिक रंग आणि सुगंध टिकून असावा, पॅकमध्ये अतिरिक्त पाणी नसावं. मग आता हे मायक्रोग्रीन्स तयार केल्यानंतर आपण ह्याचं पॅकिंग कशामध्ये करायचं? तर आपण ह्याचं पॅकिंग फूड ग्रेड प्लास्टिक कॅम्पशेल बॉक्स मध्ये करतो. तर हे कॅम्पशेल म्हणजे तो पारदर्शक बॉक्स असावा ज्याच्यामध्ये मायक्रोग्रीन्स उठून दिसतील. मग आता पॅकिंग कितीचं केलं जातं? तर पॅकिंग 25 ग्रॅम, 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम अशा तीन याच्यामध्ये वेगळं वेगळे पॅकिंग केले जातात. आणि पॅकिंग केल्यानंतर पॅकिंग वरती लेबल म्हणून माहिती लावावी. मग त्या माहितीमध्ये काय नमूद केलं पाहिजे? तर पिकाचे नाव, निव्वळ वजन, काढणीची तारीख आणि रेफ्रिजरेटेड ठेव अशी सूचना त्याच्यावर खाली अशी एक सूचना दिली पाहिजे की या मायक्रोग्रीन्सला आपण रेफ्रिजरेटर मध्येच ठेवलं पाहिजे आहे. आता याच्यासाठी शीत साखळीचे काय महत्व आहे? तर मायक्रोग्रीन्स हे अत्यंत नाजूक आहे, त्यामुळे काढणीनंतर ते शक्य तितक्या लवकर 4 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवले तर त्याचा ताजेपणा अधिक टिकून राहतो. वाहतुकीदरम्यान जास्त उष्णता टाळावी. ग्राहकांपर्यंत उत्पादन जितक्या कमी वेळेत पोहोचेल तितकी त्याची गुणवत्ता अधिक चांगली राहते. तर मायक्रोग्रीन्स हे आपण रेफ्रिजरेटर मध्ये न ठेवता बाहेर किती दिवस टिकू शकतं? तर 1 ते 2 दिवस बाहेर हे टिकू शकतं. तेच तुम्ही रेफ्रिजरेटर मध्ये जर त्याला ठेवलं तर ते 4 ते 8 दिवसांपर्यंत टिकून राहतं. आता मायक्रोग्रीन्ससाठी किती खर्च येतो किंवा त्यामध्ये किती गुंतवणूक करावी? तर पहिली आपण मायक्रोग्रीन्स चालू करताना 10 ते 20 ट्रे पासून सुरुवात करावी. यामध्ये पहिले सोपे असणारे पिकं आपण प्रामुख्याने घ्यावेत. यामध्ये पहिला खर्च येणारा असतो तो म्हणजे ट्रे, कोकोपीट, बियाणे, स्प्रे पंप, पॅकिंग साहित्य. हे सगळं आपल्याला रॅक, जर आपण घरात करणार असेल तर आपल्याला रॅक लागतात. तर हे सगळं आपल्याला पहिल्यांदा याचा खर्च येतो. आता एका ट्रे तयार करण्यासाठी किती खर्च येतो? तर एका ट्रे तयार करण्यासाठी आपल्याला साधारणपणे 70 रुपये एवढा खर्च येतो. मग एका ट्रे मधून आपल्याला उत्पन्न किती भेटतं? तर एका ट्रे मधून आपल्याला 200 ग्रॅम एवढे मायक्रोग्रीन्स आपल्याला भेटतात. मायक्रोग्रीन्स व्यवसायात नफा अनेक घटकांवरती अवलंबून असतो. त्यामध्ये उत्पन्नाचा दर्जा, ग्राहकांचा विश्वास, नियमित पुरवठा, योग्य पॅकिंग, वेळेवर वितरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य बाजारपेठ. आधी उत्पादन करून नंतर ग्राहक शोधू लागतात ही चूक टाळावी. पहिल्यांदा आपण एक ग्राहक शोधले पाहिजेत आणि त्यानुसार आपले ट्रे केले पाहिजेत. कारण मायक्रोग्रीन्स हे जास्तीत जास्त आपण काढणी केल्यानंतर 1 ते 2 दिवस बाहेर राहू शकतं. याच्यासाठी आपल्याला मार्केट पहिलं शोधलं पाहिजे आणि त्यानुसार आपण तेवढ्या ट्रेज मध्ये मायक्रोग्रीन्स केले पाहिजेत. आता यामध्ये मूल्यवर्धनाची संधी काय आहे? तर आजच्या ग्राहकाला केवळ उत्पादन नको असते तर सुविधा देखील अपेक्षित असतात. त्यामुळे विविध प्रकारचे सलाड मिक्स तयार करता येतात. मेथी, मुळा, ब्रोकोली याचे मिश्रण करता येते किंवा कट अँड रेडी टू ईट पॅक बनवू शकतो. किंवा यामध्ये आपण गिफ्ट बॉक्सेस तयार करू शकतो किंवा ह्याचे काही ग्रोथ किट तयार करून तेही आपण विक्री करू शकतो. आता यामध्ये मायक्रोग्रीन्स व्यवसायामध्ये सामान्य चुका कोणत्या टाळाव्यात? तर पहिल्यांदा म्हणजे अति दाट पेरणी करू नये, जास्त पाणी देणे टाळावे, अस्वच्छता ठेवू नये. शक्यतो सगळे ट्रे जे आहेत ते प्रत्येक चक्रानंतर आपण स्वच्छ धुवून घेतले पाहिजे आहेत. आता उत्पादनापेक्षा बाजारपेठ अधिक महत्वाची आहे. जे पिकते ते विकत नाही, जे विकते तेच पिकवावे. ही म्हण मायक्रोग्रीन्स व्यवसायाला तंतोतंत लागू होते. मायक्रोग्रीन हे रोजच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जाणारे पारंपरिक उत्पादन नाही, यासाठी विशिष्ट

0: ग्राहक वर्ग असतो, त्यामुळे उत्पादन सुरू करण्यापूर्वी संभाव्य ग्राहकाची यादी तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. मायक्रोग्रीन्सचे प्रमुख ग्राहक कोण असतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर मायक्रोग्रीन्सचे ग्राहक म्हणजे रेस्टॉरंट, हेल्थ कॅफे, ऑर्गॅनिक स्टोअर्स, सुपरमार्केट, फळभाजी विक्री केंद्र, आहार तज्ज्ञ, जिम आणि फिटनेस सेंटर, हॉस्पिटल कॅन्टीन किंवा कॉर्पोरेट कॅफेटेरिया. या सर्वांमध्ये ग्राहकांची वर्षभर ताजा आणि दर्जेदार माल हवा असतो, त्यामुळे नियमित पुरवठा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरते. आता याच्या व्यतिरिक्त आपण काही विविध ऍप्स वरती, सोशल मीडियावरती सुद्धा आपण ह्याची जाहिरात करू शकतो आणि त्यावरही आपण याला विकू शकतो. अजून आपण यामध्ये काय करू शकतो, तर दररोज किंवा दर आठवड्याला ताजे मायक्रोग्रीन्स हवे असणारे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा ग्राहकांसाठी सदस्य पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. उदाहरणार्थ आठवड्यातून 2 वेळा 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम मायक्रोग्रीन्स घरपोच देण्यासाठी योजना तयार करता येते. यामुळे ग्राहकाला नियमित पुरवठा मिळतो आणि उत्पादकाला निश्चित उत्पन्नाची खात्री देखील मिळते. आता मायक्रोग्रीन्स वरती लेबलिंग करणे अतिशय आवश्यक आहे. आणि याच्यावर कोणती माहिती आपण नमूद केली पाहिजे, तर काढणीची तारीख, त्यानंतर थंड ठेवा अशी सूचना देखील आपण त्यावर दिली पाहिजे. उत्पादकाचे नाव आणि संपर्क नंबर, बॅच क्रमांक, हेच माहिती आपण त्यावर द्यायला पाहिजे. आता मायक्रोग्रीन्सची किंमत कशी ठरवावी? शेतकरी मित्रांनो, अनेकदा उत्पादक इतरांचा दर पाहून स्वतःची दर ठरवतात, परंतु योग्य पद्धत वेगळी आहे. किंमत ठरवताना बाबींचा विचार करावा. बियाण्यांचा खर्च, कोकोपीट आणि इतर वाढीचे माध्यम, ट्रे, साहित्य, पॅकिंग, वाहतूक, मजुरी आणि अपेक्षित नफा, या सर्व खर्चांचा विचार करून विक्री दर निश्चित करावा. फक्त स्वस्त विक्री करण्यापेक्षा उत्कृष्ट गुणवत्ता आणि सेवा देणे हे अधिक महत्वाचे असते. शक्यतो मायक्रोग्रीन्स बाहेर 50 ग्रॅम हे 120 रुपये एवढी ह्याची किंमत असते. ग्राहक टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो? प्रत्येक वेळी एकसारखी गुणवत्ता द्यावी, वेळेवर पुरवठा करावा, ग्राहकांच्या सूचनेकडे लक्ष द्यावे. आता मायक्रोग्रीन्स मध्ये आपल्याला भविष्यात काय अजून संधी आहेत? तर आज जगभरात आरोग्यदायी अन्न पदार्थांची मागणी सातत्याने वाढत आहे. शहरीकरण वाढत आहे, लहान जागेत शेती करण्याची गरज निर्माण होत आहे, लोक संतुलित आणि पोषणयुक्त आहाराकडे वळत आहेत. या सर्व बदलांमुळे मायक्रोग्रीन उत्पादनाला भविष्यात मोठी संधी उपलब्ध आहे. आता आपल्याला शेवटच्या काही सूचना अशा आहेत की नेहमी दर्जेदार आणि सुरक्षित बियाणे वापरा, जागेला नेहमी स्वच्छ ठेवा, पाणी आणि आर्द्रतेचे योग्य व्यवस्थापन करा, काढणी योग्य अवस्थेत करावी, आकर्षक आणि सुरक्षित पॅकिंग अधिक ग्राहक निश्चित करा आणि नंतरच उत्पादन वाढवा. मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमी मोठ्या भांडवलाची गरज नसते, गरज असते ती योग्य कल्पनेची, सातत्यपूर्ण मेहनतीची आणि गुणवत्तेवरील विश्वासाची. या सकारात्मक विचारांनी आपण मायक्रोग्रीन्सचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. धन्यवाद.
1: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मायक्रोग्रीन उत्पादन, पोषण, आरोग्य आणि नव्या व्यवसायाच्या संधी याविषयी डॉक्टर अमृता पवार, सहाय्यक प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सोनाली गोगले यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारण श्रोते हो आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता एक निवेदन हॅलो फार्मर्स या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत।

निलेंद्र खिल्लारी, तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 02245151434 आणि 45151435. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातनं आपला निरोप घेण्यापूर्वी आठवण उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रमात सेंद्रिय शेती यशोगाथा यामध्ये दिव्या गोष्टे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आता मात्र माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमातनं आपला निरोप घेत आहोत. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझा आभार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झ वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, ठीक 8 वाजता जपान इथं संपन्न होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 उद्घाटन समारोहाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत।

0: राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे चर्चा। तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि पक्षचिन्ह। नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतून शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जीच्या उमेदवाराची माघार। ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड। पाकिस्तानातल्या मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 16 पोलिसांसह 21 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताच्या महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश। संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। दोन्ही देश प्रादेशिक शांती, सुरक्षा आणि स्थिरता बळकट करण्याच्या उद्देशानं सहयोग आणि सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला। तसंच पश्चिम आशियातल्या घडामोडींवरही त्यांनी चर्चा केली। ऊर्जा, संरक्षण, गुंतवणूक आणि आरोग्य सेवांसह इतर क्षेत्रात दोन्ही देशांची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला। अमिरातीच्या अध्यक्षांनी प्रधानमंत्री मोदी यांना यशस्वी ब्रिक्स आयोजनाबद्दल तसंच जन्मदिनाबद्दल शुभेच्छाही दिल्या। सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे आणि लाल समुद्रात वाढत असलेल्या संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे। यासारख्या हल्ल्यांमुळे प्रादेशिक शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येते आणि ते अस्वीकारार्ह असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं। 1991 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार समुद्रात दोन देशांच्या जहाजांमध्ये किमान 3 नॉटिकल मैलाचं अंतर अपेक्षित आहे। पाकिस्तानच्या PNS हुनेन या जहाजानं या कराराचं उल्लंघन करून INS कोलकाता या भारतीय जहाजाला परवा धडक दिली। असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी पाकिस्तानला समज दिल्याचं ते म्हणाले। यात भारतीय जहाजाला काहीही नुकसान झालेलं नाही। या प्रकरणी पाकिस्ताननं केलेले आरोप जयस्वाल यांनी फेटाळून लावले। अमेरिकेनं रशिया आणि इराणवर निर्बंध लादण्यासाठी आणलेल्या कायद्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होणारे विपरीत परिणाम अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहेत। देशहित आणि देशातल्या नागरिकांची गरज पाहून भारत विविध देशांकडून कच्चं तेल खरेदी करत राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। सरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 जास्त तरुणांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20व्या रोजगार मेळाव्यात उद्या नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे। मुंबई, ठाण्यासह देशभरात विविध ठिकाणी 45 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी प्रधानमंत्री उपस्थितांना संबोधितही करतील। सार्वजनिक क्षेत्रातल्या HAL अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमान निर्मिती कंपनीनं आज तेजसचं 2 आसनी प्रशिक्षण विमान आणि HTT-40 हे मूलभूत प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केलं। बंगळुरू इथं झालेल्या या हस्तांतरण सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते। त्यांनी सांगितलं,
2: आज हम एक साथ 3 इम्पॉर्टेंट अचीवमेंट्स के साक्षी बने हैं। पहला, इंडिजनसली डिजाइंड एंड डेवलप्ड थ्रू अ नेक्स्ट जनरेशन सिविल हेलीकॉप्टर को DGCA द्वारा टाइप सर्टिफिकेशन प्रदान कर हैंडओवर किया गया है। दूसरा, LCA फाइनल ऑपरेशनल क्लियरेंस ट्रेनर के अंतिम बैच को इंडियन एयरफोर्स को हैंडओवर किया गया है। और तीसरा, 40 बेसिक ट्रेनर सीरीज प्रोडक्शन का पहला एयरक्राफ्ट इंडियन एयरफोर्स को हैंडओवर किया गया है।
1: HTT-40 विमानाला राजनाथ सिंह यांनी अंकुर असं नाव दिलं। यावेळी HALनं सार्वजनिक क्षेत्रातल्या पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर सुपूर्द केली। HAL 2034 पर्यंत भारतीय हवाई दलाला 29 2 आसनी प्रशिक्षण विमानं तसंच संरक्षण मंत्रालयाला 70 HTT-40 विमानं पुरवणार आहे। संपूर्ण मद्यबंदीमुळे अनेकदा मद्याचा व्यापार लपून छपून चालवला जातो असं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र पॉयझन रूल्स अर्थात राज्य शासनाच्या विषाबाबतच्या नियमांमधल्या काही तरतुदी रद्द केल्या। या तरतुदीनुसार विषारी मद्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी औषध उत्पादक नसलेल्या मेथेनॉल विकण्यापूर्वी त्यात विशिष्ट रंग आणि कडूचव आणणारे घटक मिसळणं अनिवार्य होतं। मात्र हे निर्बंध मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारं असल्याचं न्यायालयानं सांगितलं।

न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं हा निर्णय दिला. विषारी मद्यामुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विविध उपाययोजना सुचवल्या. तसंच भेसळयुक्त मद्याचं बेकायदेशीर उत्पादन, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयावर आधारित दृष्टिकोन स्वीकारण्याचं आवाहन केलं. FSSAI नेस्ले कंपनीच्या लहान बालकांसाठीच्या उत्पादनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. नान एक्सेला प्रो स्टेज 1, लॅक्टोजन प्रो 1 आणि फॉलो फॉर्म्युला उत्पादनाच्या विरोधात ही कारवाई आहे. यातले काही पदार्थ पचनाला सोपे असल्याचा दावा नेस्ले कंपनीनं केला आहे. हे अन्न सुरक्षेच्या संदर्भातल्या कायद्याचं उल्लंघन असल्यानं FSSAI नेस्लेकडून खुलासा मागवला आहे. तर देशातल्या सर्व कायद्यांचं पालन काटेकोरपणे केलं जात असल्याचं नेस्ले कंपनीनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. मूळ तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं काल पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली होती. ममता बॅनर्जी गटाच्या नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार संचिता प्रधांडे यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपण्याच्या एक दिवस आधी संचिता यांनी अर्ज मागे घेतल्यानं आता ममता बॅनर्जी गटाचा एकही उमेदवार या निवडणुकीत राहिला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी काल सांगितलं. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. पाकिस्तानच्या वायव्य भागातल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या कोहाट जिल्ह्यात आज एका आत्मघातकी बॉम्बस्फोटात 16 पोलिसांसह 21 जण ठार तर 78 जण जखमी झाले. आत्मघातकी हल्लेखोरानं आपलं वाहन मशिदीच्या भिंतीवर धडकवून स्फोट घडवला. त्यानंतर दहशतवादी आणि पोलिसांनी गोळीबारही केला. इत्तेहाद अल मुजाहिद्दीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपान संघाचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे चर्चा. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि पक्षचिन्ह. नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतून ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची माघार. ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. पाकिस्तानातल्या मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 16 पोलिसांसह 21 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताच्या महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत होतं वसंत निनावे यांचं. संगीत दिलं होतं कनू घोष यांनी. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून दिलेल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या, 9 News@9 या इंग्रजी बातम्या, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.